श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातली संत ज्ञानेश्वर यांची ही भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत जानी बाबू यांच्या स्वरातली आणि संगीत नियोजनातली पयाम सईदी यांची ही भक्तिरचना.

0: श्रोतेहो, जानी बाबू यांनी गायलेल्या या भक्तिरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz एफ एम बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत दिनविशेष.
1: श्रोतेहो, 3 जुलै या दिवशी घडून गेलेल्या काही महत्वाच्या घटना अशा आहेत. विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास नौदल, राज्य सरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छीमार प्रतिनिधींनी मान्यता दिली 2000 साली या तारखेला. 1998 ए मेरे वतन के लोगो या प्रसिद्ध गाण्याचे कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. 1886 जर्मनीच्या कार्ल बेन्झ याने जगातील पहिली मोटरगाडी बनवली. 3 जुलै 1884 या दिवशी डाऊ जोन्स हा निर्देशांक सुरू झाला. 1855 भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला. आज जन्मदिवस असणारी महत्वाची नावं ही आहेत. 1980 भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग. 1976 झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू हेनरी ओलोंगा. न्यूझीलंडचे क्रिकेटपटू सर रिचर्ड हॅडली यांचा जन्म 1951 या दिवशी झाला. आजवरच्या सर्वात महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांचा 3 जुलै 1941 या दिवशी जन्म झाला. 3 जुलै 1926 या दिवशी सुनीता पुरुषोत्तम देशपांडे यांचा जन्म झाला. आहे मनोहर तरी, सोयरे सकळ ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 1914 कला दिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे.

0: पार्श्वगायक अमित कुमार यांचा आज जन्मदिन. 1952 साली त्यांचा जन्म झाला.
1: बडे अच्छे लगते हैं.
2: क्या

0: कायदे पंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ज्ञ बॅरिस्टर व्ही एम तथा भाऊसाहेब तारकुंडे यांचा जन्म 1909 साली या दिवशी झाला. आज स्मृतिदिन असणारी काही महत्वाची नावं ही आहेत. श्रेष्ठ संतकवी नामदेव यांनी पंढरपूर इथं समाधी घेतली, ती तारीख होती 3 जुलै 1350. आपल्या संवाद फेकीसाठी प्रचंड लोकप्रियता मिळवणारे अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार यांचं निधन 3 जुलै 1996 या दिवशी झालं.
1: मुझसे ये उम्मीद लगा कर लोगो साहब तुम अनजाने में मेरी बेइज्जती कर बैठे हो. मेरे जमीर की, मेरे विचारों की, मेरी जिंदगी के हर मकसद की.

0: श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलं आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: 100% मेगाहर्ट्झ एफ एम बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 6:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत चिंतन, लेखन शिवाजीराव भोसले यांचं.

0: जागर, लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले,
1: प्रेमाची आळंदी। श्रोते हो, बायबल मध्ये गॉड इज लव, लव दाय नेबर अशी काही वचन आढळतात। मुलं आणि मुली परस्परांना लिहितात त्या पत्रांना लव लेटर्स असं कौतुकानं म्हटलं जातं। आय लव यू हा उद्गार प्रेमिकांना प्रिय असणारा मंत्र आहे। इंग्लिश वाक्यरचनेचा धडा घेताना मदर लव्ज द चाइल्ड हे वाक्य गिरवून घेतलं जातं। लव हा शब्द एवढा लोकप्रिय झाला आहे की अनेक जण त्याच्या प्रेमात पडले आहेत। प्रेम करणं आणि प्रेमात पडणं या प्रेमाच्या भिन्न परी आहेत। खरोखरच प्रेम म्हणजे आहे तरी काय? एका व्यक्तीने दुसऱ्या एकाच व्यक्तीवर ते करायचं असतं का? साधू संतांना आणि भगवान बुद्धांना जीवमात्रांविषयी वाटणारं प्रेम हे विश्वव्यापक होतं ना? प्रेम हे करायचं असतं का ते केलं जातं? ते ठरवून केलं जातं की अभावितपणे ते घडतं? त्याला काही मर्यादा पडतात का? प्रेम हा शब्द संबंधवाचक आहे। हा संबंध मर्यादित किंवा व्यापक असू शकतो, तसाच तो सापेक्ष किंवा निरपेक्ष असू शकतो, कधी तो एकतर्फी सुद्धा असू शकतो। अनेकांचे एकमार्गी प्रेम कधीच मार्गी लागत नाही। प्रेम ही एक वृत्ती असू शकते। काही व्यक्ती प्रेमळ असतात, सर्वांशी त्या प्रेमानं वागतात। एक निर्मळ आणि व्यापक भाववृत्ती म्हणून अशा प्रेमाचा आदर करायला हवा। काही वेळा प्रेम हे एकाच व्यक्तीवर केंद्रित होतं, त्याची व्याप्ती कमी होते पण उत्कटता अधिक असते। प्रेमाची थोरवी ही त्याच्या परिणामांवरून ठरवावी लागेल। जे मनात केवळ हुरहुर निर्माण करतं पण कोणतीही प्रेरणा निर्माण करत नाही ते दुर्बल प्रेम आहे। त्यालाच उद्देशून कवी कुसुमाग्रजांनी म्हटलं असावं, नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा, तुझी दूरता त्याहूनही सहावे। परस्परांच्या सहवासाची विलक्षण ओढ आणि काळाच्या ओघात तिला पडत जाणारा ओसर आणि शेवटी प्राप्त होणारं शून्यत्व हीच बहुतेकांची प्रेमकथा असते। जे व्यक्ती जीवनात कसलाही तणाव निर्माण करत नाही, इतरांशी असणाऱ्या स्नेहसंबंधांना बाधा आणत नाही, पूर्वजीवन उद्ध्वस्त करत नाही, ज्याच्यावर लपून राहण्याची वेळ येत नाही, ज्याच्यात अंधत्व नसतं पण उत्कटता असते, असं निरलस प्रेम कोणीही कोणावरही आणि कितीही करायला काही हरकत नाही। पूर्ववयात किंवा 25 आसपास एक विशिष्ट प्रकारची ओढ निर्माण होते। सगुणाचं तिला आकर्षण असतं। रंग, रूप, शब्द, स्पर्श या माध्यमातून ती व्यक्त होते। त्या सर्व इंद्रिय सापेक्ष अनुभूती असतात, त्यामुळं प्रत्यक्ष सहवासाची तळमळ याच वयात लागून राहते। पण पुढं पुढं ही ओढ केवळ इंद्रिय सापेक्ष न राहता अंतरंगातून प्रगट होऊ लागते। मग तिची अभिव्यक्ती अन्य अपार्थिव रूपात घडू लागते। प्रेमाला प्रौढत्व आलं म्हणजे ते सर्वार्थानं परिणत होतं, ते निरपेक्ष होत जातं। अपेक्षा भंगातून उद्भवणारा रोष आणि तगमग यांच्यापासून ते मुक्त होतं। खरं म्हणजे आपलं घर ही प्रेमाची फुलबाग व्हायला हवी, पण घडतं ते उलटं। ज्यांचा सहवास लाभतो त्यांच्यावर प्रेम करता येत नाही, ज्यांच्यावर प्रेम असतं किंवा बसतं त्यांचा सहवास वाटायला येत नाही। त्यामुळं माणसं दुभंगतात, दुहेरे जीवन जगू लागतात। प्रवाह फुटावा आणि दुभंगून दोन भिन्न दिशांनी व्हावा आणि त्याचा जलविस्तार घटावा, त्याप्रमाणे आपल्या भावजीवनाचा संकोच घडतो आणि प्रसंगी आपला भावकोश भंग पावतो। ज्यांना वाचन

0: चिंतन, उपासना, निसर्ग निरीक्षण, गिर्यारोहण अशा उपक्रमांमधून आनंद मिळवता येतो, त्यांचं प्रेम रूपांतरित होतं, त्याला सहयात्रेचं रूप येतं. लुई पाश्चर, मेरी क्युरी, विल ड्युरंट अशा अलौकिक प्रेमिकांनी संशोधनाची सदनं उभी केली, लेखन कर्तृत्वाचे प्रासाद उभे केले ते आपल्या प्रेमासह. विकास हा सृष्टीचा न्याय आहे. कोणतीही गोष्ट आहे तशीच राहत नाही, आहे तसंच राहणं हे जडतेचं लक्षण आहे. पूर्णत्वाच्या रोखानं परिवर्तन होत राहणं आणि परिणितीनंतर परिसमाप्ती घडणं हा अनुक्रम भावविश्वातही आढळून येतो.
1: श्रोते हो, चिंतन आपण ऐकलं. लेखन केलं होतं शिवाजीराव भोसले यांनी.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: 101 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 6:35

0: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर
1: 101.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारणात मी आपल्यासोबत प्रज्ञा अस्निकर. श्रोतेहो, या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात रोगमुक्त सोयाबीन नियोजन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. सकाळी 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती. सादर करते रोशन जाधव. त्रिमुखी हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात सकाळी 6:50 नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक सकाळी 6:55 संकलक समीर दाणी. आजचा सुविचार आपण ऐकू शकाल 7:00. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करोत. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल. 7:45 प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. 7:50 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. आणि सकाळी 7:15 अजून एक प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. श्रोतेहो, सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल सकाळी 8:20 आणि रात्री 8:35 देखील. श्रोतेहो, लक्षात असू द्या आज सकाळी 8:40 लोकजागर या कार्यक्रमात महावितरणच्या माध्यमातून राबविले जाणारे विविध उपक्रम आणि योजनांविषयी अहिल्यानगर महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज रात्री 8:15.

सकाळी 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकेची नवी क्षितिज या कार्यक्रम मालिकेत डॉक्टर दीपक विधाते यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. सकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपल्यासाठी आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो लक्षात असू द्या, आज सकाळी 10 वाजता फोन गाणी हा कार्यक्रम. आजचा कार्यक्रम केंद्रित असेल बहुआयामी गायक अमित कुमार यांच्यावर. संकलन आणि निवेदन प्रज्ञा अस्निकर यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल 11:00 आणि 6:00. 11:15 आपली गाणी. 11:28 NCERTद्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. वनिता मंडळ हा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम 12:00 आम्ही सहक्षेपित करू आणि 1:00 ते 5:00 विविध भारतीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपल्यासाठी. 5:02 मिक्स मसाला. 5:30 युववाणी. सूत्रसंचालन कोमल पाटील हिचं. 6:35 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. तर काही गझल आपण ऐकू शकाल आज 6:40.

संध्याकाळी 7:15 विधिमंडळ समालोचन. संध्याकाळी 7:30 आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात सुरुवातीला बचत गटाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग याविषयी मुक्काम पोस्ट पळवे खुर्द तालुका पारनेर इथले प्रताप देशमुख यांची मुलाखत आणि त्यानंतर एकत्रित पद्धतीनं यशस्वी उत्पादन याविषयी भोकर तालुका श्रीरामपूर इथल्या सचिन जगताप यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. रात्री 9:00 आपली आवड तर 9:30 लोकनाट्य नमस्कार तिथे चमत्कार. सादरकर्ते शाहीर गणेश साळवे आणि सहकारी रजनीगंधा. रात्री 10:00. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करूत. श्रोते हो, आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: शंभरांश एकमेगाहर्ट्झ एफ एम बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात आज ऐकूया रोगमुक्त सोयाबीन नियोजन याविषयी माहिती. वाचक स्वर संतोष मते यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, एक महत्वाचं पीक म्हणून सोयाबीनकडे बघितलं जातं. गेल्या काही वर्षात सोयाबीनवर येणाऱ्या विविध रोगांमुळे मोठं नुकसान होत आहे. ही समस्या लक्षात घेऊन संशोधन अहवालाच्या आधारे पेरणीपासूनच रोगमुक्त सोयाबीनसाठी काय प्रयत्न करावेत याविषयी आपण जाणून घेतलं पाहिजे. सोयाबीनवरील प्रमुख रोग आणि त्याची कारणं. गेल्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाचं सर्वेक्षण केलं असता त्यामध्ये प्रामुख्यानं काही रोग आढळून आले. यामध्ये मुळकूज, खोडकूज, चारकोल रॉट, पिवळा मोझॅक विषाणू, रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट, पॉड ब्लाइट, अँथ्रॅकनोज आणि कॉलर रॉट. हे रोग वाढण्याची प्रमुख कारणं कोणती आहेत? सतत एकाच जमिनीमध्ये सोयाबीनची लागवड करणं, जमिनीतल्या सेंद्रिय कर्बाचं कमी झालेलं प्रमाण, पावसाची अनियमितता आणि असंतुलित खत व्यवस्थापन यामुळे हे रोग बळावतात. तसंच बीज प्रक्रिया न करता पेरणी करणं आणि शेतात पाणी साचून राहणं या चुकांमुळं रोगांचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. या रोगमुक्तीसाठी पंचसूत्रीचा वापर आपण केला पाहिजे. तो असा, बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. पेरणीपूर्वी बियाण्याला शिफारशीत बुरशीनाशक आणि जैविक घटकांची प्रक्रिया करणं अनिवार्य आहे. यासाठी FIR म्हणजे एफ म्हणजे बुरशीनाशक, आय म्हणजे कीटकनाशक आणि रायझोबियम हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. पर्याय पहिला, कार्बोक्झिन 37.5% अधिक थायरम 37.5% हे संयुक्त बुरशीनाशक प्रति किलो बियाण्याला 3 ग्रॅम लावावं. सोबत थायमेथॉक्झॉम 30% FS हे कीटकनाशक 10 मिली वापरावं. पर्याय दुसरा, पेनफ्लुपेन प्लस ट्रायफ्लोक्सिस्ट्रोबिन हे संयुक्त बुरशीनाशक 1 मिली प्रति किलो बियाण्यास लावावं. रासायनिक प्रक्रियेनंतर बायोफर्टिलायझर म्हणजेच रायझोबियम आणि PSB जीवाणू संवर्धनाची 25 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. रोगप्रतिकारक वनांची निवड. आपल्या विभागासाठी शिफारशीत असणारे आणि पिवळा मोझॅक, चारकोल रॉट या रोगांना बळी न पडणारे सुधारित वान निवडावेत. जसं की फुले कल्याणी DS 228, KDS 726, फुले संगम KDS 753, फुले किमया किंवा शिफारशीत असलेले इतर योग्य वान पेरणीसाठी वापरावेत. पांढऱ्या माशीचं नियंत्रण. पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग पांढऱ्या माशीमुळे पसरतो. त्यामुळे पिकाच्या सुरुवातीच्या काळातच पांढऱ्या माशीचं नियंत्रण करण्यासाठी पिवळे चिकट सापळे लावावेत आणि गरज पडल्यास शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करावी. चौथं सूत्र जे आहे, पीक फेरपालट आणि जमिनीचं आरोग्य. सतत सोयाबीनचं पीक न घेता हरभरा, गहू किंवा ज्वारीसारख्या पिकांची फेरपालट करावी. यामुळे जमिनीची रोगराई कमी होते. तसंच शेतात चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करून सेंद्रिय कर्ब वाढवावा. आणि पाचवं सूत्र आहे, योग्य निचरा व्यवस्थापन. शेतामध्ये पाणी साचून राहू देऊ नये. पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था केल्यास कॉलर रॉट आणि मुळकूज या रोगांचा प्रादुर्भाव खूप कमी होतो. शेतकरी बंधू भगिनींनो, कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकं खरेदी करताना नेहमी लेबल क्लेम तपासूनच घ्या. फवारणी करताना रसायनांचं प्रमाण अचूक असावं आणि मधमाशा आणि मित्र कीटकांना हानी पोहोचणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, यंदाच्या हंगामात पेरणीपासूनच या गोष्टींची काळजी घ्या आणि आपल्या सोयाबीनचं पीक रोगमुक्त करून भरघोस उत्पादन मिळवा.
0: रोगमुक्त सोयाबीन नियोजन याविषयी माहिती आपण ऐकली कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचक स्वर होता संतोष मते यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
3: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
4: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
3: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
4: थायरॉइडच्या गाठी,
3: गर्भाशयातील फायब्रॉइड,
4: वाढलेली प्रोस्टेट,
3: विविध बायोप्सीज,
4: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
3: अहिल्यानगर येथील पहिले

0: इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
1: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
0: फोन 74008440088.
1: 74008440088.
2: 101 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
4: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
3: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
2: श्रुतेहो कार्यक्रमात आज ऐकूया लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याविषयी तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती. सादर करते रोशन जाधव.
5: नमस्कार श्रुतेहो, आज आपण मुलांमधील लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेविषयी जाणून घेऊया. आजकाल लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेबद्दल खूप ऐकायला मिळते. आजच्या आधुनिक बाल्यशल्य चिकित्सेमध्ये अनेक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी आणि निवडूक रुग्णांमध्ये रोबॉटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरित्या केल्या जातात. नवजात बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक आजारांवर या पद्धतीचं सुरक्षित वापर केला जातो. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये आपण मोठा चिरा देण्याऐवजी पोटावर फक्त काही लहान छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष बारीक उपकरणे आत टाकतो. मोठ्या स्क्रीनवर अवयव स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत अचूकपणे करता येते. तर ह्यामुळे मुलांना फायदा काय होतो? लॅप्रोस्कोपीचे फायदे अनेक आहेत. वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, जखम लहान असल्यामुळे संसर्गाचे धोके कमी होतात, मूल लवकर खायला लागते, लवकर चालू शकते आणि बहुतेक वेळा लवकर घरी जाऊ शकते. शिवाय शरीरावरची जखमेची खूणही अतिशय लहान राहते. आजच्या तारखेला आपण अपेंडिक्सचा दाह, हर्निया, न उतरलेले वृषण, PUG ऑब्स्ट्रक्शन, पित्ताशयाचे काही विकार, अंडाशयाचे विकार, काही आतड्यांचे आणि छातीतील विकार अशा अनेक आजारांमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करू शकतो. अर्थात प्रत्येक मुलासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे आजार आणि मुलाची प्रकृती पाहून ठरवलं जाते. रोबॉटिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर बऱ्याच लोकांना अशी चुकीची समजूत आहे की रोबॉटिक शस्त्रक्रियेमध्ये रोबॉट हा स्वतः ऑपरेशन करतो, पण असं नाही आहे. संपूर्ण शस्त्रक्रिया बालशल्य विशारदाच्या नियंत्रणात केली जाते. रोबोट हे केवळ अत्याधुनिक साधन असून त्यामुळे अधिक सूक्ष्म हालचाली करता येतात, 3D दृश्य मिळतात आणि काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. पण प्रत्येक मुलासाठी रोबॉटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का? तर नाही. काही मुलांसाठी लॅप्रोस्कोपी अधिक योग्य असते, काहींसाठी पारंपरिक ओपन शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते, तर काही निवडक मुलांमध्ये रोबॉटिक शस्त्रक्रियेचा विशेष फायदा होतो. योग्य पद्धत ही आजार, वय, वजन आणि शस्त्रक्रियेचा प्रकार यावर अवलंबून असते. आजच्या काळात मुलांवरील शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने करता येतात. मात्र कोणतीही शस्त्रक्रिया योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभवी बालशल्य विशारदांकडून होणे आवश्यक आहे. मुलांचे शरीर, त्यांचे नाजूक अवयव आणि त्यांच्या वाढीचा विचार करून उपचार करणे हे बालशल्य चिकित्साची खासियत आहे. लक्षात ठेवा, मोठा चिरा म्हणजे मोठी शस्त्रक्रिया आणि लहान चिरा म्हणजे छोटी शस्त्रक्रिया असं नाही. महत्त्वाचं म्हणजे योग्य रुग्णासाठी योग्य तंत्र आणि अनुभवी बालशल्य विशारदांची निवड. आजच्या तारखेला पित्ताशयाची सर्जरी, अंडकोशाची सर्जरी, आतडीची सर्जरी ही लॅप्रोस्कोपीद्वारे ओपन पद्धतीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते, कारण त्याचे खूप फायदे आहेत आणि यामुळे बाळांची रिकव्हरी खूप लवकर होऊ शकते.
2: लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याविषयी तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकली बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. सादर करते होते रोशन जाधव.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
6: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
7: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
6: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
7: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
6: आजच अपॉइंटमेंट घ्या.

0: ना.
1: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: अस्थिरोग, हृदयविकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
3: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
4: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
5: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद जुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73 85 36 20 12.
6: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
7: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, TB, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
6: कार्यक्रमात आज ऐकूया नदी पुनरुज्जीवन, आव्हानं आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
8: मॅडम, सांडपाण्यावर प्रक्रिया करताना आणि शुद्ध पाणी पुरवठा करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो?
9: आता मला एक सांगावं वाटतं की एक तर आहे की आपला जेव्हा सांडपाणी व्यवस्थापन आपण म्हणतो आहे आणि आज मुंबई शहर असू द्या की दिल्ली, यमुनावर किंवा आपल्या देशभरात किंवा वर्ल्ड ओवर ग्लोबली जो सांडपाणी व्यवस्थापन आहे तो 100 वर्ष जुना जो कन्व्हेन्शनल मेथडनी जे होता तोच आपण आत्तासुद्धा करत चाललो आहे. मेनली आपला जो पोल्युशन कंट्रोल बोर्डकडनं आपल्याला जो पॅरामीटर्स दिला जातो की ह्या बेसिसवर तुम्हाला ठरवायचं आहे की हा आपला सांडपाणी व्यवस्थित त्या ट्रीटमेंट झाला, म्हणजे त्याची परफॉर्मन्स एफिशियन्सीच्या जेव्हा आपण बोलतो आणि त्यात त्यांनी ठरवल्याप्रमाणे काय आहे pH, TDS, COD, BOD असंच त्यांनी आणि काही मायक्रोन्युट्रियन्स हाच फक्त पॅरामीटर्स घेतले. म्हणजे जो विषारी जो पॅथोजन्स असतात, मायक्रोब्स असतात, जीवाणू असतात त्याच्याबद्दल हा पॅरामीटरमध्ये नाहीच आहे. DO, डिझॉल्ड ऑक्सिजन किती झाला ते एक इम्पॉर्टंट, क्लोरोफिल आणि आपला जो मी आता म्हटलं पॅथोजन अनालिसिस. पण जेव्हा ट्रीटमेंट आपण करतो त्यात मुख्यतः आपल्याला हेवी मेटल्स, हायड्रोकार्बन्स, पॅथोजन अनालिसिस आणि DO हा कंपल्सरीली असायला हवं, ते अजूनही आपल्या सिस्टममध्ये नाही आहे. आता आज पोल्युशन कंट्रोल बोर्डचा स्काडा सिस्टम आहे तर ते ऑटोमॅटिकली डिजिटल सिस्टम असायला हवं, पण ते मेंटेन होतच नाही आहे कारण आपल्याकडे जो सांडपाणी येतं मॅक्सिमम टाईम आपल्याला जो डिझाईन असायला हवं आपला सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा ती डिझाईन प्रायमरीली तिथे येणारा जो रॉ वॉटर आहे त्याच्यात काय आहे आणि त्याप्रमाणे ते सूक्ष्मजीव कुठला याच्यात कसं काम करणार त्या सूक्ष्मजीवचा आपण कन्सॉर्शियम करून मग त्याच्यावर उपचार असायला हवा. पण ती जी बेस आहे जो सर्वे प्रिलिमिनरी सर्वे आणि त्याच्यात ह्या रॉ वॉटरमध्ये काय आहे आणि आपल्याला उपचार काय करायचा आहे ते न करता एक कॉमन प्रकारचा एक प्लांट, भलेही ते CETP सेंट्रल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या की STP असू द्या, सगळ्याच्या एकच डिझाईन एकच प्रोसेस मेथड आहे. त्यामुळे
6: नदी पुनरुज्जीवन, आव्हानं आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा आपण ऐकला त्रिमुखी हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात. ही निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्राची.

0: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फळबाजी मार्केट गेट समोर कोठी रोड मार्केट यार्ड अहिल्यानगर.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
0: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
2: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
3: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
2: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
3: फोन नंबर 0241-235-3515,
2: मोबाईल 960-44-988-36.
4: श्रुतीहो आता प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलक समीर दाणी.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
1: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
0: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
1: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
0: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
4: नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी कार्य करावं, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. पडेगाव इथे खेत बचाओ अभियानाअंतर्गत कार्यक्रम संपन्न. बाल हृदयरोग तपासणीसाठी मोफत 2D इको शिबिर. महापालिका पाणीपुरवठा विभागातील 6 कर्मचारी सेवानिवृत्त आणि दिव्यांग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. आता घडामोडी सविस्तर. ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती, शाश्वत उपजीविका, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयानं कार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी केलं. केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जागी सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान या योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाचं औचित्य साधून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव इथं खेत बचाओ अभियानाअंतर्गत रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि मृदा आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रमाचं आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मृदविज्ञान विभागाअंतर्गत माती परीक्षण आणि पीक प्रतिसाद प्रकल्प आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं होतं. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0 ते 18 वर्षातील बालकांच्या हृदयविकाराचे निदान, उपचार आणि मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी शनिवारी 4 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर इथं मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रियेसाठी नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय घोगरे यांनी दिली. अहिल्यानगर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागातील दत्तात्रय शिंदे, सदाशिव जिने, नानासाहेब कराळे, ज्ञानदेव जाधव, आरिफ सय्यद आणि संजय परदेशी हे कर्मचारी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं त्यांचा सत्कार करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सक्षम संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त अहिल्यानगर नवीन टिळक रोड इथे दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिरास जिल्हाभरातून दिव्यांग व्यक्तींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करून दिव्यांगांनी आरोग्याची घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केलं. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी कार्य करावं, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. पडेगाव इथे खेत बचाओ अभियानाअंतर्गत कार्यक्रम संपन्न. बाल हृदयरोग तपासणीसाठी मोफत 2D इको शिबिर. महापालिका पाणीपुरवठा विभागातील 6 कर्मचारी सेवानिवृत्त आणि दिव्यांग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.

0: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत. ऐकूया आजचा सुविचार. कौतुक हा शब्द फार छोटा आहे, पण ते करायला मन मात्र खूप मोठं लागतं. आजचा सुविचार आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
3: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
4: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
3: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
4: सर, हे एनपीएस संचय काय?
3: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदारे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदारे मसाले.
1: श्रुते हो, एक निवेदन. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं.
2: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
3: सोमवार, बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत.
2: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ, यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही.
4: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
1: श्रोते हो, रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्सची गाणी तितक्याच ताकदीनं गाऊ शकणारे बहुआयामी गायक म्हणजे अमित कुमार.

0: जुलै हा त्यांचा जन्मदिन.
1: न बोले तुम न मैंने कुछ कहा.
0: त्या अनुषंगाने येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल व्हर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. श्रोतेहो तेव्हा जरूर फोन करा आज सकाळी. श्रोतेहो तेव्हा जरूर ऐका फोन गाणी हा कार्यक्रम आज सकाळी 10 वाजता फक्त आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: श्रोतेहो आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
3: यासाठी संपर्क साधायचा जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी
2: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
4: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
0: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
4: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
0: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
4: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.

0: 101.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. एक नजर वेळेकडे. सकाळचे ठीक 7:05 झाली आहेत.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठ?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का? पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
6: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. देशपांडे हॉस्पिटल आणि गुड न्यूज IVF प्रस्तुत मोफत वंध्यत्व निवारण आणि IVF शिबिर.
6: या शिबिरात मोफत कन्सल्टेशन, सवलतीच्या दरात सर्व तपासण्या, तसंच IVF वर 20% सूट असेल.
4: शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी फर्टिलिटी तज्ञ डॉक्टर प्रीती देशपांडे यांचा 35 वर्षांचा विश्वास आणि अनुभव.
6: शिबिर दिनांक 5 जुलै रोजी, स्थळ झेनिथ क्लिनिक, माय सिनेमा समोर, पाइपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर.
4: फोन 78-23-82-48-37. अहो अहो कंडक्टर, थांबा, आमचे हे खालीच राहिले.
6: आलो आलो आलो.
4: अहो, कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
6: अगं, अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
4: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत, रामप्रसाद चिवडा.
7: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा, रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर.
0: 101.1 MHz वर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते, होता सकाळचे 7:07 झाली आहेत. त्यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
8: रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
9: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
8: पाणी उकळून शान प्याव.
9: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
8: अग मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
9: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
8: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना.
9: हक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
10: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
11: नमस्कार, एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
12: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
13: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
12: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
13: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
12: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
13: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
14: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील

0: आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतःजवळ ठेवा.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून असा बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 वर विधानसभा सभागृहात काल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाअंतर्गत पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभही मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हा केवळ एक कायदा नसून मातीमध्ये जीव ओतणाऱ्या, महाराष्ट्राची कृषी व्यवस्था भक्कमपणे उभी करणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा सभागृहात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचं स्वागत केलं आणि त्याला पाठिंबा दिला. शेती आणि गैरव्यावसायिक कामांसाठी माती आणि मुरमासारख्या गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल निवेदनाद्वारे दिली. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल. जलसंपदा आणि मृत्संधारण विभागाच्या अखत्यारीतल्या जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे आदी ठिकाणांहून गाळ, माती आणि मुरुम काढण्यासाठी आता पूर्णपणे मुभा असेल. त्यासाठी शेतकऱ्यांना मंडल अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनानं मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेमध्ये दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ते म्हणाले,
2: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं काही निधी द्यावा, दिलाच पाहिजे, तो घेतलाच पाहिजे, त्याचे प्रस्ताव देखील दिलेले आहेत. पण तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही तर हे वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याच नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी त्यांच्याच नावानं मराठी भाषा विकास केंद्र तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी एका वर्षामध्ये आम्ही करणार आहोत.
1: महाराष्ट्रातल्या गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेमध्ये केली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 हा देशभरातल्या गावांचा विकास वेगवान करणं, रोजगार सुनिश्चित करणं आणि ग्रामीण उपजीविका बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.

0: खान यांच्या हस्ते काल विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यातल्या मुक्कावरीपल्ले गावात झालेल्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही उपस्थित होते. राज्याच्या माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं असल्याचं विविध वृत्तमाध्यमांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. राज्य शासनानं 2024 मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं असून त्यामार्फत सलग 3र्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. दरम्यान प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागून मोठं नुकसान झालं. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली होती. त्यामुळे मंदिराच्या संरचनेचं नुकसान झालं आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पुरेसा पाऊस पडत असल्यानं खरीप पेरण्यांना वेग आला आहे. ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पीक पाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या काहीशा उशिरा पण समाधानकारक आगमनानंतर यंदाच्या खरीप हंगामातल्या शेतीच्या कामांना मोठा वेग आलाय. जून अखेरीस झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या धुळवा पेरण्या आणि भाताची रोपं तयार करण्याचं काम आता पूर्ण झालं असून आता प्रत्यक्ष भात लावणीच्या कामांनी गती घेतली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात 54,000 हेक्टर क्षेत्रावर भात तर 3,000 हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवडीचं नियोजन करण्यात आलंय. त्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक तर कणकवली आणि मालवण तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. हंगामासाठी खतांचं चोख नियोजन करण्यात आलं असून 5,500 मेट्रिक टन युरिया आणि 5,200 मेट्रिक टन संयुक्त खतांचा पुरवठा कंपन्यांमार्फत सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या सुमारे 8,000 ते 9,000 शेतकऱ्यांनी यंदा खरीप पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदवलाय. जिल्ह्यात काहीशा उशिरानं मान्सूनचं आगमन झालं खरं पण त्याचा भात पिकाच्या पेरणीवर फारसा परिणाम न झाल्याचं चित्र यंदा दिसून आलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागामध्ये पाऊस सुरू आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातले आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या असून आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर गडचिरोलीमध्ये बुधवारी मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. हवामान विभागानं आज रायगड जिल्हा आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर मुंबई कोकण आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना केशरी बावटाही जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्झ एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. आता सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकणार आहोत काही निवेदनं.
1: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
2: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत
1: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ. यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही.
3: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. वणक्कम.
4: नमस्कार.
5: नमस्कार.
3: राम राम.
4: अस्सलाम वालेकुम.
5: सत श्री अकाल जी.
6: या सर्वांचा अर्थ एकच.

0: रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती। श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते, इतरांनाही त्यात सामावून घेते। अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊयात त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व। नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून।
1: श्रोते हो, लक्षात असू द्या, आज सकाळी 8:40 लोकजागर या कार्यक्रमात महावितरणच्या माध्यमातून राबविले जाणारे विविध उपक्रम आणि योजनांविषयी अहिल्यानगर महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांची सुदाम बटोळे यांनी घेतलेली मुलाखत, तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। श्रोते हो, रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्सची गाणी तितक्याच ताकदीनं गाऊ शकणारे बहुआयामी गायक म्हणजे अमित कुमार।

0: जुलै हा त्यांचा जन्मदिन.
1: न बोले तुम न मैंने कुछ कहा.
0: त्या अनुषंगानं येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल व्हर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. श्रोते हो, तेव्हा जरूर ऐका फोन गाणी हा कार्यक्रम आज सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
2: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
3: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
2: 02-241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
4: वणक्कम.
5: नमस्कार.
6: नमस्कार.
4: राम राम.
5: अस्सलाम वालेकुम.
6: सत श्री अकाल जी.
7: या सर्वांचा अर्थ एकच.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, आता सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. श्रोते हो, गुणवत्ता, बियाणे उत्पादन आणि शेतकरी सेवा हे अतिशय महत्त्वाचे भाग आहेत. पहिल्या भागात आपण महाबीजच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. आजच्या भागात महाबीजची बियाणे, उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, विक्री जाळे आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित केलेला आहे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दुसऱ्या भागात आपले मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, शेतकऱ्यांना बियाणं जे हवं असतं ते एकतर वेळेत हवं असतं आणि गुणवत्तापूर्ण हवं असतं, तर आणि पुरेसं देखील हवं असतं, तर हे सगळं होण्यासाठी वितरण व्यवस्था कशा पद्धतीने काम करते?
1: आता केंद्र शासनात विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या संकल्पनेमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासन करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून महामंडळसुद्धा शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे आणि वेळेवर मिळावे. मला सांगायला आनंद आहे की यावर्षी आम्ही 1 मेच्या आसपास बियाणे मार्केटमध्ये पोहोचून दिलं होतं. त्यावेळेस इतर कुठल्याही खाजगी कंपनीचे बियाणे मार्केटमध्ये आले नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यासोबतच बियाण्याचा जो दर आहे तो ठरवताना महामंडळाला काही मर्यादा पडतात.
0: बर.
1: आव्वाच्या 1/4 किमती आम्ही ठरवू शकत नाही. आमच्याकडे दर निश्चिती करण्यासाठी एक कमिटी आहे, त्यामध्ये सन्माननीय संचालक मंडळ असतात, त्यांच्या समोर आम्हाला सर्व सादरीकरण करावं लागतं. कारण इतर खाजगी कंपन्या जसं भरमसाठ बियाण्याचे दर ठेवतात, ते ठेवण्यासाठी आम्हाला अडचणी येतात. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्याचे दर ठरवतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त भावामध्ये आणि दर्जेदार बियाणे जे आम्ही तयार करतो ते त्यांच्यापर्यंत, त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आमची जी काही यंत्रणा आहे, जवळजवळ 10,000 आमचे पूर्ण राज्यामध्ये विक्रेते आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण बियाणे त्यांच्याशी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून घेणे, त्यांना वेळेवर त्यांचं पोहोचवतो करणे, त्यांच्याशी सातत्यानं येऊन आमचे मे महिन्यामध्ये डीलर्स मीटिंग असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जवळजवळ 10 जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन त्या मीटिंग अटेंड केलेल्या, त्यांच्याही अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एके बाजूनं उत्पादन करणारे आमचे अधिकारी सायंटिस्ट, दुसऱ्या बाजूनं वितरण करणारे सर्व वितरक आणि नंतर शेतकरी, या तिघांच्या सहकार्यातूनच हे वितरण व्यवस्था आमची यशस्वीरित्या काम करत आहे.
0: नक्कीच सर. आणि तुम्ही आता जे सांगितलं की सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जात आहात आणि यामध्ये अनेक घटक आहेत, तर त्या सगळ्यांचा कुठेतरी समतोल साधणं, समन्वय साधणं हे खूपच गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं आणि वितरण आहे, तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
1: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्त्वाचं आहे.

0: त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे.
1: बरं.
0: आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ, आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, आणि त्यांचे जे काही ध्येयधोरण आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं. आणि यामध्ये एका बाजूंना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये म्हणजे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो, आणि दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीज उत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी, ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते जे कृषी सेवा केंद्र धारक आहेत. त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं, कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये. आणि त्यामुळं मी आम्ही आता महामंडळांनी त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत, आणि शेतकऱ्यांना उत्तम उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
1: नक्कीच सर, आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, महाबीज म्हटलं की सर्वसामान्यांना असं वाटतं की फक्त बियाणांमध्ये काम करणारी ही संस्था आहे, तर तुम्ही काय सांगाल की या व्यतिरिक्त म्हणजे बियाणांच्या व्यतिरिक्त कुठले कुठले उपक्रम आहेत, काय काय सेवा महाबीजतर्फे आता आहेत?
0: महाबीजला आता 50 वर्ष पूर्ण झालेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाबीजने सुद्धा कात टाकली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण फक्त बियाणे पुरते, कारण बियाणे महामंडळाचे जे बायलॉज आहेत त्यात काही असं बंधनकारक नाही आहे की बियाणेच प्रोडक्शन करावं असं. त्यामुळं आम्ही आता बियाण्याच्या सोबत बियाण्याला पूरक जे काही गोष्टी लागणार आहेत, आता आपण सर्वजण ऑर्गॅनिक फार्मिंग नेहमी शब्द ऐकतो, नैसर्गिक शेती, ते केमिकलचा वापर कमी झाला पाहिजेत वगैरे वगैरे, त्यामुळं आता महाबीजने काही बायो फर्टिलायझर्स तयार केलेले आहेत, बुरशीनाशक तयार केलेले आहेत, त्याच्यासोबतच आता टिश्यू कल्चर हा एक मोठा विषय सध्या पुढे आलेला आहे प्रामुख्यानं, त्यामुळं केळीच्या बाबतीमध्ये टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आम्ही उत्पादन सुरू केलेलं आहे. आता नुकतंच आमच्या अधिकाऱ्यांनी 1-2-3 नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत, आणि त्यामध्ये एकतरी जे निंबोळ्या असतात आपल्या, आणि त्या निंबोळ्याचं पावडर करून एक जसं आपलं आयुर्वेदिक औषध असतं त्याच पद्धतीनं एक नैसर्गिक औषध आमच्या महामंडळाने तयार केलेलं आहे. त्याच्यासोबतच एक डिकाम्पोजर जे शेतीमध्ये वेस्ट पडलेलं असते ते त्याच ठिकाणी जर डिकाम्पोज झालं तर त्याच्यातून शेतीला म्हणजे जमिनीला काही न्यूट्रिएंट मिळू शकतात, त्यामुळे ते अर्ली डिकाम्पोज करण्यासाठी डिकाम्पोजर तयार केलेलं आहे. मातीमधला कार्बन एक महत्वाचा घटक असतो आणि महाराष्ट्र शासनाने अनेक ठिकाणी माती परीक्षण केंद्र तयार केलेले आहेत, परंतु दुर्दैवाने आणखी खूप शेतकरी त्याच्यापासून दूर आहेत, ते माती परीक्षण करून घेत नाहीत, आणि मातीला कशाची गरज आहे हे माहिती न करताच बरेच जण मोठ्या प्रमाणात खताचा वापर करतात, म्हणून किमान कार्बन ची टेस्ट प्रत्येक शेतकऱ्याने करावी याच्यासाठी महामंडळाने कार्बन मापक यंत्र तयार केलंय. 500 रुपयामध्ये 10 टेस्ट होतात,
1: म्हणजे
0: इतक्या स्वस्त दरामध्ये, आणि कुठलाही शेतकरी कशा पद्धतीनं मातीचं सॅम्पल घ्यायचं, कशा पद्धतीनं टेस्ट करायचं आणि त्याचा रिझल्ट कसा येतो हे माहिती पुस्तिका आम्ही त्या बॉक्स मध्ये देतो,
1: म्हणजे ही स्वतः
0: टेस्ट करू शकतात, आणि मग त्या कार्बनचं जमिनीमध्ये उपलब्धता किती आहे त्याच्याप्रमाणे जर खताचा वापर त्यांनी केला तर निश्चितपणे एक तर उत्पादकता वाढेल आणि दुसरं खतासाठी जो खर्च होतो तो पण कमी होईल, आणि भरमसाठ खत वापरल्यामुळे जमिनीचा जो पोत कमी होत चाललाय त्याला पण मर्यादा येईल, म्हणजे आळा बसेल. तर या दृष्टिकोनातून त्यासोबतच आम्ही रोपवाटिका पण तयार केलेली आहे. आता शासनामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत आहे, त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे, जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्हाला जर या कार्यक्रमासाठी रोपवाटिकाच्या माध्यमातून रोपं उपलब्ध करून द्यायचे असतील तर महामंडळ तयार आहे, तुम्ही महामंडळाला प्राधान्य द्या.
1: नक्कीच सर, आणि हे सगळे अनेक उपक्रम चालू आहेत, आपण म्हणतो की हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामध्ये संशोधन आहे, विकास आहे आणि नवीन तंत्रज्ञान आहे, तर ह्या दृष्टीने आत्ता काय प्रयत्न चालू आहेत महामंडळाचे?
0: याबद्दल महाराष्ट्र शासनाने सुद्धा कृषी विभागाने अनेक पावलं उचललेली आहेत.

केंद्र शासनाने सुद्धा अनेक निर्देश दिलेले आहेत. आता आपण एआयचा जमाना आहे असं म्हणतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा वापर सुरू झालेला आहे आणि कृषी क्षेत्र सुद्धा एआय पासून दूर ठेवून चालणार नाहीये. आता अनेक समस्या समोर काय काय येत आहेत आणि त्या समस्यावर मात करायची असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय उपाय नाही, याचाच अंदाज घेऊन आम्ही महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा एका बाजूने दर्जेदार बियाणे निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे. त्याचसोबतच जमिनीचा जो पोत आहे, जमिनीची जी क्वालिटी आहे ती सुधारण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला बियाणे तयार करताना काही उपाययोजना त्याच्यामध्ये करता येतील का, त्याच्यावर सुद्धा आम्ही अभ्यास करतो आहे. त्याचबरोबर जे काही रोगराई पिकावर येत असते, कीटकनाशक येत असतात, तर ते बियाण्यामध्येच त्याची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सायंटिस्ट सातत्यानं प्रयत्न करत आहेत, कृषी विद्यापीठ सुद्धा प्रयत्न करत आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवायची याच्यासाठी महामंडळ ऑलरेडी कामाला लागलेलं आहे आणि निश्चितपणे येत्या काही दिवसामध्ये जसं आपण ते शुद्ध

0: कीटकनाशक येत असतात, तर ते बियाण्यामध्येच त्याची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सायंटिस्ट सातत्यानं प्रयत्न करत आहेत, कृषी विद्यापीठ सुद्धा प्रयत्न करत आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवायची याच्यासाठी महामंडळ ऑलरेडी कामाला लागलेलं आहे. आणि निश्चितपणे येत्या काही दिवसामध्ये जसं आपण ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जसं तुकाराम महाराज म्हणतात तसं महाबीजचं ते ब्रीदवाक्यच आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर ते शुद्ध बीजे तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आम्ही निश्चितपणे करणार आहोत.
1: नक्कीच सर. श्रोते हो, शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण बियाणे पोहोचवण्यासाठी महाबीज कडून राबवण्यात येणारी संपूर्ण यंत्रणा, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेची माहिती आज आपण जाणून घेतली. शेतकऱ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी संस्थेची सातत्यपूर्ण धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे. ही सविस्तर माहिती आपण जाणून घेतली महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप स्वामी सर यांच्याकडून. पण विषयाची व्याप्ती समजून घेता आपण पुढील भागातही याविषयी बोलणार आहोत. पुढील भागात महाबीजच्या संशोधन, जैव तंत्रज्ञान, नवकल्पना आणि भविष्यातील वाटचालीविषयी चर्चा करूया. पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: श्रोते हो, दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या अहिल्या नगर केंद्रानं. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्या नगर केंद्र. आता सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या बरोबर आजही आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
3: नमस्कार.
2: नमस्कार डॉक्टर सचिन भुजबळ सर.
4: नमस्कार.
2: डॉक्टर सुरेश सर, किडनी स्टोन बद्दल आपण बोलतोय आणि बऱ्याचदा असं आम्ही ऐकलेलं आहे की किडनी स्टोन एकदा काढला तरी परत होतो, मग तो प्रत्येकच वेळेला होतच राहतो का आणि याची कारण काय?
3: खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण बहुतांशी पेशंट असं सांगतात की सर मी आता खडा काढला मला परत खडा होणार का, ज्याला आमच्या मेडिकल भाषेमध्ये रिकरंट स्टोन फॉर्मेशन म्हणतो. स्टोन काढला तर पाहिजेच गरज असेल तर, परंतु त्याचबरोबर तो परत होणार नाही ह्यासाठी देखील

0: चे तपास आवश्यक असणारे डाएट मधले बदल आणि औषधं हे करणं खूप महत्वाचं आहे. या संदर्भात मला असं सचिन सर, तर आपण रिकरन्स स्टोन ज्याला आपण म्हणतो हा फार मोठा मेजर प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जवळजवळ 50% लोकांना परत स्टोनची शक्यता असते, तर आपण थोडीशी आपल्या श्रोत्यांना या संदर्भात आणखीन काही माहिती देऊयात.
1: एकदा स्टोन झाला की 50% पेशंटला पुढच्या 5 वर्षात स्टोन होण्याची शक्यता असते. आता स्टोनची ट्रीटमेंट करणं हा फक्त एक भाग झाला, परंतु तो स्टोन पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घेणं हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. स्टोन पुन्हा का होतो? एक तर त्या शरीराची टेंडन्सी असते, प्रत्येक शरीराची टेंडन्सी असते एक स्टोन फॉर्मेशनची. यामधल्या काही पेशंटला ते अनुवंशिक सुद्धा असू शकतात. तसेच पाणी पिण्याचं प्रमाण आणि आहाराचं
2: चुकीच्या पद्धतीचा
1: आहार या सुद्धा गोष्टी कारणीभूत राहतात. सो या सर्व गोष्टींचा व्यवस्थित इव्हॅल्युएशन होणं हे महत्वाचं आहे, जेणेकरून स्टोन रिकरन्स जो आहे तो आपल्याला चान्सेस जे आहेत त्याचे ते कमीत कमी कमी करता येतील. किंवा जरी रिकरन्स झाला तरी सुद्धा ते सुरुवातीच्या स्टेजलाच लक्षात आल्यास आपल्याला औषधांनी पण ते मॅनेज करता येऊ शकतात.
2: श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी स्टोन आणि मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे संपर्क 895-666-16-39 895-666-16-39 8955-666-1639. डॉक्टर सचिन सर, आपण बोलत होतो किडनी स्टोन जेव्हा पुन्हा पुन्हा होतो त्याबद्दल अजून काय सांगाल?
1: किडनी स्टोन पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी आपल्याला काही तपासण्या करणं गरजेचं असतं. जसं की एखादा खडा समजा औषधांनी पडला तर तो कॅच करता आला, किंवा ऑपरेशन करून तो खडा काढला गेला तर तो खडा कुठल्या प्रकारचा आहे हे तपासून घेणं महत्वाचं आहे. किडनी स्टोनचे बरेच प्रकार असतात. सर्वात कॉमनली कॅल्शियम ऑक्झालेट स्टोन्स असतात, तसेच काही स्टोन युरिक ऍसिड असू शकतात, किंवा काही स्टोन स्ट्रोवाइड स्टोन्स असू शकतात, किंवा अजूनही काही प्रकार आहेत. सो त्या पर्टिक्युलर पेशंटला होणारा स्टोन हा कुठल्या प्रकारचा आहे याच्यावर पुढे रिकरन्स प्रिव्हेंट करण्यासाठी काय करता येईल हे आपल्याला व्यवस्थितपणे सांगता येऊ शकतं.
2: अच्छा.
1: किडनी स्टोन अनालिसिस बरोबरच काही रक्त तपासण्या आणि काही लघवीच्या तपासण्या असतात, जेणेकरून त्या पेशंटची टेंडन्सी, शरीराची टेंडन्सी आहे का हे आपल्याला साधारण कळून येतं. तसेच त्यात काही जेनेटिक कंपोनंट काही आहे का हे सुद्धा आपल्याला कळून येतं. उदाहरणार्थ जस्ट आता आमच्याकडे एक पेशंट येतात, एकाच फॅमिलीमधले 3 पेशंट आहेत ज्यांना वारंवार स्टोन होत राहतो. आता ते जेनेटिक कॉज आहे, पण पेशंट मोटिवेटेड असल्यामुळे पुन्हा पुन्हा त्यांना आम्ही सांगत राहतो की तुम्हाला जरी स्टोन झाला पुन्हा तरी नाराज होऊ नका, येत राहा, व्यवस्थित ट्रीटमेंट घेत राहा. सो ते रेग्युलरली येत राहतात आमच्याकडे, आणि स्टोन जो आहे जरी झालाच तरी तो अर्ली स्टेजला डायग्नोज होतो आणि त्याची पूर्णपणे व्यवस्थितपणे ट्रीटमेंट होते, जेणेकरून त्या सगळ्या पेशंटची किडनी ही व्यवस्थित राहते एवढ्या वारंवार स्टोन होऊन सुद्धा.
2: अगदी.
0: कारण आता किडनी स्टोन हा मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे तुमच्या पूर्ण जीवनशैलीशी निगडीत असतो.
2: ओके.
0: त्यामुळे एकदा खडा जर वारंवार होत असेल तर त्याचा पूर्णपणे अभ्यास होणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यासाठी ज्या काही टेस्ट सांगितलेल्या त्या खूप महत्वाच्या आहेत. त्या टेस्ट केल्यानंतर त्याचा जो निष्कर्ष निघतो त्यानुसार बऱ्याच वेळेला आपल्याला वारंवार होणं मोठखडा टाळता पण येऊ शकतो.
2: म्हणूनच श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकार या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी देखील तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे संपर्क 895-666-16-39 895-666-16-39 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद ऐकूयात.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदचे वैद्य सत्यन गुजर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्कार.
2: आतापर्यंत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात अनेक आजारांवर त्याच्यावरच्या उपचारांवर आपल्याला मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे, आणि ओंकार आयुर्वेदचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्तानं पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये सुद्धा ओंकार आयुर्वेदच्या शाखा सुरू झाल्या.

0: आहेत. तेव्हा पुणे इथे आपल्या वैद्य सत्यन गुजर यांना संपर्क साधायचा असेल तर आमचा पत्ता ओमकार आयुर्वेद खजिना महल सदाशिवपेठ SP कॉलेज समोर टिळक रोड पुणे आणि संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023. सर, रुमॅटेड अर्थरायटिस या विकाराबद्दल आपण बोलत होतो आणि तुम्ही माहिती सांगितली त्याची, पण मग हा आजार आयुर्वेदिक उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो का याबद्दलही सांगा ना.
1: जसं आपण मागील एपिसोडमध्ये बघितलं की रुमॅटॉइड आर्थरायटिसचे पेशंट हे खूप मोठ्या प्रमाणात दिसत असतात. बऱ्याच वेळेला सांधे दुखतायत म्हणून पेशंट सांधे दुखी म्हणून तात्पुरते औषधं घेत राहतो, पण त्याचं निदान वेगवेगळं असतं. बऱ्याच जणांना संधिवात असतो, काही जणांना तापानंतर सांधे दुखी सुरू असते, तर काहींना रुमॅटॉइड आर्थरायटिस यासारख्या ऑटोइम्युन डिसीजमुळे होत असते. आपण रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये काय लक्षणं दिसतात हे मागच्या वेळेला बघितलं की याच्यामध्ये दुखावा खूप जास्त असतो, आखंड हा प्रकार असतो, सांधे सुजणं, हातांचे बोटं सुजणं, स्टिफनेस या गोष्टी वाढलेल्या असतात. बऱ्याच वेळेला पेशंट येतो तो आधी ऑलरेडी खूप महिने खूप वर्ष ट्रीटमेंट घेत असतो की दुखतोय आम्ही स्टिरॉइड्स घेतोय, पेन किलर्स घेतोय, तात्पुरती व्याधी प्रत्येक औषधे घेतोय की ज्याच्यामुळे बरं वाटतंय पण पुन्हा त्रास वाढतोय. त्यामुळे बऱ्याच वेळेला काही काही पेशंट असे असतात की 10-10, 20-20 वर्ष ट्रीटमेंट घेत आहेत पण अजून त्रास कमी नाहीये. काही काहींच्या हातापायांची बोटं पण वाकडी झालेली असतात, काहींना 4 पावलं चालता येत नाही अशी परिस्थिती असते, काही पूर्ण बेड रिडन झालेले असतात. ह्या आजारामध्ये ह्या आजाराची तीव्रता ही किती जास्त प्रमाणात वाढू शकते आणि दुखावा किंवा एक प्रकारची इमोबिलिटी आहे ना, सांध्यांमध्ये दुखावाच असतो असं नाही, त्यांच्या क्रिया सुद्धा कमी होऊ शकतात. त्यामुळे आजारामध्ये जितक्या लवकर पेशंट ट्रीटमेंट साठी येईल तितकी गोष्ट खूप महत्वाची असते. जसं आपण मागच्या वेळेला बघितलं की आयुर्वेदानुसार ह्याला वात रक्त असं म्हणलं जातं, हा रक्तातला वात आहे. नको असणारे टॉक्सिन्स रक्तातून सांध्यांच्या मध्ये जाऊन अडकून राहत आहेत, त्याच्यामुळे वाताच्या गतीला अडथळा निर्माण होतोय, त्याच्यामुळे सांध्यांना सूज आहे आणि दुखावा आहे. हे रूट कॉज ट्रीट होण्यासाठी वात रक्त म्हणून ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. हे टॉक्सिन्स कसे तयार होणार नाहीत ते बघणं गरजेचं आहे. रक्तातले टॉक्सिन्स वॉश आउट केले पाहिजे. सांध्यांपर्यंत जे नको असणारे विषारी पदार्थ पोहोचले आहेत ते कसे बाहेर पडतील ते बघणं गरजेचं आहे, तर तो आजार पूर्णतः बरा होऊ शकतो. त्यामुळे वात रक्त असं निदान करून ज्या वेळेला तुम्ही रुमॅटॉइड आर्थरायटिसवर ट्रीटमेंट करता त्यावेळेला तुम्हाला फक्त वेदना शामक औषधं किंवा स्टेरॉइड्सची आवश्यकता पडत नाही, मग तो आजार पूर्णतः बरा होऊ शकतो. नाहीतर पेशंट वर्षानुवर्ष ते घेतोय पण कॉम्प्लिकेशन होईचे ते होतातच आणि आजार तर बरा होत नाही अशी परिस्थिती येते. असं होऊ नये असं पेशंटला वाटत असेल तर तुम्हाला त्रास किंवा कोणतेही सांधे दुखी असू देत, कोणताही आजार असू देत, त्यावेळेला फक्त तात्पुरती लाक्षणिक चिकित्सा न करता तो आजार बरा होण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांकडे जितके तुम्ही लवकर वळताल तितके त्याचे रिझल्ट चांगले मिळतात.
0: अगदी.
1: वातरक्तामध्ये वातशमन चिकित्सा, रक्तप्रसादन चिकित्सा ह्या ट्रीटमेंट बरोबर पंचकर्माचा पण उपयोग खूप चांगले मिळतात. आयुर्वेदामध्ये बस्ती ही वातरक्तामध्ये अर्धी चिकित्सा सांगितलेली आहे. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीनुसार आजारानुसार बस्ती हे वापरले जातात. जसे पोटातल्या औषधांमध्ये लाखो प्रकार आहेत तसं बस्तीमध्ये काय औषधं वापरायची हे पण रुग्णानुसार डिफर होत असतात. सो वातरक्ताच्या पेशंटमध्ये बस्तीचे रिझल्ट हे अगदी संजीवनी सारखे चांगले दिसतात. म्हणजे खरंच ह्याच्यातून पेशंट लवकर बाहेर पडू शकतो का, अशी परिस्थितीतली असलेले पेशंट तुमच्या 2-3 बस्तीच्या ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये ड्रॅमॅटिक रिझल्ट तुम्हाला दिसायला सुरू होत असतात. रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखा ज्या वेळेला आजार असेल किंवा वेगवेगळे ऑटोइम्युन डिसीजेस असतील त्यावेळेला तिथे तुम्ही आयुर्वेदिक उपचार लगेच सुरू करणे ही गोष्ट ही प्राधान्याने खूप महत्वाची ठरते.
0: अगदी खरंय, खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही. अजूनही या आजाराबद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय पण पुढच्या भागात, पण तोपर्यंत श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांना जर का तुम्हाला पुणे इथे संपर्क साधायचा असेल तर आमचा पत्ता ओमकार आयुर्वेद खजिना महल सदाशिवपेठ SP कॉलेज समोर टिळक रोड पुणे आणि संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023. पुन्हा भेटूयात. ओमकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्यन गुजर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर
3: प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 7:50 झाली आहेत. अजून एक प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
6: आयुर्विश्व.
7: आयुर्विश्व हेल्थ केअर,
8: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
9: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार सर.
10: नमस्कार.
9: आयुर्विश्व हेल्थ केअर मध्ये संशोधित उपचार केले जातात, नाडी चिकित्सेतून अनेक रुग्णांना फायदा

0: मिळतोय. आज मला तुम्हाला विचारायचं आहे की पोटाच्या तक्रारी खूप वाढलेल्या दिसत आहेत, तर या अनुषंगाने काय सांगाल?
1: नक्कीच, म्हणजे पोटाच्या संदर्भात बघायला गेलं तर वारंवार पोटात गॅसेस दळणं, अजीर्ण होणं, पोटात छातीतली जळजळ, मळमळ, उलट्या या प्रकारच्या तक्रारी अनेक रुग्ण घेऊन येतात. पण ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट बऱ्याचदा दिसून येते की हे वेगवेगळ्या प्रकारचे अँटीसिड्स घेत आहेत किंवा पित्तशामक औषधं घेत आहेत आणि त्यांना बरं वाटतंय, पण काही कालानंतर त्यांना असं लक्षात येतं की ही गोळी खाल्ल्याशिवाय अत्यंतर नाही. कारण या ठिकाणी बऱ्याचदा काय होतं की पित्तशामक औषधं केवळ निर्माण झालेल्या पित्ताला कमी करतात,
0: बरोबर,
1: पण तुमच्या पचन संस्थेत जे बिघाड झालेले त्यांना दूर करत नाही. म्हणजे आयुर्वेद ग्रंथामध्ये विदग्धावस्था नावाची एक संकल्पना मांडलेली आहे की ज्याच्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात वाढलेलं पित्त दोष तुमच्या पचन संस्थेवर परिणाम करतो आणि नंतर तुम्ही अगदी पथ्यकर जरी आहार घ्यायला लागलात तरी त्याचं पित्तात रूपांतर व्हायला लागतं किंवा पित्तासारख्या तक्रारी त्यातून निर्माण व्हायला लागलेल्या असतात. त्यामुळे बघायला गेलं तर हे पित्ताचे पेशंट बऱ्याचदा सतत या डॉक्टरकडे नाही तर त्या डॉक्टरकडे जाताना दिसून येतात, कारण आजारामागील मूळ कारण समजलं जात. तर बऱ्याचदा आजारामागील मूळ कारण हे त्यांच्या पचन संस्थेतील बिघाड आणि शरीरात वाढलेले दोष, त्याचा झालेला पचन संस्थेवरचा परिणाम, या प्रकारे विचार करणं गरजेचं असतं. केवळ पित्तशामक औषधं न घेता त्यांच्या पचनातील बिघाडांना दूर केलं तर अजीर्ण आणि पित्ताच्या संदर्भातील तक्रारी, वारंवार होणाऱ्या पोटातले गॅसेस आणि तत्सम जे काही तक्रारी आहेत त्या कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
2: श्रोते हो, 8 जुलैला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये दगडी दवाखाना बूथ हॉस्पिटल जवळ तळमजला जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधी विकार, पित्त विकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8448 844 9962, 8448 844 9962, 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 8 जुलैला बुधवारी सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत अहिल्यानगर मध्ये.
1: याच्या संदर्भात वारंवार तोंड येणं यासारख्या तक्रारी बऱ्याचदा रुग्ण घेऊन येतात. म्हणजे आपल्याला एक वाटतं की हे ऍसिडिटीमुळे किंवा वाढलेल्या पित्तामुळे आहे, पण बऱ्याचदा अजीर्णाचं परिणाम स्वरूप तुमच्या तोंडाच्या आतील त्वचेमध्ये जखमा निर्माण होणे यासारख्या तक्रारी होतात ज्याच्यामुळे त्यांना कोणतेही थोडे गरम मसाल्याचे किंवा तिखट पदार्थ खाता येत नाहीत. याच्यासाठी वेगवेगळे उपचार केले जातात, लोकल ऍप्लिकेशन केले जातात. पण थोडस आयुर्वेदीय संकल्पनातून जर बघितलं तर पचनात जे बिघाड झालेले असतात त्याचा परिणाम तुमच्या तोंडावर झालेला असतो. म्हणजे पूर्वीच्या काळापासून बघताय तुम्ही की बऱ्याचदा तुम्ही डॉक्टरांकडे गेलात की डॉक्टर तुमची जीभ तपासतात, कारण तापामध्ये तुमच्या पचनात बिघाड झाले असतात आणि ते तुमच्या जिभेवर दिसून येतात. त्याचप्रमाणे पोटातले पचनातले बिघाड हे तुमच्या तोंडातील आतील त्वचेवरही परिणाम करत असतात. तर माउथ अल्सर ज्याला आपण म्हणतो, तोंड येणं म्हणतो. ऑल टुगेदर आता आपण या एपिसोडमध्ये सगळ्या ज्या गोष्टी चर्चा केली की अजीर्ण आणि त्यामागील मूळ कारण, या सगळ्याचा विचार आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये नाडी परीक्षेद्वारे केला जातो. पर्टिक्युलर रुग्णामध्ये कोणते दोष वाढलेले आहेत, पचन संस्थेत कोणते बिघाड आहेत याचा स्पेसिफिक विचार करून त्या अनुषंगाने जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा अजीर्ण, पित्ताच्या तक्रारी, पचना तक्रारी आणि वारंवार तोंड येणे सारख्या तक्रारी ज्या अजीर्णातूनच निर्माण झालेल्या आहेत त्या संपूर्ण बऱ्या होण्यासाठी मदत होऊ शकते.
2: श्रोते हो, 8 जुलैला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये दगडी दवाखाना बूथ हॉस्पिटल जवळ तळमजला जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधी विकार, पित्त विकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8448 844 9962, 8448 844 9962, 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 8 जुलैला बुधवारी सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत अहिल्यानगर मध्ये.
0: वेळ झाली इथंच थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्या पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
5: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
6: मार्गदर्शनपर विशेष मालिका
5: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स,
6: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
5: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
6: सकाळी 9:15.
7: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची सर्वच काही आवर होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
8: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.

0: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठ?
1: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
2: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये.
4: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
7: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
8: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
9: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
8: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
9: फोन नंबर 02-41-235-35-15.
8: मोबाईल 960-44-988-36.
7: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद जुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
10: जिल्ह्याच्या 4 दिशांना लाखो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचणार प्रभावी रेडिओ माध्यम.
1: आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
11: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह सर्वात विश्वासार्ह बातम्या आणि माहितीचं साधन.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र म्हणजे
10: जिल्ह्यात सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली प्रक्षेपक.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: माध्यमातून देत आहेत. सर, मागच्या भागापासून आपण बोलतोय किडनी ट्रान्सप्लांट या महत्वाच्या विषयी, अधिक काय माहिती सांगाल?
1: कारण जर हे किडनी फेल झालेले पेशंट डायलिसिसवर सर जेव्हा जातात, त्यांना आठवड्यातून 2 किंवा काही काही जणांना 3 वेळेस पण डायलिसिस चालू असतं.
0: ओके.
1: त्यांना सेंटरला जाऊन डायलिसिस करायचं, त्यांच्यासोबत एक नातेवाईक पण अडकलेला असतो घेऊन जायला घेऊन यायला, आणि डायलिसिस 3-4 तास चालतं. त्यावेळेस पेशंटचा कधी बीपी कमी जास्त होतो, ब्लड द्यावं लागतं, हे सगळं त्या काळात होतं. तर डायलिसिस करून घेणं हा काय खूप सुखकर एक्सपिरियन्स नसतो बऱ्याच जणांचा, पण चांगल्या सेंटरला जर डायलिसिस केलं तर त्याचे कॉम्प्लिकेशन रेट्स कमी असतात.
0: हो,
1: ठीक आहे ना? तर आणि तुमचे डायलिसिस करणारे डॉक्टर सोबत तुम्ही जर रेग्युलर फॉलोअप ठेवला तर त्यांचे मेडिसिन्स कमी जास्त करून, तर मग लाईफस्टाईल चांगली राहू शकते.
0: खरं.
1: आणि आजकाल ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट खूप ठिकाणी व्हायला लागले, नगरमध्ये पण होतं. तर ज्यांचे परमनंटली किडनी फेल आहेत आणि ज्यांना डायलिसिसच लागणार आहे पुढे, अशा पेशंटसाठी किडनी ट्रान्सप्लांट हे खूप चांगलं ऑप्शन आहे.
0: बरोबर.
1: ट्रान्सप्लांट केल्यानंतर डायलिसिस बंद होतं, कारण किडनी जी आहे ती काम करायला लागते आणि मग लाईफस्टाईल चांगली होते. आता बरेचसे ऑप्शन्स आहेत डायलिसिसच्या पेशंटसाठी.
0: सर, आता किडनी ट्रान्सप्लांट असा तुम्ही उल्लेख केला, काय प्रक्रिया आहे किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे?
1: की किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे जे पेशंटचे दोन्ही किडनी फेल आहेत त्यांना आता डायलिसिस लागणार आहे पुढे, हे जर एकदा नक्की ठरलंय तर मग त्यांना आम्ही ऑप्शन्स देतो की ट्रान्सप्लांट. तर ट्रान्सप्लांट म्हणजे काय की जो पेशंट आहे ज्याला किडनीची गरज आहे त्याच्या नातेवाईकांपैकीच कोणीतरी डोनर पाहिजे, म्हणजे जो किडनी द्यायला तयार आहे असा व्यक्ती पाहिजे.
0: ओके.
1: बाकी बऱ्याच गोष्टी करून बघावं लागतात, त्यांचा ब्लड ग्रुप, बाकी टिश्यू क्रॉस मॅच वगैरे, म्हणजे मॅच होते की नाही किडनी हे बघणं गरजेचं आहे. ते जर मॅच वगैरे झाली तर मग जो किडनी देणार आहे ज्याला आम्ही डोनर किंवा दाता म्हणतो, त्यांची किडनी काढून पेशंटला बसवली जाते.
0: अच्छा.
1: हे ऑपरेशन आहे, दोन्ही ऑपरेशन एकत्रच होतात. एका बाजूला किडनी काढण्याचं ऑपरेशन चालू असतं, दुसऱ्या बाजूला तोपर्यंत तयारी चालू होते किडनी बसवण्याची. आणि किडनी काढली की मग लवकरात लवकर म्हणजे विद इन फ्यू मिनिट्स तिकडे किडनी बसवली जाते.
0: अरे वा.
1: आणि ट्रान्सप्लांटचे रिझल्ट खूप चांगले आहेत आजकाल, कारण मेडिसिन्स खूप चांगले चांगले आले आहेत. आता डेव्हलप सिस्टम पण आता चांगली झाली, आपल्याकडे नेफ्रोलॉजिस्ट अवेलेबल आहेत. आम्ही सर्जन्स, आम्ही ट्रान्सप्लांट करतो, नंतर नेफ्रोलॉजिस्ट मॅनेज करतो.
0: पण मग सर, किडनी ट्रान्सप्लांट झाल्यावर त्या रुग्णाचं, त्या पेशंटचं डायलिसिस पूर्णपणे बंद होतं?
1: हा, किडनी जी लावतो आपण ट्रान्सप्लांटेड किडनी, ती पूर्ण फंक्शन टेक ओव्हर केलं तर डायलिसिस पूर्णपणे बंद होतं.
0: पण मग कधी कधी काम करत नाही किडनी, असं काही पेशंटच्या बाबतीत होतं?
1: हा, म्हणजे ते पॉसिबिलिटीज आहेत की कधी कधी ट्रान्सप्लांट केलेली किडनी पण काम नाही करत.
0: अच्छा.
1: किंवा काही कारणाने ती रिजेक्ट करते बॉडी, किंवा त्याच्यावर इन्फेक्शन होतात. आता किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर आपली बॉडीने रिजेक्ट करू नये म्हणून पेशंटला काही औषधं चालू असतात ज्यांनी आपली इम्युनिटी कमी ठेवावी लागते.
0: बर.
1: कारण बाहेरून किडनी आलेली बॉडीज रिजेक्ट करणार आहे नॅचरली, तर ते होऊ नये म्हणून आपली इम्युनिटी कमी ठेवावी लागते. इन जनरल इम्युनिटी कमी जर ठेवली तर बाहेरचे इन्फेक्शन होतात,
0: ओके,
1: त्यांनी काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात.
0: अच्छा.
1: तर अशी बरीचशी काळजी घ्यावी लागते. पण डायलिसिसच्या पेशंटसाठी किडनी ट्रान्सप्लांट हा खूप चांगला ऑप्शन आहे, जो जे करू शकतात त्यांनी करायला पाहिजे.
0: एखादं उदाहरण सांगता येईल?
1: आपल्याकडे खूप सिनियर एक सिनियर सर्जन आहेत, डॉक्टर लहाने म्हणून,
0: तात्याराव लहाने,
1: जे की मुंबईला ऑफ्थल्मॉलॉजिस्ट आहेत स्वतः. ते त्या डिपार्टमेंटचे एचओडी पण होते, नंतर ते कॉलेजचे डीन पण झाले होते. तर त्यांचे किडनी फेल होते, त्यांना ट्रान्सप्लांट केलं होतं.
0: बर.
1: त्यांची ट्रान्सप्लांटेड किडनी पण फेल झाली होती, त्यांना सेकंड टाइम ट्रान्सप्लांट केलं. पण हे सगळं चालू असताना ते त्यांचं डिपार्टमेंट रन करत होते, नंतर सिनियर झाले, ते कॉलेज रन करत होते. तर असं तर बाकी कोणाला समजत नव्हतं की ह्यांचे ट्रान्सप्लांटेड किडनी आहे म्हणून. तर बऱ्याच वेळा ट्रान्सप्लांट झाल्यानंतर असं काही कोणाला कळत नाही की ह्याचं ट्रान्सप्लांट झालेलं आहे, तुम्ही नॉर्मल लाईफ जगू शकता.
0: हर्षवते हो, हे होते मॅककेअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशीद. आपल्याला सुद्धा काही किडनी संदर्भात प्रश्न किंवा समस्या असतील, मूत्रविकारासंदर्भात असतील, तर तुम्ही भेटू शकता मॅककेअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर इथं. आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात तेव्हा आरोग्यावर बोलू काही. नमस्कार.
2: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 8:20 झाली आहेत. आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा थोड्याच वेळात.
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
4: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व

0: अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो? हो मग.
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
4: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई कुणाला न्यावं लागेल ना?
5: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
6: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
7: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
6: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
8: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं मा प भावे यांचं गीत. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

0: श्रुतीहो सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण आशा भोसले यांच्या स्वरातलं म पा भावे यांचं गीत ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं.
1: काय झालं?
2: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
1: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
2: हो ना,
1: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
2: कुठे भेटतील त्या?
1: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
2: आणि फोन नंबर
1: 93-72-99-39.
2: 93-72-99-39.
3: देशपांडे हॉस्पिटल आणि गुड न्यूज IVF प्रस्तुत मोफत वंध्यत्व निवारण आणि IVF शिबिर.
4: या शिबिरात मोफत कन्सल्टेशन, सवलतीच्या दरात सर्व तपासण्या, तसं

0: IVF वर 20% सूट असेल.
1: शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी फर्टिलिटी तज्ञ डॉक्टर प्रीती देशपांडे यांचा 35 वर्षांचा विश्वास आणि अनुभव.
0: शिबिर दिनांक 5 जुलै रोजी, स्थळ झेनिथ क्लिनिक, माय सिनेमा समोर, पाइपलाइन रोड, सावेडी, अहिल्यानगर.
1: फोन 78 23 82 48 37.
2: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं, अशोक पत्की यांच्या संगीत नियोजनातलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत.

अशोक पत्की यांच्या संगीत नियोजनातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा. आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8:30 वाजतायत. यानंतर पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायती राज मंत्र्यांची

आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य, महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. आता सविस्तर बातम्या. भारत आणि जपान संबंध अत्यंत विशेष असून दोन्ही देशांच्या आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला संबोधित करताना केलं. जपानचं कौशल्य आणि गुंतवणूक यांचा भारताची गती आणि व्याप्ती यांच्याशी संगम होतो तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा लाभ होतो असंही ते म्हणाले. ही भागीदारी अधिक गतिमान आणि दृढ करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपाननं विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या मूलभूत स्तंभांपैकी एक असलेल्या आर्थिक सुरक्षेच्या महत्वाबाबतची आपली सामायिक कटिबद्धता काल एका संयुक्त जाहीरनाम्यात अधोरेखित केली. ही भागीदारी परस्पर विश्वास, सामायिक मूल्य आणि समान हितसंबंधांवर आधारित असून दोन्ही देशांची समृद्धी, सुरक्षा आणि आर्थिक भवितव्य एकमेकांशी जोडलेलं असल्याचं यात नमूद केलं आहे. सेमीकंडक्टर, महत्वपूर्ण खनिज, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि औषध निर्माण या 5 प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल असंही दोन्ही देशांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भारत जपान वार्षिक शिखर परिषदेच्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं आणि गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. त्यांनी द रेझिस्टंट फ्रंटचा उल्लेख करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अहवालाचाही उल्लेख केला. अल कायदा, लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि त्यांच्याशी संबंधित गटांसह संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या सर्व गट आणि संस्थांविरुद्ध एकत्रित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राला लवचिक आणि समृद्ध बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टासाठी समान विचारसरणीच्या देशांमधील सहकार्य वाढवण्याबाबतची आपली कटिबद्धताही पुन्हा अधोरेखित केली आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा आज इराणला रवाना होणार आहेत. भारतातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची या अंत्यसंस्काराला उपस्थिती दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचं महत्त्व अधोरेखित करते असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभा सभापती ओम बिर्ला आज कोलकाता इथं पश्चिम बंगाल विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. नवनिर्वाचित सदस्यांना संसदीय आणि विधिमंडळ कामकाजाच्या विविध पैलूंशी परिचित करून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी कसं बनावं, तसं सदस्यांसाठीच्या प्रथा, संकेत आणि शिष्टाचार यासारख्या विषयांचा समावेश असेल. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात झाली. 57 दिवसांची यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरूंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली. या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहेत. त्यापैकी 2,510 भाविक पहलगाम मार्गानं तर 2,312 भाविक बालताल मार्गानं प्रवास करत आहेत. यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून विश्रांतीची ठिकाणं, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, आरोग्य सेवा आणि बचाव पथक आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राज्यमंत्री SP सिंह बघेल यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे.

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मार्गदर्शक तत्वांवर यावेळी चर्चा होणार आहे. पंचायती राज संस्थांनी स्वतःच्या स्रोतातून महसूल वाढवून आर्थिक स्वावलंबन क्षमता बळकट करण्यावर या कार्यशाळेत विशेष भर दिला जाईल. केंद्र आणि राज्य यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास आणि विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार उत्तम प्रशासन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी पंचायतींना सक्षम करणारी एक भक्कम अंमलबजावणी यंत्रणा उभारण्यास या परिषद

0: पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी पंचायतींना सक्षम करणारी एक भक्कम अंमलबजावणी यंत्रणा उभारण्यास या परिषदेमुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ही मालिका ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारत यजमान इंग्लंड विरुद्धची सध्या सुरू असलेली 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका पूर्ण करेल. त्यानंतर भारतीय संघ 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. दरम्यान यजमान इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला पहिला सामना बुधवारी रात्री पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसरा सामना उद्या मँचेस्टर इथं होणार आहे. ICC महिला T20 विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक स्पर्धेत काल कॅलिफोर्नियात झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. याआधी बेल्जियम, अमेरिका आणि इंग्लंड यांनी राऊंड ऑफ 16 प्रवेश केला आहे. राऊंड ऑफ 16 इंग्लंडचा सामना सोमवारी मेक्सिकोशी होईल तर अमेरिकेचा सामना मंगळवारी बेल्जियमशी होणार आहे. फ्रान्स, नॉर्वे, कॅनडा, मोरोक्को, ब्राझील आणि पॅराग्वे या संघांनीही राऊंड ऑफ 16 पात्रता मिळवली आहे. मान्सूननं आता दिल्ली, गुजरातचा आणखी काही भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात आगेकूच केली असून गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, कर्नाटक, किनारपट्टी, केरळ, उत्तराखंडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे यासह विविध भागात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागात पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातलं आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायत राजमंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य, महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकजागरण.

0: श्रोते हो, लोकजागर कार्यक्रमात आज ऐकणार आहोत महावितरणच्या माध्यमातून राबविले जाणारे विविध उपक्रम आणि योजनांविषयी अहिल्यानगर महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, वीज ही आपल्या घरामध्ये वापरली जाणारी दैनंदिन गरजेची गोष्ट आहे. आपण पाहतो की आपल्या घरामध्ये आता स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत, किंवा विजेचा वापर आपण कशा पद्धतीनं केला पाहिजे, किंवा पावसाळ्याचे दिवस आहेत तर काय सुरक्षितता आपण घेतली पाहिजे, काय काळजी आपण घेतली पाहिजे. शेतकरी बांधवांनी ग्रामीण भागामध्ये सौर पंप असतील किंवा त्याचा वापर असेल किंवा त्याच्यासाठी ज्या काही आपल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या कशा पद्धतीने आहेत, याविषयी आज आपण बोलणार आहोत. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या अहिल्यानगर महावितरणचे प्रमुख अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवारसाहेब आलेले आहेत. तर पवारसाहेब, आपलं आजच्या लोकजागर कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
1: सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या ज्या काही महत्वाकांक्षी ज्या योजना आहेत, विशेषतः सोलर सूर्यघराच्या बाबतीत किंवा मोफत विजेच्या बाबतीमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, तर ही नेमकी योजना काय आहे, याच्यामुळे काय ग्राहकांना कशा पद्धतीने फायदा होतोय?
2: सर्वप्रथम आपण प्रधानमंत्री मुफ्त योजना ज्याला आम्ही म्हणतो त्याचं पूर्ण नाव आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना. या योजनेमध्ये घरगुती ग्राहकांसाठी रुपये 30,000 प्रति किलोवॅटप्रमाणे 2 किलोवॅटपर्यंत सबसिडी दिली जाते आणि त्यापुढील 1 किलोवॅटसाठी 18,000 रुपये, अशी एकूण 3 किलोवॅटला 78,000 रुपयाची सबसिडी ही ग्राहकांना दिली जाते. आणि जर समजा एखाद्या ग्राहकाला त्यापेक्षाही जास्तीचं गरज असेल तर ते पूर्ण रक्कम भरून त्यांना घ्यावं लागतं, परंतु 78,000 रुपये हे निश्चित सबसिडी ही त्या ग्राहकांना दिली जाते.
1: मग याच्यासाठी पात्रता वगैरे काही आहे का, की कशा पद्धतीने याचा ॲप्लिकेशन करू शकतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी?
2: यामध्ये पात्रतेचे वेगळे निकष काहीही नाही आहेत. त्या ग्राहकाचं वापर हा घरगुती असावा हेच एक निकष आहे. त्या निकषात बसणाऱ्या घरगुती ग्राहकांनी नॅशनल पोर्टलवर ते अर्ज करायचा आहे, तो अर्ज ऑटोमॅटिकली आमच्याकडे येतो आणि त्याची प्रोसेस ही पुढे चालवली जाते.
1: आता आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर भौगोलिकदृष्ट्या अहिल्यानगर खूप मोठा जिल्हा आहे आणि अनेक योजनांचं जी काही अंमलबजावणी आहे ती महावितरणच्या माध्यमातून होतीये. तर याच्यामध्ये स्मार्ट स्कीम नावाचा एक नवीन योजना आपल्याकडे आली आहे, तर ती योजना नेमकी काय आहे, कोणासाठी आहे, याच्यासाठी पात्रतेचे निकष कशा पद्धतीने ठरवण्यात आलेत, आणि एखाद्याला त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी कशा पद्धतीने घेतला पाहिजे?
2: तर ही योजना म्हणजेच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचाच एक भाग आहे. त्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना लागू करण्यात आलेली आहे. याचं पूर्ण नाव स्मार्ट जरी दिसत असेल तर ते शॉर्ट फॉर्म मध्ये आहे, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप योजना असं या योजनेचं नाव आहे, त्याचं शॉर्ट फॉर्म स्मार्ट असं केलेलं आहे. यामध्ये ज्या ग्राहकांचा घरगुती ग्राहकांचा मंथली म्हणजे महिन्याचा वीज वापर हा 100 युनिट किंवा त्यापेक्षा कमी आहे असे सर्व ग्राहक यामध्ये पात्र आहेत आणि त्यासाठी विशेष जी सबसिडी राज्य शासनामार्फत आणि केंद्र शासनामार्फत ही जी आपण आधी प्रधानमंत्री सूर्यगर्मी मोफत वीज योजनेत सांगितलेली सबसिडी त्या व्यतिरिक्त राज्य शासनाने पण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि त्यानुसार जे ग्राहक दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांना केवळ 2,500 रुपये भरायचे 1 किलोवॅटसाठी, कारण 100 युनिटचा वापर आहे म्हणजे त्यांना 1 किलोवॅट सफिशियंट सोलर लागतं, त्या हिशोबाने ते केलेलं आहे. त्यांनी केवळ 2,500 रुपये भरायचे आहेत आणि तेच जर का ग्राहक SC किंवा ST शेड्युल्ड कास्ट अँड शेड्युल्ड ट्राईब्स या कॅटेगरीत असतील तर त्यांना 5,000 रुपये आहे आणि सर्वसाधारण त्या व्यतिरिक्त सर्वसाधारण ग्राहकांना 10,000 रुपये, म्हणजे जे पूर्वी खूप पैसे लागायचे किंवा जास्ती रक्कम आपल्याला मोजावी लागायची, साधारणतः 50 ते 60,000 रुपये पर किलोवॅट असे दर होते, तर त्या दराचा विचार केला तर तो आता अतिशय म्हणजे 2,500 रुपयामध्ये नथिंग.
1: बरोबर.
2: आणि कुठल्याही BPL ग्राहकाला हे जर लावलं 1 किलोवॅट तर त्याचं 100 युनिटच्या आतला वापर हा शून्यावर येतो आणि मुफ्तच त्याला मिळतं.
1: आणि सौर ऊर्जेच्या माध्यमातून एक चांगली क्लीन एनर्जी आपण जी म्हणतो
2: क्लीन एनर्जी मिळते आणि त्यांना म्हणजे वीज बिलातून मुक्तता मिळते, रिलायबिलिटी राहते आणि पर्यावरण पूरक एक वीज निर्मिती होते, कार्बनचं उत्सर्जन आहे ते थांबतं. सर्व दृष्टीनं एक नॅशनल

0: जीडीपी मध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना पण त्याची भर पडण्यात मदत होईल.
1: नक्कीच नक्कीच. खरं तर पवारसाहेब सध्या आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपण बऱ्याचदा ऐकतो वाचतो की पावसाळ्यामध्ये काही दुर्घटना घडतात किंवा वीज आता ही जीवनावश्यक घटक आहे आणि प्रत्येकानं शेतामध्ये काम करताना किंवा घरी वापर करताना काही सुरक्षिततेच्या काही काळजीच्या काही उपाययोजना किंवा काही दक्षता घेणं गरजेचं असतं. तर तुम्ही अहिल्यानगरच्या महावितरणचे प्रमुख म्हणून आमच्या जे काही श्रोते आहेत आजची मुलाखत ऐकताय त्यांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने आपण उपाययोजना केल्या पाहिजेत?
0: आपण बरोबर बोललात. जसं वीज जीवनावश्यक घटक आहे तसंच त्या विजेच्या संदर्भात थोडासा जरी निष्काळजीपणा केला तर ते दुःख देऊन जातं.
1: बरोबर.
0: आणि सुरक्षेचे नियम जर पाळले गेले नाही तर शॉर्ट सर्किट होणं किंवा विजेचा धक्का बसून दुर्घटना घडणं अशा प्रकारचे घटना घडू शकतात. त्यामुळं महावितरणतर्फे मी सर्वांना आवाहन करतो की आपण पावसाळ्याचे दिवस असो किंवा इतर वेळेलाही कधीही ओल्या हाताने आपल्या घरातले स्विच किंवा प्लग किंवा इतर विद्युत उपकरणे हाताळायचे नाही आहे. नेहमी ते स्वच्छ आणि कोरड्या हातानेच ते स्विचेस वगैरे वापरावे. खराब झालेले त्वरित उपकरणं बदलून घ्यावीत. तसेच घरामध्ये MCB ELCB असे सुरक्षेचे जे उपकरणं आहेत ज्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होतं किंवा अर्थिंग होतं त्यावेळेला हे आपोआप विद्युत पुरवठा खंडित करण्याचं काम करतात. हे आणि घरातील उपकरणं जी आहेत ती जरा अशी ISI मार्क किंवा 5-star रेटिंग वगैरे अशा पद्धतीचे असावीत जेणेकरून सुरक्षितता ही केलेली जातील. आणि खास करून शेतकरी बांधवांना माझी एक नम्र विनंती राहील आणि सूचना पण राहील की पावसाळ्यात आपण शेतात वगैरे जात असतो किंवा इतर ठिकाणी जात असतो त्यावेळेला लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारा किंवा तुटलेल्या तारापासून लांब राहायला पाहिजे. आणि अशा परिस्थितीत कुठे आढळलं तर सर्वांना परत एकदा विनंती राहील की आपण जवळच्या नजीकच्या आमच्या MSEB अधिकारी किंवा कार्यालयापर्यंत ही गोष्ट कळवावी जेणेकरून होणारे अपघात आपल्याला टाळता येतील.
1: नक्की श्रोते, खूप मोलाचा सल्ला खरं तर पवारसाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक दुर्घटना याच्यातून घडतात परंतु काही उपाययोजना आपण जर केल्या काही दक्षता आपण घेतली तर ह्याची काही दुर्घटना किंवा असे काही प्रसंग असतात त्याच्यापासून आपण वाचू शकतो. पवारसाहेब, सध्या स्मार्ट मीटर्स हे ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात बसवले गेलेले आहेत, त्याची सध्याची सद्यस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीने त्याचा फायदा ग्राहकांना होऊ शकतो?
0: आपण स्मार्ट मीटर हे साधारणपणे अहिल्यानगर जिल्ह्यात आणि शहरात मिळून 50% लावलेले आहेत. तर हे लावण्यामागचे मुख्य कारण असं आहे की हे मीटर लावल्यामुळं आपल्याला अचूक बिलिंग करता येईल, मानवी हस्तक्षेप टाळता येईल आणि आपल्याला जो रिअल टाईम डाटा म्हणतो आपण, आता समजा तुमच्या घरात काय वापर चालू आहे हे तुम्हाला इथं बसून कळू शकतं किंवा त्याचे नोटिफिकेशन आपल्या मेसेजद्वारे मोबाईलवर येतील. तसेच टाईम ऑफ द डे नावाचा एक त्यामध्ये प्रकार आहे की सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या दरम्यान जर आपण वापर केला म्हणजे घरगुती ग्राहकांनी तर त्यांना 80 पैशाची प्रति युनिट अशी सवलत आहे. म्हणजे आपण वीज वापरून सुद्धा फायदा मिळवू शकतो. एखादं उपकरण जे आपण रात्रीच्या वेळेला चालवण्याने 80 पैसे किंवा त्याच्यावर जास्त देणार असतो तेच जर का आपण घरगुती जर विचार केला, समजा वॉशिंग मशीन लावायची आहे पण आपण 9 ते 5 लावलो तर 80 पैशाचा त्याच्यामध्ये बेनिफिट घेऊ.
1: बरोबर.
0: आणि नाहीतर आपण इतर वेळेला केव्हाही बटन दाबतो आणि ते वापरायचं बघतो तर त्यामध्ये हे सर्वात मोठी बचत किंवा ते ग्राहकांना मिळणारा फायदा आहे. तसेच यावर वापरायचे ह्याचं नियंत्रण मिळवू शकतो. आपला लोड किती चाललाय, आपण किती वापरलं पाहिजे, तुम्हाला तसे मेसेजेस किंवा अलर्ट येतील की आता तुमचा वापर अनावश्यकरित्या वाढतोय किंवा ॲबनॉर्मल वाढ होतोय. अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये फीचर्स आहेत आणि ते अतिशय छान चांगले मीटर्स आहेत, करेक्ट आहेत. त्यामध्ये ग्राहकांना माझी विनंती आहे की तसं कुठल्याही प्रकारचं गैरसमज करून घेऊ नये. त्या मीटरचं डेमो सुद्धा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत. जर कोणाला शंका असेल तर आपण त्यांना सिरीजमध्ये मीटर लावून ते मीटर योग्य असल्याचं दाखवून देत असतो.
1: खरं तर तुम्ही आता स्मार्ट मीटरच्या वापराबद्दल सांगितलं पण बऱ्याचशा ग्राहकांमध्ये किंवा लोकांमध्ये एक गैरसमज असा आहे की जुनं मीटर आणि नवीन जे स्मार्ट मीटर आहे तर याच्यामध्ये लावल्यामुळे काही बिलामध्ये तफावत येते किंवा बिल जास्त वाढते, तर असं काही आहे का त्याच्यात?
0: नाही नाही, हे मीटर हे पूर्वीच्याच मीटरसारखे आहेत, ॲक्युरेट आहेत. जर कोणाला शंका वाटत असेल तर परत एकदा आपण त्यांना त्यांच्या सोयीनुसार ते डेमो लावून ते मीटर दोन्ही मीटर एकाच वेळेला लावून दोन्ही मीटरमध्ये काय तफावत आहे हे दाखवून देऊ शकतो. या मीटरमध्ये कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नये अशी मी महावितरणतर्फे विनंती करतो.
1: नक्कीच. आपल्या अहिल्यानगर शहराचा विचार केला तर अहिल्यानगर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात सध्या होतोय. सावेडी उपन

0: नगर असेल याची वाढ मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढतंय, तर अखंडित वीज पुरवठा या उपनगरांना किंवा वाढलेल्या लोकसंख्येला व्हावा या दृष्टीनं महावितरण कशा पद्धतीने प्रयत्न करतंय?
1: यासाठी आपण दोन तीन प्रकारे प्रयत्न करतोय की एक जे एक्झिस्टिंग आमचं नेटवर्क आहे त्याचे देखभाल दुरुस्ती ही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही केलेली आहे. पावसाळ्यापूर्व ज्याला आम्ही मान्सून प्री मान्सून मेंटेनन्स म्हणतो ते सर्व 33 KV आणि 11 KV मेंटेनन्स पूर्ण करण्यात आलेलं आहे. सप्लाय रिलायबिलिटीसाठी आम्ही 33 KV रिंग फिडिंगची योजना आम्ही यावर्षी राबवतोय. त्यामध्ये आम्ही कुठल्याही सबस्टेशनला कधीही फॉल्ट झाला 33 KV बंद झाली तर दुसऱ्या सबस्टेशनवरून त्याला सप्लाय देऊन ते सबस्टेशन चालू करता यावं, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये ते सप्लाय रिस्टोअर करण्याची आम्ही सोय केलेली आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जसं आपण म्हणालात की सावेडी उपनगर वाढतंय किंवा लोड वाढतोय, त्यासाठी शहराकरता आम्ही नवीन 2 उपकेंद्र निर्माण करतो 33x11 प्रत्येकी 10 MVA कॅपॅसिटीचे. एक सावेडी उपनगरात आहे, त्याची जागा आम्हाला महानगरपालिकेकडून ताब्यात मिळालेली आहे. सारसनगर येथेही एक आम्ही 10 MVA नवीन उपकेंद्र करतोय, त्याचीही जागा आम्हाला मिळालेली आहे आणि सारसनगर उपकेंद्राचं जवळजवळ 90% काम पूर्ण झालेलं आहे. त्यासाठी येणाऱ्या 33 KV लाईनचं थोडंसं काम बाकी आहे, ते येत्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही हे सबस्टेशन चालू करून शहराच्या नवीन येणाऱ्या विजेची मागणी तसेच जी एक्झिस्टिंग लोक होती ग्राहक होती त्यांना सुद्धा एकदम दर्जेदार आणि चांगल्या प्रतीचं विद्युत पुरवठा आम्ही करू. यासाठी अहिल्यानगर शहर म्हणजे इथून पुढं ज्या काही ब्रेकडाऊनमुळं वेळ वाया जायचा तो कमीत कमी राहील याची मी एक आपल्याला खात्री देतो.
0: आपल्याकडे ग्रामीण भागातल्या शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही एक महत्वाकांक्षी योजना चालू करण्यात आलेली होती आणि सौर पंपांचा वापर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात व्हावा या दृष्टीनं प्रयत्न केलेले आहेत, तर त्याची सध्याची स्थिती काय आणि ही योजना कशा पद्धतीने शेतकरी बांधवांना फायदा देते?
1: यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर मागेल त्याला सोलर कृषी पंप योजना अशी एक योजना आहे, ती शेतकऱ्यांसाठी कृषी पंप योजना म्हणजे पंप देण्याची योजना आहे. या अंतर्गत आपण कुसुंबी योजना म्हणून पूर्वी त्याचं नाव होतं, त्यामध्ये 24,021 पंप आपण लावलेले आहेत आणि मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये 48,160 असे एकूण 72,181 पंप आपण जिल्ह्यामध्ये लावलेले आहेत. आज तारखेला एकूण अर्ज 80,756 आले होते, त्यापैकी आपण जवळपास 48,160 पंप हे मागेल त्याला सोलरमध्ये लावलेले आहेत आणि जे काही उरलेले 32,000 हे आहेत तर त्यांनाही पंप देण्याचं काम प्रगतीपथावर आहे. आणि दुसरा जो विषय आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, या योजनेअंतर्गत आपण जवळपास 41 सबस्टेशनमध्ये त्याच्या जवळपासच्या एरियामध्ये आपण सोलर प्लांट लावलेले आहेत. त्या प्लांटचा असा फायदा होतो की म्हणजे जी वीज तयार होते ही लोकल तिथल्याच शेतकऱ्यांसाठी वापरली जाते, त्यामुळे त्याच्यामध्ये होणारी जी वितरणहानी आहे ती अत्यंत कमी असते आणि दिवसाच सप्लाय मिळण्यासाठी त्याला आपण वापर करत असतो. म्हणून अशा ठिकाणी जे जिथं आम्ही हे काम केलेलं आहे अशा 23 उपकेंद्रांमध्ये आम्ही शेतीपंपाला दिवसा वीज देतो, म्हणजे शेतकऱ्यांना रात्रीच्या लाईटसाठी अवलंबून राहण्याची गरज नाही आहे. तसे त्या अंतर्गत एकूण जिल्ह्यामध्ये 330 MW विद्युत निर्मिती आज तारखेला आपण करतो आहोत आणि एकूण 675 MW करण्याचा येत्या काळामध्ये आमचा प्रयत्न आहे.
0: नक्कीच शेतकरी बांधवांना दिवसा वीज मिळणं ही खूप गरजेची गोष्ट आहे, कारण रात्री आपण पाहतो की बऱ्याचदा काही दुर्घटना घडतात आणि त्याच्यामुळे शेतकरी कुटुंब जे आहे ते कोलमडू शकतं, परंतु सौर पंप असतील किंवा सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून दिवसा जर वीज मिळत असेल तर त्यांचं काम जास्त सोपं होऊ शकतं. खरं तर वीज ही आपल्या दैनंदिन वापरातली गोष्ट आहे आणि काटकसरीने त्याचा वापरही केला पाहिजे, तर ह्याच्या काही वेगवेगळ्या योजना आहेत किंवा विजेचा वापर आहे ह्याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय आवाहन कराल?
1: की मी श्रोत्यांना आणि आमच्या सन्मान्य ग्राहकांना परत एकदा विनंती करेन की सोलर रूफटॉप योजनेचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्या स्वतःचं वीज बिलही कमी होईल आणि क्लीन एनर्जीमध्ये राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपण एक हातभार लावू. दुसरं सोलर पंप घेऊन सुद्धा आपण आता जी विजेची गरज होती ती कमी करणार आहोत. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेच्या संदर्भात मी जे काही गोष्टी सांगितल्या तर त्या सर्वांनी पाळाव्या. आपला जिल्हा मोठा आहे पण दुर्दैवी गोष्ट अशी आहे की म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विद्युत अपघात होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आपलं नाव आहे, आपण 2 नंबरला आहोत.

0: आउटसाइडर्स किंवा आमच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त होणाऱ्या जे काही ॲक्सिडेंट्स आहेत याचंही प्रमाण फार मोठं आहे. तर हे टाळण्यासाठी सर्वांनी सुरक्षितता आणि काळजी घेतली तर हे कदाचित कमी करण्याचं आपल्याला यश येईल, आणि अपघात टाळले तर आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणखी सुधारणा करू शकू अशी माझी एक विनंती आहे.
1: नक्कीच श्रोतेओ, खूप महत्त्वाची माहिती पवार साहेबांनी आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून दिलेली आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय आपण काळजी घेतली पाहिजे यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं ज्या काही वेगळ्या योजना आपल्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत त्याचा योग्य पद्धतीनं आपण कसा लाभ घेतला पाहिजे, किंवा त्याची सबसिडी कशी आहे, त्याच्यासाठी अर्ज कसं करायचं आहे, किंवा आपल्या अहिल्यानगर शहराचा विस्तार ज्या पद्धतीनं होतो आहे त्याच्यासाठी महावितरणच्या माध्यमातून काय प्रयत्न केले, या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती पवारसाहेबांनी आज आपल्या लोकजागर कार्यक्रमासाठी दिली. तर पवारसाहेब, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना एवढी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद
2: श्रोतेहो. आताच आपण महावितरणाच्या माध्यमातून राबवले जाणारे विविध उपक्रम आणि योजनांविषयी अहिल्यानगर महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली लोकजागर या कार्यक्रमात.

0: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
1: मार्गदर्शनपर विशेष मालिका अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
0: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
1: सकाळी 9:15 वाजता.
2: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
3: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
2: 02-241-242-76 या दूरध्वनी क्रमांकावर.

0: 100.1 मेगाहर्ट्झ FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 9 वाजले आहेत. ऐकणार आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी थोड्याच वेळात.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाले.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत एक धागा सुखाचा या चित्रपटातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. मन्ना डे यांच्या स्वरातल्या या गीतासाठी संगीत आहे राम कदम यांचं.

मन्ना डे यांच्या स्वरातलं आणि राम कदम यांच्या संगीत नियोजनातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकणार आहोत श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत। चित्रपट आहे एक डाव भूताचा, तर या गीतासाठी संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं।

श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरातलं एक डाव भूताचा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं, तर या गीतासाठी संगीत होतं भास्कर चंदावरकर यांचं.

0: अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
1: आलो आलो आलो.
0: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
1: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा. आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
0: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत, रामप्रसाद चिवडा.
2: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा, रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर.
3: श्रुते हो, आता कार्यक्रमात ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं, एन दत्ता यांच्या संगीत नियोजनातलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत, चित्रपट मामा भाच्चे.

0: महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. मामा भाचे या चित्रपटातल्या गीतासाठी संगीत होतं एन दत्ता यांचं. आणि या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
2: मार्गदर्शनपर विशेष मालिका अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
1: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
2: सकाळी 9:15 वाजता.
0: श्रोते हो, रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्सची गाणी तितक्याच ताकदीनं गाऊ शकणारे बहुआयामी गायक म्हणजे अमित कुमार.

0: जुलै हा त्यांचा जन्मदिन.
1: न बोलले तुम न मैंने कुछ कहा.
0: त्या अनुषंगाने येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल वर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. श्रोते हो, तेव्हा जरूर ऐका फोन गाणी हा कार्यक्रम आज सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 9:15 वाजलेत. ऐकूया द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, अभियांत्रिकीची नवी क्षितिजं ही कार्यक्रम मालिका.
1: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक आहेत द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
2: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अभियांत्रिकी क्षेत्रात भारताचं प्रतिनिधित्व करणारी,
3: भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त
2: पहिली आणि एकमेव व्यावसायिक संस्था द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अर्थात IEI.
3: शहराच्या व्यावसायिक विकासाला गती देण्यासाठी
2: प्रतितयश मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा
3: आणि राष्ट्रीय परिसंवादाच्या माध्यमातून अभियंत्यांसाठी सतत कार्यरत
2: ज्ञान, अनुभव आणि प्रगती

0: यांचा विश्वासार्ह सेतू म्हणजेच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
1: तेव्हा आजच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स चे सभासद व्हा
0: आणि आपल्या अभियांत्रिकी प्रवासाला द्या एक भक्कम पाया.
1: संपर्क क्रमांक 94-22-30-56-74.
2: श्रोते हो, आज ऐकूया डॉक्टर दीपक विधाते यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
3: श्रोते हो नमस्कार. अभियांत्रिकीची नवी क्षितिजे कार्यक्रम मालिकेच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, मागच्या भागात आपण डॉक्टर दीपक विधाते सर यांच्याशी कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग क्षेत्राबद्दल बोललो. या भागात आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या दोन इंजिनिअरिंगच्या विभागाबद्दल बोलणार आहोत. तेव्हा सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात.
4: नमस्कार मॅडम.
3: आता मला विचारायचं आहे की AIDS ही जी इंजिनिअरिंगची फॅकल्टी आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल की या ब्रँचमध्ये कुठले कुठले विषय शिकवले जातात?
4: तर AIDS आणि AIML, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आजच्या युगामध्ये परवलीचा शब्द झालेला आहे.
3: बरोबर.
4: तर आज प्रत्येक जण जो आहे तो AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स बोलत आहे.
3: हो.
4: आणि बरेचसे जे काही तुमचे टेक्नॉलॉजीज आहेत, बऱ्याचशा ज्या काही सॉफ्टवेअर सिस्टम्स आहेत, ते सर्व AIकडे शिफ्ट होत आहेत.
3: बरोबर.
4: त्यामुळे AIचं महत्व हे अनन्यसाधारणपणे आज वाढून गेलेलं आहे. म्हणून अभ्यासक्रमामध्ये सुद्धा AIDS म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग म्हणजे AIML इंजिनियर ह्या दोन विद्याशाखा पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर ॲफिलिएटेड कॉलेजेसमध्ये शिकवल्या जातात. तर याच्यामध्ये आपण सर्वात पहिले पाहूया की AIDS म्हणजे काय. तर आज जगभरामध्ये दररोज अब्जावधी गिगाबाईट डेटा निर्माण होत आहे. सोशल मीडिया असेल, बँकिंग व्यवहार असतील, आरोग्यसेवा असतील, उद्योग व्यवसाय, शासकीय सॉफ्टवेअर्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म, याच्यामधून निर्माण होणारा जो काही डेटा आहे याच्यामधून उपयुक्त माहिती शोधणे, जी माहिती आपल्याला हवी आहे, ती ही अत्यंत महत्त्वाची गरज बनत चाललेली आहे.
3: बरोबर.
4: AI अँड डेटा सायन्स ही शाखा या गरजेतून निर्माण झाली आहे.
3: अच्छा.
4: या शाखेत स्टॅटिस्टिक, डेटा अनालिटिक्स, डेटा मायनिंग, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स, बिग डेटा टेक्नॉलॉजीज, डेटा व्हिज्युअलायझेशन आणि प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स यांचा सखोल अभ्यास केला जातो. उदाहरणच जर द्यायचं झालं तर एखादी बँक कर्ज मंजूर करण्यापूर्वी ग्राहकाची आर्थिक माहिती ही अनालाइज करते.
3: अच्छा.
4: त्याचप्रकारे एखादी ई कॉमर्स कंपनी ग्राहकाला कोणती उत्पादने सुचवायची आहे हे आधीच ठरवते आणि एखादे रुग्णालय आजाराचा अंदाज बांधते. या सर्व प्रक्रियांमध्ये डेटा सायन्स या टेक्निकचा वापर केला जातो. म्हणून AIDS ही शाखा डेटा आधारित निर्णय घेण्याची क्षमता डेव्हलप करते आणि भविष्यातील सर्व मागणी असलेल्या क्षेत्रांपैकी एक मानली जाते.
3: बर.
4: जर आपण AIML जर पाहिलं म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, तर ही शाखा संगणकाला मानवी बुद्धिमत्तेप्रमाणे विचार करणे शिकवते, निर्णय घेणे शिकवते. जेव्हा आपण मोबाईलमध्ये व्हॉइस असिस्टन्स वापरतो किंवा चेहरा ओळखून आपला फोन अनलॉक करतो,
3: बरोबर,
4: किंवा यूट्यूब किंवा नेटफ्लिक्सकडून वैयक्तिक शिफारसी मिळवतो किंवा ChatGPT सारख्या AI प्रणाली वापरतो, तेव्हा त्यामागे AIML तंत्रज्ञान कार्यरत असते.
3: अच्छा.
4: या AIML ब्रांचमध्ये मशीन लर्निंग, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, कॉम्प्युटर व्हिजन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, रोबोटिक्स, रिएन्फोर्समेंट लर्निंग आणि इंटेलिजंट सिस्टीम याचा अभ्यास केला जातो.
3: अच्छा. AIML त्याच्यात शिकवले जातात.
4: हो, हे जे रिलेटेड सब्जेक्ट्स आहे रिलेटेड टू AIML हे सगळे विषय याच्यामध्ये शिकवले जातात.
3: अच्छा. आता या विषयामध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झालं की मग या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध आहेत?
4: तर रोजगाराचा जर आपण विचार केला तर खाजगी क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे सरकारी क्षेत्रामध्ये सुद्धा AIDS आणि AIML ह्या इंजिनियर्सला खूप सगळ्या संधी उपलब्ध आहेत.
3: अच्छा.
4: जसे की विविध आपण नामांकित कंपन्या यामध्ये सुद्धा AIDS AIML इंजिनियर्स लागतात. त्याचप्रकारे सरकारी क्षेत्रांमध्ये सुद्धा इस्रो, DRDO असतील किंवा सिडॅक असेल किंवा इंडियन रेल्वे आहे, बँकिंग सेक्टर्स आहेत आणि विविध पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये ही AIDS इंजिनियर्स किंवा AIML इंजिनियर्स लागतात. त्याचप्रकारे गेट जरी दिली या विद्यार्थ्यांनी तरी सुद्धा हे विद्यार्थी UPSC MPSC ह्या प्रक्रिये भरतीमधून ते विविध तांत्रिक पदांवरती नियुक्ती मिळवू शकतात त्यांची.
3: अच्छा. पण मग स्वयंरोजगार म्हणून काय काय कामं हे इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर ही मुलं करू शकतात?
4: स्वयंरोजगार जर आपण विचार केला तर

0: या शाखांचे एक मोठे वैशिष्ट्य असे आहे की कमी गुंतवणुकीमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते.
1: बर,
0: म्हणजे अनेक विद्यार्थी हे पदवी पूर्ण होण्यापूर्वीच स्वतःचे स्टार्टअप सुरू करतात, ज्याच्यामध्ये वेबसाईट डेव्हलपमेंट असतील, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट असेल, किंवा सॉफ्टवेअर कन्सल्टन्सी आहे, डिजिटल मार्केटिंग सोल्युशन्स आहे, क्लाउड सर्व्हिसेस, सायबर सिक्युरिटी ऑडिटिंग आहे, डेटा ॲनालिटिक्स कन्सल्टन्सी आणि AI सोल्युशन्स डेव्हलपमेंट यासारख्या सेवा हे विद्यार्थी पुरवू शकतात. आज लहान उद्योग, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, व्यापारी संस्था, शासकीय कार्यालय यांना या डिजिटल सेवांची आवश्यकता आहे. फ्रीलान्सिंग हा देखील एक महत्त्वाचा पर्याय आहे. अपवर्क असेल किंवा फ्रीलान्सर असेल यासारख्या जागतिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे विद्यार्थी देश विदेशातील कस्टमरसाठी किंवा क्लायंटसाठी आपले प्रोजेक्ट्स करू शकतात. AI आधारित चॅटबोट, एज्युकेशनल ॲप्लिकेशन्स, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म, स्मार्ट ॲग्रिकल्चर सिस्टीम्स, हेल्थकेअर ॲप्लिकेशन्स, ही प्रोडक्ट डेव्हलप करून ते स्वतःचा व्यवसाय त्यांना उभारता येतो.
1: अच्छा, म्हणजे खाजगी किंवा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जर प्रयत्न करायचे झाले तर ते काय करू शकतात?
0: तर नोकरी मिळवण्यासाठी या विद्यार्थ्यांना केवळ परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवणे पुरेसे नसते. म्हणजे फक्त आपल्याला BE मार्क मिळाले फायनल इयरला किंवा FE2BE चांगले मार्क मिळतील आणि आपल्याला चांगली नोकरी लागेल असं नाहीये. तर यासाठी उद्योगांना जे आज कौशल्य लागते, ज्याला आपण स्किल सेट बोलतो, तर ते स्किल सेट आणि ॲप्टिट्यूड असलेले उमेदवार हे ह्या कंपन्यांना अपेक्षित असतात. याच्यामध्ये बेसिक स्किल सेटचा जर आपण विचार केला तर प्रोग्रामिंग स्किल आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी आहे, डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदम्स यांचे चांगले ज्ञान आवश्यक आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना नियमित कोडिंगची प्रॅक्टिस करावी, म्हणजे ती कुठल्याही लँग्वेजमध्ये असेल, आयदर इट इज फ्रॉम सी लँग्वेज, C++ लँग्वेज, जावा, पायथॉन किंवा ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस त्यांना कोडिंग येणं आवश्यक आहे. ओपन सोर्स प्रोजेक्टमध्ये त्यांना काम करणं गरजेचं आहे. GitHub पोर्टफोलिओ त्यांनी तयार करणं आवश्यक आहे आणि मिनी प्रोजेक्ट्स तसेच मायनर प्रोजेक्ट विकसित करणे आणि त्याचबरोबर जे काही विविध हॅकाथॉन्स ऑर्गनाईज केल्या जातात त्याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट करणे आणि स्वतःचे कोडिंग स्किल दाखवून देणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. तर पर्टिक्युलरली जर आपण AI आणि DS ह्या शाखांचा जर विचार केला तर तुम्हाला स्टॅटिस्टिक्स, डेटा ॲनालिटिक्स, डेटा मायनिंग, बिग डेटा टेक्नॉलॉजीज, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स यासारख्या विषयांचा समावेश आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर डेटा वापरून उपयुक्त निष्कर्ष काढण्यास शिकवलं जातं आपल्याला.
1: या ब्रँचमध्ये शिक्षण झाल्यावर बाहेरच्या देशात किंवा आपल्या देशामध्ये त्यांना काय संधी आहेत?
0: तर जे काही AI DS किंवा AI ML इंजिनियर आहेत तर या शाखेतील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. म्हणजे बाहेरचे जर आपण देश विचारात घेतले, जसे की जर्मनी आहे, युनायटेड किंगडम आहे, ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, तर या देशांमध्ये या भारतीय अभियंत्यांना उत्कृष्ट संधी उपलब्ध आहेत. याच्यामध्ये डेटा ॲनालिटिक्स असेल किंवा डेटा इंजिनियर्स असतील, डेटा सायंटिस्ट म्हणून आहे, त्याचबरोबर सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, या विविध क्षेत्रांमध्ये या इंजिनियर्सची मोठ्या प्रमाणावर रोजगारासाठी संधी उपलब्ध आहे. तसेच हे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी MS किंवा MTech किंवा PhD या कार्यक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. अनेक विद्यार्थी हे परदेशातील विद्यापीठांमध्ये संशोधन करून जागतिक स्तरावरील नवकल्पनांमध्ये वेगवेगळे योगदान देत आहेत.
1: अच्छा, पण मग पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण झालं त्यांचं तिथे परदेशामध्ये, तर तिथेच त्यांच्यासाठी संधी लगेच उपलब्ध असते?
0: अगदी हो.
1: किंवा तिथून शिकून ते जेव्हा भारतात येतात त्यावेळेस स्वतंत्र व्यवसाय किंवा आपल्या इथेही त्यांना रोजगाराच्या संधी आहेत?
0: हो, अगदी अगदी, त्यांना भारतामध्ये रोजगार संधी उपलब्ध आहेत, प्लस त्यांच्यासाठी परदेशांमध्ये सुद्धा जर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्यांना तिथे सुद्धा चांगल्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत.
1: अच्छा, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, हे जे दोन विषय आहे, या दोन्ही विषयामध्ये आज सर आपण या क्षेत्रात येण्यासाठी किंवा या शाखेत येण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावं? पहिले तुम्ही सांगितलं ॲडमिशन प्रोसेस काय आहे, त्यानंतर आपण सांगितलं की ब्रँच कुठे कुठे आहेत, या कुठले विषय शिकायला मिळतात, त्यानंतर रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध आहेत, स्वयंरोजगार म्हणून काय करू शकतो तो, त्याच्यानंतर खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये कशी नोकरी त्यांना मिळते आणि देशात आणि परदेशात या विद्यार्थ्यांचा कसा उपयोग होतो किंवा या विद्याशाखेचा कसा उपयोग होतो, या सगळ्याची माहिती सर खरं म्हणजे आजच्या या कार्यक्रमात आपण दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, अभियांत्रिकीची नवी क्षितिजं या कार्यक्रम मालिकेत डॉक्टर

0: दीपक विधाते यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकला.
1: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक होते द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.
2: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375, 98 220 40 375. या भागात डॉक्टर मला हे विचारायचंय की गर्भाशयाचा कॅन्सर स्त्रियांमध्ये आढळतो, तर या संदर्भात महिलांना काय माहिती द्याल?
3: तर गर्भाशयाचा कॅन्सर हा होतो कशामुळे, तर अनहायजेनिक कंडिशन्समुळे, म्हणजे हायजीन मेंटेन केलं नाही, रेग्युलर आंघोळीचोळी जर स्वच्छता पाळली नाही तरच तो होऊ शकतो. म्हणजे HPV व्हायरस, जे आपण वॅक्सिन ऐकतो आहोत, HPV वॅक्सिन, तर त्यांनी तो प्रिव्हेंट होऊ शकतो. तर सगळ्यात पहिले मी आवाहन करेल की HPV वॅक्सिन घ्या, ज्यांनी हा कॅन्सरच प्रिव्हेंट करू शकतो. आपण सर्वायकल कॅन्सर प्रतिबंध करू शकतो.
2: पण मग एखाद्या महिलेला गर्भाशयाचा कॅन्सर झाला हे तिनं कसं ओळखायचं?
3: मग त्याच्यात PV ब्लिडिंग होतं, म्हणजे पर वजनल ब्लिडिंग, म्हणजे खालनं रक्त जायला लागतं. रक्त जाणे जे की मासिक पाळी नसताना सुद्धा रक्त जाणे, किंवा मासिक पाळ्या बंद झाल्यात 45 वयाच्या 45-50 नंतर मासिक पाळ्या बंद झाल्या, मेनोपॉज नंतर पण रक्त जात असेल, तर ते कॅन्सरचं लक्षण असू शकतं. त्यावेळी तुम्ही सगळ्यात पहिले कॅन्सर तज्ज्ञांना जाऊन दाखवा, मग ते तपासण्या करतील आणि मग तपासण्यांमध्ये आपल्याला कळेल, पॅप्समेअर असू द्या किंवा बायोप्सी असू द्या, त्यात आपल्याला कळेल की कॅन्सर आहे की नाही आहे. तर त्यानंतर मग बाकी तपासण्या करून, सिटी स्कॅन वगैरे करून कॅन्सर तज्ज्ञ ठरवतील की कोणती ट्रीटमेंट चालू करायची, त्यात ऑपरेशन आहे, किमोथेरपी आणि रेडिएशन आहे.
2: पण मग या महिलांना, गर्भाशयाचा कॅन्सर झालेल्या महिलांना उपचार पद्धती, ट्रीटमेंट काय काय असते?
3: एकदा निदान झालं की गर्भाशयाचं कॅन्सर आहे, बायोप्सी झालं, सिटी स्कॅन झालं, त्याच्यानंतर आपल्याला कळतं की कॅन्सर कुठपर्यंत पसरला आहे. सिटी स्कॅन मध्ये आपल्याला कळतं.
2: बरोबर.
3: तर जर लोकली एकदम पिशवीच्या आतच आहे आणि बाहेर कुठेही स्प्रेड झालेलं नाही आहे, लोकली म्हणजे त्या जागेत सुद्धा बाहेर नाही आलं, पिशवीच्या बाहेर जर नसेल आलं, तर आपण सर्जरी करू शकतो. म्हणजे स्टेज वन ला आहे तर सर्जरी करू शकतो.
2: अच्छा.
3: पण जर तो पिशवीच्या बाहेर गेला असेल आजूबाजूला, म्हणजे पॅरामेट्रियम आपण म्हणतो, म्हणजे लोकली पिशवी जिथे खाली असते तिथे जर तो बाहेर गेला असेल पिशवी, तर त्यावेळी मग शक्यतो सर्जरी मध्ये पूर्ण R0 रिसेक्शन, म्हणजे कम्प्लीट निघणार नसेल असं आम्हाला कॅन्सर अज्ञात शंका आली, तर म्हणजे स्टेज 2B पासून पुढे, स्टेज 2B 3 आणि 3ABC जर असेल, तर त्यात आपण किमो आणि रेडिएशन देतो सर्वायकल कॅन्सर मध्ये. आणि जर एकदम स्टेज 1 असेल, अर्ली स्टेज असेल, पिशवीच्या बाहेर नसेल गेला, तर मग आपण ऑपरेशन करतो आणि त्यानंतर मग जो फायनल रिपोर्ट येईल त्यानुसार पुढे मग रेडिएशन वगैरे देतो.
2: ओके.
3: त्या स्टेजवर ना कॅन्सरचा स्टेज काय आहे ते कॅन्सर तज्ज्ञ सिटी स्कॅन्स रिपोर्ट पाहून ठरवतात. तर त्या स्टेजवर ना ट्रीटमेंट डिसाईड होते. एकदम लहान असेल तर ऑपरेशन करून पिशवी काढून टाकायची, तर त्याला रॅडिकल हिस्टेरेक्टॉमी किंवा वर्धम्स रॅडिकल हिस्टेरेक्टॉमी आपण असं म्हणतो, तर ते सर्जरी करायची, त्यानंतर रेडिएशन द्यायचं. पण जर वाढलेला असेल आणि थोडासा बाहेर पसरलेला असेल पिशवीच्या, तर मग आपल्याला डिरेक्टली किमो आणि रेडिएशन द्यायला लागतं.
2: पण या गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी आपलं शासन वॅक्सिन, लसी त्यांनी आणलेल्या आहेत, तर त्या सुद्धा खूप उपयुक्त आहेत.
3: सरकारने वॅक्सिन आणले आहेत, त्या उपयुक्त आहेतच, पण कॅन्सर तज्ञांकडनं तुम्ही हे वॅक्सिन घ्या, म्हणजे त्यांच्या सल्ल्याने हे वॅक्सिन घ्या असं मी आवाहन करेल. कारण त्याच्यात पण वेगळे प्रकार आहेत, तर ते चांगलं वॅक्सिन आपण घ्या, जेणेकरून हा सर्वायकल कॅन्सर पूर्णपणे आपल्याला प्रतिबंध, म्हणजे प्रिव्हेंट करता येऊ शकतो. आणि स्वच्छता पाळा, तर ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.
2: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375, 98 220 40 375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे

0: प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात. 100.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, यानंतर ठीक 10 वाजेपर्यंत विविध भारतीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आज के फनकार.

0: श्रोते हो, मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. 100.1 मेगाहर्ट्झ एफएम बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 10 वाजले आहेत.
1: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे NPS संचय काय?
1: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सराफ बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।

0: कटकटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटले मसाले।
1: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत फोन इन कार्यक्रम फोन गाणी। आजचा कार्यक्रम केंद्रित आहे व्हर्सेटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर। हॅलो।
2: हां, नमस्ते।

0: श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या फोन गाणी कार्यक्रमात मी प्रज्ञा असनीकर आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. श्रोतेहो, आज आपले सर्वांचे आवडते गायक अमित कुमार यांचा जन्मदिन. त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊन सुरू करूयात आजचा फोन गाणी हा कार्यक्रम. बोलूयात आपल्या श्रोत्यांशी. हॅलो.
1: हा नमस्ते.
0: नमस्कार, फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे.
1: हा नमस्कार मॅडम, मी महेश निहुल बोलतोय फ्रॉम अहिल्यानगर, इथूनच बोलतोय.
0: बर बर, बोला.
1: आज कलाकार तर छान निवडलाय अमित कुमार. खर तर छान गाणी गायली अमित कुमारनी. लता मंगेशकरांसोबत सुद्धा त्यांची बरेच गाणी आहेत आणि छान, म्हणजे एकंदरीत किशोर कुमारांचा वारसा काही प्रमाणात त्यांनी जपला.
0: अगदी.
1: त्यांच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की जब मेरे पापा जब तक थे तब तक उन्होंने मुझे लगभग बिगाड के रखा था. प्रत्येकाच्या बाबतीत तसं होतं. शेवटी वडिलांचं प्रेम प्रत्येकाला काही विशिष्ट वयापर्यंत मिळतं, काही नाही मिळत, परंतु जोपर्यंत होतो तोपर्यंत मात्र त्यांनी खूप जीव लावला अमितला.
0: बरोबर.
1: आणि अमित सायानी एकदा आठवण सांगितली होती की जब मैं गया था किशोरदा के घर, तर किशोरदाने कहा था की देखो अमित साहब मेरा बेटा रोता भी है ना तो सुर में. हा, तर असं अमितची, अमित कुमार यांची वाटचाल छान होती. मला तरी खूप सारी त्यांची गाणी आवडतात. जीना है तो हके जिओ किंवा याद आ रही है तुम्हाला सांगितलं तसं. पण मला आज ना मराठी गाणं ऐकायचंय उषा मंगेशकरांसोबत.
0: कोणतं?
1: का चिकिंग बुबूम नावाचं गाणं आहे. अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. बघा, प्रवीण दवण यांचं गाणं आहे. चिकिंग बुबूम नावाचं गाणं आहे. चिकी चिकी बुबूम बुम या टाईपचं गाणं आहे. बघा.
0: चालेल, कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद.

0: श्रोते हो, अमित कुमार यांचं करिअर हे केवळ किशोर कुमार यांचे सुपुत्र एवढ्यापुरतंच मर्यादित नसून त्यांनी स्वतःच्या आवाजानं आणि शैलीनं हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख निर्माण केली. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी त्यांनी दूर गगन की छाव में या चित्रपटातून गायनाची सुरुवात केली आणि 1970 आणि 80च्या दशकात अमित कुमार हे लोकप्रिय पार्श्वगायक बनले. त्यांनी विशेषतः संगीतकार आर डी बर्मन आणि बापी लहिरी यांच्यासोबत अनेक गाजलेली गाणी त्यांनी प्रेक्षकांपर्यंत श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. गाण्याबरोबरच त्यांनी काही चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केला. तसंच संगीत दिग्दर्शन आणि निर्मितीच्या क्षेत्रातही अमित कुमार यांनी योगदान दिलेलं आहे. ऐकूयात पुढचा आपला फोन कॉल कोणाचा आहे तर. हॅलो
1: हॅलो, हा नगर आकाशवाणी.
0: हो बोला.
1: फोन गाणे ऐकायचं?
0: फोन गाणे कार्यक्रमात स्वागत आहे.
1: हा मला गाणं ऐकायचं आहे अमित कुमार यांचं.
0: आपण कुठून बोलतायत, नाव काय आपलं?
1: माझं नाव सुनील पांडे आहे. अमरावती मध्ये बोलत आहे मी.
0: बोला, काय सांगाल आज अमित कुमार यांच्या बद्दल?
1: अमित कुमार आज त्यांचा वाढदिवस, छान आवाज आहे त्यांचा, त्याबद्दल त्यांचे गाणे ऐकायच्यात मला. तसे तर त्यांचे खूप गाणे होते, लव्ह स्टोरी मध्ये होते, तिरी कसम.
0: अगदी वर्सटाईल सिंगर असं आपण त्यांना म्हणता येईल.
1: हा ना.
0: आज कार्यक्रमात फोन केलेला आहे, कुठलं गाणं ऐकणार?
1: तेजब मधलं 1 2 3 4.
0: वा, छान गाणं सांगितलं.
1: मी आपले कार्यक्रम नेहमी ऐकतो अहिल्यानगर आकाशवाणीवर.
0: बर,
1: छान कार्यक्रम राहतात.
0: चालेल, कार्यक्रमात फोन केलात, खूप खूप धन्यवाद.

0: श्रोतेहो, अमित कुमार हे अनेक लोकप्रिय चित्रपट गीतांमुळे 1980 दशकातील आघाडीच्या गायकांपैकी एक ठरले आणि आजही ते आपल्या लाईव्ह कार्यक्रमात स्वतःची आणि किशोर कुमार यांची अजरामर गाणी सादर करून रसिकांची मनं जिंकतात. ऐकूयात पुढचा आपला फोन कॉल कोणाचा आहे. हॅलो.
1: हॅलो.
0: फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार. मी बोलतो बाबासाहेब पुंड, मुक्काम पोर्ट, शिर्डी तालुका, राहता जिल्हा अहिल्यानगर इथून.
0: बोला.
1: तर आज जे फोन इन गाणे हा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये मला हे गाणं ऐकते, देखो फूलों के शहर में घर अपना, ते गाणं आहे ना अमित कुमारांचं, ते ऐकायचं.
0: लव्ह स्टोरी चित्रपटातलं.
1: देखो मैंने देखा है एक सपना, फूलों के शहर में घर अपना. हा, लव्ह स्टोरी चित्रपट आहे. त्यांनी म्हणले गाणे मला सगळे आवडतात. ते त्याच्यामधलं पण गाणं आहे ना, एक दोन तीन सगळ्यांनी छान आहे. के दोगे तुम, किशोर कुमारासारखे असे लई गाणे नाहीये.
0: पण जी काही थोडी गाणी गायली त्यांनी ती पण अगदी सगळ्यांच्या स्मरणात कायम राहतील अशी, हो की नाही.
1: नगर केंद्र सादर सर्व प्रोग्राम मला आवडतात.
0: चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. ऐकूया हे तुमच्या आवडीचं छानसं गीत.

0: श्रोते हो, अमित कुमार यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रसिद्धीत अर्थात किशोर कुमार यांच्या प्रसिद्धीच्या सावलीत न राहता स्वतःचा स्वतंत्र आवाज आणि शैली निर्माण करून भारतीय संगीत विश्वात स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ऐकूयात पुढचा आपला फोन कॉल कोणाचा आहे. हॅलो
1: हॅलो, नगर आकाशवाणी.
0: नगर आकाशवाणी फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलता आहात?
1: मी सोनवरून संजय धरंदेल बोलतोय. त्या कार्यक्रमात मला भाग घ्यायचा.
0: बोला.
1: अमित कुमार यांच्याविषयी आज कार्यक्रम आहे.
0: हो.
1: हा, तर मला अमित कुमार यांनी गायलेलं गीत ऐकायचं होतं या कार्यक्रमामध्ये.
0: सांगा.
1: तेजा मधलंय. मला तो माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्यावर चित्रित झालेलं गाणं येतंय. काही धोके तुम हो मेरे हे गाणं गीत आहे. तर मला त्यांच्या आयुष्यातलं हे गाणं सुपरहिट झाल्याचं आठवतं. म्हणजे त्यांनी पूर्वी गीत गायलेली आहेत अमित कुमार यांनी. त्यांनी पूर्वी गीत खूप गायलेली आहेत. मी लहानपणी ऐकली त्यांची गाणी. परंतु हे सुपर गाणं झालं त्यांचं.
0: अगदी अगदी. तेजाब मधलं हे गाणं एकदम त्यांचं काय म्हणा माइल स्टोन असं ठरलेलं.
1: हो.
0: अजून काय सांगाल?
1: अमित कुमार यांची गायलेली कुमार गौरव आणि संजय दत्त यांच्या चित्रपटातली त्यांनी आणि सनी देओल यांच्या चित्रपटातली त्यांनी काही गाणी गायली.
0: अगदी.
1: आर डी बर्मन बरोबर त्यांनी जास्त काम केलं.
0: आर डी बर्मन आणि बप्पी लहरी यांच्याबरोबर संगीत आणि त्यांचा अमित कुमार यांचा स्वर अशी पण गाणी किंवा अशी जी जोडी आहे ती पण खूप गाजली. हो की नाही?
1: हो. नंतर मग लक्ष्मीकांत पॅरेल बरोबर त्यांनी काम केलं.
0: चालेल. कार्यक्रमात फोन केलात, खूप खूप धन्यवाद. ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोते हो, अमित कुमार हे अनेक त्यांच्या कार्यक्रमांमधून सांगतात की किशोर कुमार यांनी अर्थात त्यांच्या वडिलांनी त्यांना गाणं शिकवताना गाण्याबद्दल अनेक गोष्टी शिकवल्या. जसं की गाण्यापूर्वी माईक कसा धरायचा, श्वास कसा घ्यायचा, शब्द हे केवळ शब्द लोकांपर्यंत न पोहोचवता शब्दांबरोबर मनातील भावही रसिकांपर्यंत पोहोचले पाहिजे, अशा अत्यंत बारीक बारीक गोष्टी त्यांच्या वडिलांकडून त्यांनी शिकल्या. आणि श्रोते हो, अमित कुमार असंही सांगतात की त्यांचे वडील हे वडील कमी आणि त्यांचे मित्र असे जास्त होते. त्यांच्या नात्यात कडक शिस्त अतिशय कमी असून मैत्री जास्त होती. ऐकूयात पुढचा आपला फोन कॉल कोणाचा आहे. हॅलो.
1: हा मॅडम, नमस्कार.
0: नमस्कार, फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे.

0: राजेंद्र माने बोलतोय, बेंबळे तालुका माढा जिल्हा सोलापूर मधून.
1: बोला, स्वागत आहे.
0: कोणगाणी कार्यक्रम अमित कुमार यांच्यावर आज आहे ना. अमित कुमारचा जन्म 3 जुलै 1952 साली कोलकाता पश्चिम बंगाल इथे झालेला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव किशोर कुमार आहे.
1: सर्व ज्ञात आहे की किशोर कुमार यांचे सुपुत्र अमित कुमार आहेत, हो की
0: नाही? बरोबर आहे.
1: किशोर कुमार यांच्या आवाजाचा जो बाज आहे, तो बाज पकडून एक स्वतःची वेगळी शैली अशी आवाजाची, गायनाची अमित कुमार यांनी निर्माण केलेली आहे हिंदी चित्रपट सृष्टीत, हो की नाही?
0: बरोबर आहे. 1970 पासून त्यांनी बॉलिवूडवर प्रादेशिक चित्रपटासाठी गायन चालू केलं होतं. आर डी बर्मन आणि बप्पी लाहिर यांच्या 150 हिंदी आणि बंगाली चित्रपटासाठी त्यांनी आवाज दिलेला आहे.
1: अगदी अगदी, म्हणजे अगदी बंगाली, हिंदी, भोजपुरी, ओडिया, आसामी आणि अगदी कोकणी भाषेमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत, हो की नाही?
0: हो, गायली ती.
1: आज कार्यक्रमात फोन केलेला आहे, कुठलं गाणं ऐकणार?
0: अमित कुमार यांनी गायलेलं कोणत्याही चित्रपटातलं गाणं लावलं तर चालेल मॅडम.
1: बरं बरं बरं, सगळीच गाणी त्यांनी गायलेली इतकी सुंदर आहेत आणि सारखी ऐकाविषयी असंही वाटणारी आहेत. चालेल, कार्यक्रमात फोन केलात, खूप खूप धन्यवाद.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात फोन गाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात वळूयात पुढच्या फोन कॉल कडे. हॅलो.
1: हॅलो.
0: नमस्कार. फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे.
1: मी अजय दोपावकर बोलतोय. मला अमित कुमार यांच्याबद्दल खूपच हरिहुन्नरी कलाकार होत आहेत ते, नाही का? परंतु ते किशोर कुमार यांचे मुलगा होता तरी पण त्यांनी त्यांचा कधी त्यांनी स्वतःची छाप आपल्या गाण्यातून निर्माण केली.
0: वेगळी अशी छाप.
1: हो, वेगळी अशी छाप निर्माण केली. आणि त्यांचं एक अमित कुमार यांची आठवण म्हणजे विविध भारतीवर त्यांची मुलाखत होती अमित कुमार यांची. तर किशोर कुमार यांच्याबद्दल माहिती सांगायची होती त्यांना. तर त्यांनी त्याच्यात एक सांगितलं किशोर हे लहानपणी अमित कुमार हे डोलायचे सारखे. तर किशोर कुमार त्याला पाहिलं की डोला डोला डोला डोला डोला असं करायचे अशी त्यांनी आठवण सांगितली. त्याच्यानंतर त्याच्यावरनं त्यांनी गाणं तयार केलं किशोर कुमार यांनी त्या डोला डोला याच्यावरनं. ही आठवण मला सांगायची होती. दीड दोन वर्षापूर्वी मुलाखत ऐकली होती विविध भारतीवर.
0: बरं बरं.
1: त्यामुळे ती आठवण झाली म्हणून ते सांगावं वाटलं. अतिशय सुंदर असे गायक आहेत.
0: अमित कुमार यांची इतकी छान तुम्ही आठवण सांगितलेली आहे तर त्यांचं कुठलं गाणं ऐकायचंय आज कार्यक्रमात?
1: आवाजात कुठलंही गाणं ऐकायला आवडेल.
0: आता तुम्ही इतका छान तो किस्सा सांगितलेला आहे खरं किशोर कुमार आणि अमित कुमार यांचा म्हणजे वडील आणि मुलगा यांचं नातं.
1: हो
0: की नाही?
1: हो.
0: तर किशोर कुमार अमित कुमार यांना नेहमी सांगायचे

0: की तू गायन क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहेस, नक्की तू गा, पण माझ्या गाण्याची किंवा माझ्यासारखं गाण्याची कॉपी करू नकोस. तुझी स्वतःची एक स्वतंत्र अशी शैली तयार कर. आणि खरंच अमित कुमार नेहमी सांगतात की खरंच त्यांच्या वडिलांची अर्थात किशोरदांची खरी शिकवण ही होती, हो की नाही?
1: त्यांनी त्याची पूर्णपणे त्याचे फॉलोअप केला त्यांचा.
0: अगदी अगदी अगदी. चालेल, कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

0: श्रोते हो, अमित कुमार हे जेव्हा गाणं गाऊ लागले तेव्हा किशोर कुमार त्यांना गाण्यात जर काही चुका झाल्या अमित कुमार यांच्याकडनं तर त्यांना कधी ते रागवत नसत. तर गाणं, खेळ, विनोद याच्या माध्यमातून ते त्यांना सहज गायला लावत आणि ते सहज गाता गाता अमित कुमार यांच्याकडनं ते गाणं अप्रतिमरित्या असं त्यांच्याकडनं ते गाणं गायला जायचं आणि अशीच गाण्याची शिकवण त्यांनी किशोर कुमार यांच्याकडनं घेतली आणि आजही आपण ऐकतो जी गाणी त्यांची सुपर डुपर हिट ठरलेली ती आजही आपल्याला सुखावतात, आवडतात आणि आपण ती नेहमी नेहमी ऐकत असतो. हॅलो,
1: आकाशवाणी, नगर आकाशवाणी.
0: नगर आकाशवाणी,
1: हा नमस्कार. मला फोन गाणी कार्यक्रमासाठी गाणं सांगायचं होतं. अमित कुमार यांचा कार्यक्रम आहे ना आज.
0: अमित कुमार यांचा
1: मी अमित कुमार यांचा फॅन आहे, त्याच्याबद्दल मी किशोर कुमार यांचा फॅन आहे.
0: तुम्ही फोन गाणी कार्यक्रमात फोन केलेला आहे, कोण बोलता आहात?
1: मी प्राध्यापक डॉक्टर सुनील मधुकर कात्रे, अहिल्यानगर. आणि अमित कुमार यांच्या आवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःची अशी वेगळी एक स्टाईल निर्माण केली. मला पहिलं गाणं त्यांचं जे आवडलं ते बालिका बधू सिनेमातलं होतं ना, बडे अच्छे लगते हैं. म्हणजे किशोर कुमार यांनी जसे वेगवेगळ्या स्टाईलची गाणी म्हणली इतकी गाणी अमित कुमार यांच्या नावावर नसतील पण त्यांनी जी काही गाणी गायली ती आजही आपल्या स्मरणात आहेत.
0: अगदी, कारण की किशोरदा नेहमी त्यांना म्हणायचे अमित कुमारांना की फक्त माईक समोर उभं राहून गायक होता येत नाही, हो की नाही?
1: हो हो हो. त्यासाठी त्यामध्ये त्या कॅरेक्टरचा अभ्यास, त्याच्यानंतर किशोर कुमार ज्या पद्धतीनं तन्मय होऊन म्हणजे इन्व्हॉल्व्ह

0: इन्वॉल्व्ह व्हायचे त्याची उदाहरणं आपण आधी ऐकलेली आहेत. तर अमित कुमार सुद्धा त्या पद्धतीनं पण त्यांची वेगळी लकब होती इन्वॉल्व्ह व्हायची आणि त्यांनी कधीही नक्कल केली नाही वडिलांची.
1: खरं याचं सगळं श्रेय त्यांच्या आवाजाचं, त्यांच्या कारकिर्दीचं अमित कुमार नेहमी त्यांच्या वडिलांनाच देत आलेले आहेत, हो की नाही?
0: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. त्या सिनेमामध्ये त्या कॅरेक्टरचा अभ्यास करून आणि मी म्हणलं जसं सचिनला आवाज सूट होणं, सचिन बेळगावकर यांना ते इतकं सुंदर वाटलं त्या सिनेमामध्ये आणि प्रत्येक सिनेमाचा त्यांनी अभ्यास केलेला आपल्याला दिसतोच त्या पद्धतीने.
1: नक्कीच, चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. ऐकूया हे तुमच्या पसंतीचं छानसं गीत.
2: बडे अच्छे लगते हैं
3: क्या?

0: हॅलो,
1: हॅलो.
0: नमस्कार. फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलता आहात?
1: मी आर्या बोलते नागपूरवरून.
0: बर, बोला.
1: आज मला खूप अमित कुमारांचे गाणे याचं प्रोग्राम आहे असं मला कळलं होतं. या रेडिओवर मी फॉलो करते कधी कधी, तर म्हणलं की आज आपण एक गाणं ऐकूया.
0: अगदी अगदी. आज अमित कुमार यांचा जन्मदिन आहे आणि त्या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम सादर करतो आहोत.
1: म्हणजे मला फारसे गाणे काही माहित नाही, कारण लोकांना युजली किशोर कुमार जास्त माहिती असतात आणि म्हणजे आमच्या जनरेशनला जास्त अमित कुमारांचे गाणे माहिती असतील की नाही माहित नाही, पण त्यातल्या त्यात मला त्यांचे काही फेमस नाही, म्हणजे बोलेटुडिया त्यांचे हे मला माहिती आहे.
0: अमित कुमार यांनी खूप चित्रपट असे नाही पण मोजकेच, पण माइलस्टोन ठरणारे चित्रपट असे त्यांनी त्या चित्रपटात त्यांनी गाणी गायलेली आहेत. किशोरदा यांची तू फॅन आहेस, त्याच्याबरोबर अमित कुमार यांचीही तू काही गाणी तू ऐकलेली आहेस, तर काय सांगशील अजून?
1: काय म्हणजे मला नेहमीच जुने सिंगर्स जे होते त्यांच्यासोबत मी जास्त रेझोनेट करते, त्याच्यामुळे मला असं कार्यक्रम फोन गाणी वगैरे कार्यक्रमांमधून त्यांचे गाणे तशी ऐकायला जास्त छान वाटतं, कारण जास्त फील येतो असा.
0: खरंच आहे. आणि किशोरदा अमित कुमार यांना नेहमी म्हणायचे की जे आजच्या तुमच्या जनरेशनलाही लागू पडतं की मोठा कलाकार होण्यापेक्षा मोठा माणूस हो.
1: बरोबर.
0: कारण की ही आणि अजून अशा बऱ्याच त्यांच्या आठवणी किंवा किशोरदांची जी शिकवण आहे अमित कुमार यांना, ती त्यांनी सांगितलेली आहे वडिलांबद्दलची. चालेल, कार्यक्रमात फोन केलात, खूप खूप धन्यवाद. ऐकूयात तुझ्या आवडीचं हे छानसं गाणं.

0: अमित कुमार हे त्यांच्या लहानपणीची आठवण सांगताना सांगतात की त्यांच्या घरी जे वातावरण होतं ते सारखं गाण्याचा रियाज, ध्वनिमुद्रण, त्याच्यावरच्या चर्चा आणि संगीत या विषयावर सतत अखंड गप्पा असायच्या. त्यामुळे अमित कुमार यांचं बालपण अगदी संगीताच्या वातावरणातच गेलं आणि त्यातच ते घडत गेले, विकसित होत गेले आणि त्यांचा आवाज रसिकांपर्यंत उत्तमरित्या पोहोचत गेला. हॅलो.
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार, फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलता आहात?
1: अहो, गोविंदजी बोलतो, मांजरी तालुका राहुरी जिल्हा अहिलनगर.
0: बोला गोविंदजी.
1: आज ते विषय भारी बरं का, अमित कुमार यांनी भरपूर गीत गायलेले बरं का, त्यांचं आपलं कोणतं गीत चालू असं.
0: बरं बरं, काय म्हणतायत, कधी तुम्ही अमित कुमार यांचे लव्ह स्टोरी चित्रपटातलं गाणं आहे, तेजाब मधली गाणी आहेत, काही आखिर क्यू मधलं आहे, तर असे अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत. पण जी काही गाणी गायलेली आहेत ती अगदी श्रोत्यांच्या लक्षात राहण्यासारखी गाणी गायलेली आहेत. गोविंदजी, आज कार्यक्रमात तुम्ही फोन केलेला आहेत, आज कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकणार?
1: लव्ह स्टोरी मधलं गीत चाललं आपलं, कुठलं चाललं?
0: बर, ऐकूयात हे छानसं गाणं.

0: ऐकूयात पुढचा आपला फोन कॉल कोणाचा आहे. हॅलो.
1: हा हॅलो.
0: नमस्कार, फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलता आहात?
1: हा, मी उषा खंडेलवाल बोलते. मला अमित कुमारचं गाणं ऐकायचं होतं. त्यांचे सगळेच गाणे खूप छान आहेत. त्यांचा आवाज पण किशोर कुमार सारखाच आहे. लव्ह स्टोरी मधलं गाणं ऐकायचं होतं.
0: कोणतं?
1: कोणतंही लावा, त्यांचे सगळेच गाणे चांगले आहेत.
0: काय सांगाल अजून अमित कुमार यांच्याविषयी?
1: खूप चांगले गाणे असतात त्यांचे. त्यांच्या वडिलांसारखाच त्यांचा आवाज आहे. एकदम दिल खुश म्हणतात ना तसं.
0: म्हणजे खरंच किशोरदांसारखेच कुठलंही गाणं असू देत, कुठल्याही मूडचं गाणं असू देत, मग ते रोमॅन्टिक असू देत, सॅड सॉंग असू देत, किंवा एकदम असं डान्सिंग स्टाईलचं गाणं असू देत, तरी पण त्यांनी तितक्याच ताकदीनं ते गायलेलं आहे.
1: हो हो हो.
0: कार्यक्रमात फोन केलात, खूप खूप धन्यवाद. ऐकूयात तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: हॅलो, फोनगाणी कार्यक्रम.
1: हॅलो, नमस्कार. फोनगाणी कार्यक्रमात स्वागत आहे.
0: हो, मी पांढरी पुलवरून बोलतोय, आदित्य काळे.
1: बोला आदित्यजी.
0: आजचा जो विषय आहे, अमित कुमार हे माझे खूप आवडते आहेत.
1: बरं.
0: आणि त्यांनी कमी गाणे म्हटलेले आहेत, परंतु जे म्हटलेत ते खूपच छान आहेत.
1: अगदी.
0: आणि किशोर कुमारचे चिरंजीव असल्यामुळं स्वतः किशोर कुमारांनी त्यांना समजून सांगितलं, तू तुझा स्वतःचा आवाज डेव्हलप कर आणि तुझ्या स्टाईलने गाणे म्हण. आणि इतर गायकांपेक्षा कसं वेगळा आवाज आहे, जसे येसुदास आहेत किंवा नितीन मुकेश आहेत, तसं अमित कुमार देखील एक वेगळ्या आवाजामध्ये नंतर त्यांनी खूप छान छान गाणी, चांगली चांगली गाणी म्हटलीत.
1: अगदी अगदी.
0: आणि त्यातलं जर त्यांचा आता तो दुसरा जे आहे आखिर क्यों या चित्रपटातलं जे आहे, दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया आहे,
1: वा अजरामर गाणं येते तर.
0: हे गाणं मला इतकं आवडतं. त्याच्यामध्ये जे भाव आहे, त्याच्यात अर्थ जो आहे, त्याच्यामुळे हे गाणं मला खूप आवडतं. आणि या कार्यक्रमात मला हेच गाणं ऐकायचं आहे.
1: वा वा. आणि खरं तर किशोरदा अमित कुमार यांना जेव्हा गाणं शिकवत होते किंवा गाण्याबद्दल त्यांच्या दोघांच्या वडील आणि मुलाच्या जेव्हा चर्चा व्हायच्या, तेव्हा ते सांगायचे की नुसतं गळ्यातनं गाऊ नको, तर मनातला जो भाव आहे तो जेव्हा गाण्यात उतरेल तेव्हा ते गाणं रसिकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत, त्यांच्या मनाला ते भिडेल. हो की नाही? आणि अगदी तेच सगळे भाव ओतून ते गाणं त्यांनी गायलेलं आहे अखेर क्यों मधलं. चालेल आदित्यजी, कार्यक्रमात फोन केलात आणि छानसं गाणं सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

श्रोते हो, व्हर्सेटाईल सिंगर अमित कुमार यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन फोन गाणी कार्यक्रमातून प्रज्ञा आसनीकरला निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो, फोन गाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आजचा कार्यक्रम केंद्रित होता व्हर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य होतं महेंद्र रोहकले आणि रावसाहेब देशमाने यांचं. 100° एकमेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 11 वाजलेले आहेत. आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं उदित नारायण यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे जतीन ललित यांचं.

उदित नारायण यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत बाजीगर या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि विनोद राठोड यांच्या स्वरातलं आणि अनु मलिक यांच्या संगीत नियोजनातलं

श्रोतेहो, आत्ताच आपण अलका याज्ञिक आणि विनोद राठोड यांच्या स्वरातलं आणि अनु मलिक यांच्या संगीत नियोजनातलं बाजीगर या चित्रपटातलं गीत ऐकलं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत हम आपके है कौन या चित्रपटातलं देव कोहली यांचं गीत. गायलं आहे SP बालसुब्रमण्यम यांनी, तर या गीतासाठी संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातलं देव कोहली यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. हम आपके है कौन या चित्रपटातल्या गीतासाठी संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं. शंभरंश एक मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो आता ऐकणार आहोत आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला संदीप खरे यांचं गीत आणि संगीत, तर स्वर आहे शैलेश यांचा. ऐकूया.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे पर्यावरण असंतुलनाचा कहर.
3: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे मानवी शरीरात कॅन्सरचं घर.
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जनावरांचा वाढता मृत्यूदर.
3: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणात भर.
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे निसर्गाचा अनादर.
3: आणि निसर्ग आजवर आपल्याला फक्त चांगलं तेच देत आलाय,
2: पण ज्या दिवशी फक्त आपण पेरलेलंच आपल्याला द्यायचं हे निसर्गाने ठरवलं तर
3: आपल्या हाती काय येणार
2: याचा विचार आता करायला हवा.
3: त्यामुळे निसर्ग नियम पाळा आणि प्लास्टिकचा वापर टाळा.
4: श्रोते हो, आपली गाणी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुधीर फडके यांच्या स्वरातलं यशवंत देव यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं. ऐकूया.

सुधीर फडके यांच्या स्वरातलं यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. आणि या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो आता प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, एक आठवण. आज संध्याकाळी 5:30 युववाणी हा कार्यक्रम, सूत्रसंचालन कोमल पाटील हिचं. तर संध्याकाळी 6:40 काही गझल आपण ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. शंभरांश एक मेगाहर्ट्झ एफ एम बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता दुपारचे 12 आहेत. यानंतर वनिता मंडळ हा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम, आणि त्यानंतर संध्याकाळी 5 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा या प्रसारणातून प्रज्ञा असणीकरला निरोप द्या. नमस्कार.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज 3 जुलै, याच दिवशी 1852 महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली. देशातील साक्षरता वाढवण्याचा हा महात्मा ज्योतिरावांचा प्रयत्न आज आपल्याला त्याची महती पटवून देतो. आज आपण छोटी छोटी मुलं आनंदानं शाळेचं दप्तर पाठीवर घेऊन शाळेसाठी जाताना बघतो. ज्योतिरावांचं मुलांना साक्षर करण्याचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं दिसत आहे.

मैत्रिणींनो आता ऐकूया प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, पर्यावरण हा आताच्या काळातील अतिशय

0: महत्त्वाचा प्रश्न जाणवतो आहे. कुठल्या ना कुठल्या कृतीतून मानवाकडून पर्यावरणाचं नुकसान अगदी सहज होतं आणि त्याच्या परिणामांना मात्र आपण सर्वांना सामोरं जावं लागतं. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन 3 जुलैला साजरा केला जातो. कोणती अशी मोठी चूक आपण करत आहोत की ज्यामुळे आपल्या स्वभोवतालच्या पर्यावरणाला हानी पोचते आहे, त्यासाठी काय उपाय करायला हवेत आणि आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते, या सर्वांवर संवाद साधण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर स्वाती पांडे यांना. डॉक्टर स्वाती पांडे या स्वतः एक भूलतज्ञ आहेत. पर्यावरणाचं रक्षण करणं किती आवश्यक आहे, त्याच्यासाठी प्रयत्न कसे करायला हवेत याबद्दल त्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी आवर्जून काही काम करायला हवंय असा त्यांचा आग्रह असतो. आज आपण त्यांच्याशी बोलून प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणासाठी कसा नुकसानकारक आहे याविषयी संवाद साधूया. स्वाती पांडे मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आपण स्वतः पर्यावरण रक्षणासाठी काम करता, खर तर तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, काय कारण घडलं की हे काम करायला तुम्ही सुरुवात केली?
1: मुळातच निसर्गाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना आधीपासून होती आणि थोडंसं वाचन डॉक्युमेंटरी ज्या बघण्यात आल्या पर्यावरणाशी रिलेटेड, त्याच्यातून असं वाटलं की पर्यावरणासाठी काम करायची सध्या खूपच जास्त गरज आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं काम त्या दृष्टीने.
0: कधीपासून करता तुम्ही हे काम?
1: आम्ही गेले 7-8 वर्ष एखाद दुसऱ्या संस्थेशी निगडीत आहोत ज्या पर्यावरणासाठी काम करत.
0: पर्यावरण रक्षणासाठी काम म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे?
1: पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे, प्रदूषण जे वाढतं आहे, किंवा आता आपण जे प्लास्टिक विषयी जागरूकता करायचा प्रयत्न करतोय त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण पर्यावरणासाठी काहीतरी प्रयत्न करू शकतो वाचवण्यासाठी.
0: नक्कीच. प्लास्टिकच्या वापराबद्दल काय सांगाल?
1: प्लास्टिक प्रदूषण जे आहे मुळात असं आहे की प्लास्टिक येतं हे फॉसिल फ्युएल्स पासून, म्हणजे ऑइल्स आणि गॅसेसच्या निर्मितीमध्ये प्लास्टिक हे बाय प्रॉडक्ट आहे, पण ते आपल्या जीवनाचा अगदी अविभाज्य घटक झालेला आहे. त्याच ह्याच्यामध्ये प्लास्टिक हे काही कॉम्पोज होत नाही, म्हणजे डिग्रेड होत नाही, किंवा डिग्रेड व्हायला त्याला जवळजवळ हजारो वर्ष लागतात. त्याच्यामुळे ऍक्च्युली पहिलं प्लास्टिक जे निर्माण झालंय ते आजही या वातावरणात आहे.
0: म्हणजे सुरुवात जे प्लास्टिक पासून झाली ते प्लास्टिक अजूनही वातावरणात आहे.
1: 1200-1300 वर्ष पण लागतात प्लास्टिक डिग्रेड व्हायला. असं म्हणता येईल की पहिल्यांदा प्लास्टिक 1200-1300 वर्षापूर्वी जेव्हा
0: आलं,
1: 500 वर्षापूर्वी पासून फार तर, किंवा 300-400 वर्षापर्यंत आलं असेल तेव्हापासून,
0: म्हणजे ते आहेच अजूनही.
1: अजूनही वातावरणात आहे आणि त्याच्यामुळे वाढतं प्लास्टिकचा यूज हे अजून वर्षानुवर्ष हे प्लास्टिक वातावरणात राहणार आहे.
0: पुढच्या पिढ्यांना सुद्धा ते त्रासदायक होऊ शकते.
1: होऊ शकत.
0: प्लास्टिक पिशव्यांचा आणि प्लास्टिकचा वापर पर्यावरणावर होतो काय सांगाल?
1: मुळात आता कसं आहे, प्लास्टिकच्या पिशव्या खूप पातळ पिशव्या, जाड पिशव्या अशा वेगवेगळ्या असतात, पण त्या प्लास्टिकच्या पिशव्या सहज उडून वातावरणात पसर, म्हणजे बाहेर पसरतात. त्या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या नाल्यांच्या आउटलेट्स मध्ये अडकून ते नाले बंद होतात, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा फ्लड्स वगैरे येत, पाऊस होतो, फ्लड्स येतात, तेव्हा त्या पाण्याचा निचरा होऊन जात नाही. त्याशिवाय मुळात कचरा म्हणून हे प्लास्टिक सगळीकडे पसरलेलं दिसतं आपल्याला.
0: उडत राहतं,
1: उडत राहतं. आणि त्या प्लास्टिकचे तुकडे होऊन मायक्रो प्लास्टिक तयार होतं, जे आपल्या श्वासातून सुद्धा आपल्या शरीरात जाऊ शकतं. जनावरांनी काही गवत वगैरे खाताना त्याच्यामध्ये पसरलेलं प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं,
0: त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. नद्या, समुद्र, जलचर जीवनावर प्लास्टिकचा कसा काय परिणाम होतो?
1: मुळात हे जसं प्लास्टिक आपण म्हटलं की इकडे तिकडे उडत जातं, पसरत जातं, आपण कचऱ्यामध्ये ते जे आहे ते वर्षानुवर्ष तसंच कचऱ्यामध्ये तसंच पडून राहतं, कारण ते डिग्रेड होत नाही. तर त्याच्यामुळे एकतर कचरा जो आहे हा सगळा एकतर लँडफिल्स म्हणतात त्याला, जिथे कचरा साठवला जातो तिथेच ते पडून राहतं, किंवा बऱ्याच वेळेला कचरा हा समुद्रात सोडला जातो, नद्यांमध्ये सोडला जातो, तर ते नद्यांचं पाणी गढूळ होतं त्याच्यामुळे. शिवाय मासे जे आहेत किंवा जनावरं जे आहेत ह्यांनी ते तिथलं चरताना म्हणा किंवा माशांनी नद्यामध्ये आलेला कचरा केल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये हा प्लास्टिकचा कचरा जमा होत, आणि असं सापडलंय की त्यांच्या पोटात वर्षानुवर्ष हा कचरा तसा राहिल्यामुळे

0: म्हणजे असं ते तो सुद्धा त्यांच्या आरोग्यासाठी चांगला नाही आहे. आणि त्याच्याशिवाय प्लास्टिक हे काही केमिकल्स रिलीज करतं जे आपल्या शरीरासाठी प्राण्यांच्या शरीरासाठी चांगलं नाही आहे.
1: अच्छा, म्हणजे जर ते पोटात गेलं तर?
0: पोटात गेल प्लास्टिक शेवटी एक केमिकल असल्यासारखाच आहे किंवा त्याच्यामुळे त्याच्यातून जे केमिकल रिलीज होतात किंवा प्लास्टिक जाळलंच गेलं तर त्याच्यातून ज्या फ्युम्स तयार होतात त्याच्यामुळे ते खूपच आरोग्याला धोकादायक आहेत. त्याच्यामुळे आपल्या लंग्स मध्ये बदल झालेले बघण्यात आलेले आहेत.
1: मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय?
0: मायक्रोप्लास्टिक म्हणजे मायक्रो म्हणजे आकाराने एकदम सूक्ष्म असं म्हणता येईल. तर 5 मिलीमीटर पेक्षा कमी आकाराचं जे आहे त्याला मायक्रोप्लास्टिक म्हणतात. मग आता कुठलंही प्लास्टिक जे आहे ते मॅक्रो जर असेल मोठं साईजनी असेल तरी सुद्धा ते जेव्हा डिग्रेड होतं किंवा ते आधी मायक्रोप्लास्टिक मध्ये कन्वर्ट होतं.
1: अच्छा, विघटन होताना
0: आणि मायक्रोप्लास्टिक हे म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यांचे तुकडे म्हणा किंवा कपड्यांचे धागे म्हणा सिंथेटिक कपड्यांचे धागे हे सुद्धा एक प्लास्टिकचा प्रकारच आहे जो मायक्रोप्लास्टिक या कॅटेगरीमध्ये येतो.
1: अच्छा,
0: त्याच्यात अजून दोन प्रकार आहेत. एक प्रायमरी मायक्रोप्लास्टिक म्हणजे जे छोटंच बनवलं जातं जे कॉस्मेटिक्स मध्ये यूज होतं किंवा इतर काही मटेरियल मध्ये जिथे बारीक बारीक प्लास्टिकच्या झाकणांसारखं काही म्हणजे झाकण तरी मोठंच झालं. 5 मिलीमीटर म्हणजे अगदी सूक्ष्म धागे म्हणा प्लास्टिकचे धागे जे बनवले जातात ते तशा टाईपचं. सेकंडरी जे आहे ते आहे फ्रॅगमेंटेड प्लास्टिक म्हणजे मोठ्या प्लास्टिकचे तुकडे होऊन होऊन प्लास्टिक बारीक प्लास्टिक झालेलं. प्लास्टिकची पिशवी जेव्हा फाटते तुटते त्याच्यातनं मायक्रो प्लास्टिक तयार होतं.
1: अच्छा,
0: तर हे सगळे जे मी म्हटलं मोठं प्लास्टिक शेवटी डिग्रेड किंवा प्रोसेसमध्ये फाटलं तुटल्यामुळे ते कन्वर्ट्स इन टू मायक्रो प्लास्टिक. मग ते अजूनही नॅनो प्लास्टिक मध्ये कन्वर्ट होतं की जे वातावरणात अगदी उडत असेल आणि आपण श्वासाद्वारे पण डोळ्यांना दिसतही नाही इतके छोटे छोटे त्याचे कण तयार होतात. तर हे जे प्रकार आहेत प्लास्टिकचे हे जास्त हानिकारक आहेत जे आपण नकळत आपल्या शरीरात जात आहेत अन्नात जात आहेत किंवा कचरा म्हणून एन्व्हायरमेंट मध्ये पसरत आहेत. तर असे जे प्लास्टिक आहेत ते खूपच हानिकारक आहेत आणि ते आपण जमा नाही करू शकत. त्याच्यासाठी सिंगल यूज प्लास्टिक किंवा मायक्रो प्लास्टिक मुळातच त्याचा वापर कमी झाला पाहिजे असं आपण बघितलं पाहिजे.
1: आता तुम्ही सांगितलं हे जे प्लास्टिक आहे हे खूप ठिकाणी पडतं कचऱ्याच्या रूपामध्ये आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळतं. काही वेळेला असं होतं की हा जास्त कचरा होतोय प्लास्टिकचा म्हणून लोक जाळून टाकतात. तर तो जाळल्यामुळे पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
0: प्लास्टिक जाळल्यामुळे त्याच्या ज्या फ्युम्स निघतात त्याच्यातनं काही टॉक्सिक सबस्टन्स निघतात. डायऑक्सिन किंवा फ्युरेन सारखे हे केमिकल्स आहेत हे टॉक्सिक आहेत आपल्या शरीरासाठी. ह्याच्यामुळे आपण श्वास घेताना ते जे टॉक्सिन्स आपल्या शरीरात जातात त्याच्यामुळे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात म्हणजे लंग्समध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. हे उदाहरण द्यायचं झालं तर देवनार जो आपला मुंबईच्या जवळचा भाग आहे इट इज अ लँडफिल जिथे कचरा टाकला जातो हा एशियातला सगळ्यात मोठा कचरा जमा करायचं ठिकाण आहे. आणि तिथे आपण मागे कोणी ऐकलं असेल तर तिथे आपोआपच आग लागते कारण तो मिथेन नावाचा जो गॅस तयार होतो कंपोज झाल्यामुळे काही गोष्टी त्याच्याने आपोआप आग लागून ज्वलनशील असल्यामुळे आपोआप आग लागून तो कचरा जो जळतो त्याच्यात खूप सगळं प्लास्टिकही जळतं. तर आजूबाजूच्या भागातल्या मुलांना श्वसनाचे त्रास झालेले त्यांना लक्षात आलेले आहेत. आणि त्याच्याशिवाय मर्क्युरी वगैरे सारखे असे हेवी मेटल्स जे म्हणतात पारा तसे सुद्धा या प्रोसेसमध्ये तयार होतात आणि त्याच्या फ्युम्स ज्या असतात त्या पण आपल्या शरीराला खूप हानिकारक आहेत. शिवाय त्याची जी राख तयार होते ती पण हलकी असते आणि वातावरणात उडते ते पण आपण श्वसनाद्वारे प्राणी पण त्याच्या श्वसनाद्वारे ती राख सगळ्यांच्या शरीरात जाते जी
1: आरोग्याला
0: धोकादायक आहे.
1: याचा वापर म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का?
0: हो, प्लास्टिकचा मुळात हे बघायला गेलं की प्लास्टिक आपण वापरतो कशासाठी कारण ते हलकं असतं त्याच्यामध्ये प्रॉडक्ट चांगले राहतात

0: पॅकेजिंग त्याचं सोपं आहे. कुठल्याही गोष्टीला प्लास्टिक मध्ये टाकून नेणं हे सगळ्यांच्या सोपं होतं, लीकेज वगैरे नसतं. आणि शिवाय कलरफुल असतं, म्हणजे दिसायलाही चांगलं दिसतं, म्हणूनही लोकांना ते आहे की प्लास्टिक मध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. पण याच बरोबर असं आहे की प्लास्टिकचा हा जो वाढता वापर आहे, काही सोपे पर्याय आपण करू शकतो. मुळात आता उदाहरणार्थ पाण्याची बाटली, आपण दरवेळेला प्लास्टिकची पाण्याची बाटली घेतो, त्याच्यावरती रिसायकल किंवा सिंगल यूज प्लास्टिक जे म्हणतात त्याचे साइन्स असतात. सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकदाच वापरायचं आणि फेकून द्यायचं. हजारो बाटल्या रोजच्या वापरल्या जातात आणि फेकल्या जातात, आणि तो हजारो टन कचरा जो जमा होतो त्याचं विल्हेवाट लावणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपल्यासारख्या देशात आपण सगळ्यात जास्त कचरा
1: निर्माण करतोय.
0: त्याच्याऐवजी जर आपण पाण्याची बाटली कॅरी केली, काचेची म्हणा किंवा स्टीलची म्हणा, अशी कुठली
1: धातूची कुठल्याही
0: धातूची बाटली आपल्या बरोबर कॅरी करायला पाहिजे. एक सिंगल यूज नाहीये ती, वारंवार यूज करता येण्यासारखं मुळातच काचेची किंवा धातूची
1: बाटली
0: वापरायला पाहिजे. पॅकेजिंगसाठी खूप ठिकाणी प्लास्टिक वापरलं जातं. आपण भाज्या घेताना प्लास्टिकच्या ह्याच्यात घेतो, किंवा कुठल्याही दुकानात फळं घेताना, कपडे घेताना कधी कधी ते प्लास्टिकच्या ह्याच्यात देतात आपल्याला. तर त्याच्याऐवजी तुम्ही तुमची पिशवी कॅरी करा, तुमच्या कापडाच्या पिशवीमध्ये त्या गोष्टी घेतल्या जाऊ शकतात. पूर्वी दुकानामध्ये ग्रोसरीचं जे सामान यायचं, धान्य वगैरे सुद्धा द्यायचे ते पेपरमध्ये बांधून, आजकाल सर्रास प्लास्टिकमध्ये मिळतं. तर त्याचाही जर पर्याय उपलब्ध असेल तर त्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे की ते पण आपण
1: कागदाच्या
0: ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. किंवा मग आजकाल एक नवीन प्लास्टिक तयार होत आहे ज्याला बायोप्लास्टिक म्हणतात. हे आपला उसापासूनच्या जो बाय प्रॉडक्ट निघतं त्याच्यापासून, किंवा मक्याच्या ह्याच्यापासून एक प्लास्टिक तयार करतात जे दिसायलाही अगदी प्लास्टिक सारखं आहे.
1: अच्छा.
0: तर त्याच्या इंडस्ट्रीज आता सुरू झालेल्या आहेत ते प्रोड्यूस करायच्या. तर ते जे प्लास्टिक आहेत ते बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहेत.
1: ते विघटन होऊ शकतं,
0: ते विघटन होऊ शकतं. प्लांट बेस्ड प्लास्टिक्स असं त्याचं नाव आहे. तर ते हे प्रॉडक्ट यूज करू शकता.
1: आपल्या कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
0: मुळातच या छोट्या छोट्या सवयी ज्या आपण आहे की आता आपण पाण्याची बाटली बरोबर घेऊन जाणे, म्हणजे मग आपल्याला कुठेही तहान लागली तर असं नाही की आता प्लास्टिकची
1: बॉटल
0: पर्याय नाही. किंवा जसं मी म्हणलं, आपण दुकानात गेलो आणि मी आता येता जाता दुकानात गेले आणि मला काही घ्याय मी पिशवी नेली नाहीये, तर दोन कपडे घेतले तर त्याच्यासाठी मी त्यांना लगेच पिशवी नाही मागितली पाहिजे. नवीन घेतलेले कपडे अंगावर घालून तर मिरवणारच आहे, मग हातात घेऊन गाडीपर्यंत घरापर्यंत जाऊ शकता. आणि नाहीतर मग त्यांना पेपर बॅग असतील तर पेपर बॅगचा तरी वापर करावा.
1: कचऱ्याचं व्यवस्थापन, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज ही एक संकल्पना आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, प्लास्टिकच्या बाबतीमध्ये मुळात त्याच्यावरती एक असं साईन असतं, तीन एरोज असतात, बाण काढलेले असतात जे असे एका ट्रायंगल मध्ये आहेत. ते जे तीन एरोज आहेत त्याच्यातला एक रिड्यूसचा आहे, एक रियूजचा आहे आणि एक रिसायकलचा आहे. तर मुळात संकल्पना अशी आहे की रिड्यूस म्हणजे कमी करा, वापर कमी करा. कुठल्याही गोष्टीचा वापर कमी झाला की त्याचं प्रोडक्शन कमी होतं. आज आता असं आहे की आपण वापरतोच आहे म्हणून ते बनवतच आहेत प्लास्टिकच्या गोष्टी,
1: मागणी आहे त्याची,
0: मागणी आहे तोपर्यंत. आणि अल्टिमेटली हा सगळा कचराच आहे, त्याची कितीही विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला तरी तुम्ही जितकं जास्त वापराल तितकी तुम्हाला ती सगळी क्षमता वाढवतच जावी लागेल. आणि हे आजच्या काळात तरी खूपच अवघड आहे. तर त्याच्यामुळे वापर मुळात कमी करा, किंवा मग रियूज करा, की तुमचे जे प्लास्टिकचं जे काय आहे ते तुम्ही परत वापरू शकत असाल. सिंगल यूज प्लास्टिक पेक्षा मल्टी यूज प्लास्टिक वापरावं, आणि सिंगल यूज प्लास्टिकचं रिसायकलिंग म्हणजे रिसायकल करा. रिसायकलिंग म्हणजे तो प्लास्टिकचा सगळा जो कचरा आहे तो सगळा जमा करायचा, त्याला प्रोसेस करायची आणि त्याला अजून दुसऱ्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं, रिसायकल करून परत एकदा प्लास्टिक बनवता येतं, दुसऱ्या टाईपचं प्लास्टिक बनवता येतं आणि तशा प्रकारे त्या प्लास्टिकचं रियूज करता येतं.
1: म्हणजे त्याचं जर कचऱ्याचं असेल तर त्याचं संकलन चांगल्या पद्धतीने करून रिसायकलसाठी वापरता येईल,
0: रिसायकलसाठी वापरता येऊ शकतं. त्याच्यातून परत एक

0: वेगळ्या टाईपचं प्लास्टिक बनवून तुम्ही त्याला रियूज करू शकता.
1: शाळा, महाविद्यालय किंवा सामाजिक संस्था यांची याबद्दल काय भूमिका असते, काय सांगाल तुम्ही?
0: याच्या बाबतीतली जागरूकता फारच कमी आहे. प्लास्टिकचा वापर, त्याचं प्रदूषण म्हणा, किंवा हे जे आपण बोललो होते की कन्सेप्ट ऑफ रियूज रिसायकल, हे सगळं शाळेतल्या मुलांना एक शिक्षणाचा भाग म्हणून शिकवण्यात आलं पाहिजे. त्यांच्या फ्युचरसाठी आजच्या काळात जो हा प्रदूषण वाढतं प्रदूषण आहे हे सगळ्यात हानिकारक आहे, तर त्यांना आत्तापासूनच याची जाणीव दिली पाहिजे की हे सगळं आत्तापासून जर कमी करत गेलो तर कुठेतरी अनेक वर्षांनी त्याचा थोडा फायदा आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याची जागरूकता ही सगळ्यात आधी शाळा कॉलेजेसमध्ये झाली पाहिजे. आणि कसं असतं, शाळेमध्ये एखादी गोष्ट आपण सांगितली की जनरली मुलं ऐकतात,
1: म्हणजे शिक्षकांनी
0: सांगितले की ऐकतात, तर तुम्ही सांगू शकता की नाही शाळेमध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स आणायच्या नाहीत, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या काचेच्या धातूच्या पाण्याच्या बॉटल आणायच्या, किंवा प्लास्टिकचा कचरा कोणीही कुठेही टाकायचा नाही, तो प्रॉपर ह्याच्यामध्ये टाकायचा. आणि त्यांना छोट्या छोट्या असाइनमेंट्स देणं की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या किती लोकांना माहिती दिली, किंवा तुम्ही प्लास्टिकच्या प्रदूषणाबद्दल एखादी छोटीशी नोट लिहून आणा, त्याच्यामुळे त्यांच्या वाचनात येईल की प्लास्टिकचे परिणाम काय होत आहेत, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. 100 एखाद दोन मुलांनी जरी हा विचार केला की नाही मी हे नाही करणार, प्लास्टिक प्रदूषणात होऊ नये म्हणून मी ही अमुक तमुक गोष्ट नाही करणार, प्लास्टिकची पिशवी नाही वापरणार, किंवा फरक म्हणजे खूपच मोठा फरक होईल.
1: सामाजिक संस्था काय करू शकतात त्याच्यासाठी?
0: सामाजिक संस्थांचा अप्रोच जास्त असतो. तुम्ही जेव्हा एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये काम करता तेव्हा तुम्ही खूप वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येता, त्याच्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सामाजिक संस्थेच्या मार्फत करता तेव्हा ती खूप लोकांपर्यंत पोहोचते. अजून चांगली गोष्ट या ह्याच्यामध्ये ही होऊ शकते की तुम्ही थोडं प्रात्यक्षिक दाखवा त्यांना, म्हणजे कुठल्याही प्रकारातलं, एखादी व्हिडिओ म्हणा किंवा कुठल्या टाईपचं प्लास्टिक डिग्रेड होताना काय होतं, प्रदूषण कसं होतं, किंवा त्याचे काय हे झालेले आहेत दुष्परिणाम, हे थोडस प्रात्यक्षिक दाखवलं तर एक व्हिज्युअल मेमरी म्हणून खूप लोकांच्या लक्षात राहू शकतं. आणि मुळातच ते मग जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते, मेसेज जो असतो तो. तसं आमच्या फील्डमध्ये खरं सांगायचं तर खूप सगळं प्लास्टिक वापरलं जात, आणि ऑफकोर्स म्हणजे आता ते आमचं जे प्लास्टिक यूज आहे, म्हणजे आता इंजेक्शन्स म्हणा, हे आजच्या काळाची गरज ही आहे की इन्फेक्शनचं प्रमाण इतकं वाढलं असल्यामुळे
1: तुम्हाला वापरावं लागतं.
0: हा, आम्ही त्याला रियूज नाही करू शकत, त्याच्यामुळे तसं प्लास्टिक खूप सगळं वापरलं जातं, पण तरीही त्यातल्या त्यात रिसायकलिंग करणे हा पर्याय आता मेडिकल प्लास्टिकसाठी
1: वापरला जातो.
0: आणि आता बऱ्याचशा संस्था अशा आहेत की ज्यांनी आता मेडिकल यूजसाठी सुद्धा बायोडिग्रेडेबल प्लास्टिकच्या पिशव्या बनवणं सगळं चालू केलेलं आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे आता ह्या मी जे म्हटलं मक्याच्या पासून ज्या प्लास्टिकच्या पिशव्या तयार होतात त्या आता मेडिकल यूजसाठी वापरल्या जाऊ शकतात, की त्याच्यामुळे मेडिकल कचरा जो डिकम्पोस्ट व्हायचा आहे तो एका व्यवस्थित पद्धतशीर प्रमाणे आणि बायोडिग्रेडेबल पिशव्यांमध्ये ऍटलीस्ट
1: होऊ शकतो,
0: तो कचरा जमा होऊ शकतो.
1: सामान्य नागरिक कधीतरी तुम्हाला भेटतात, तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुमची कधीतरी भेट होते, तर तेव्हा तुम्ही असं सहज जर सांगितलं की प्लास्टिकचा उपयोग कमी करा किंवा प्लास्टिक पिशवी वापरणं टाळा, सुती पिशव्या वापरा, तर हे जास्त आम्हाला पटकन भावतं, कारण की ते डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, खरंच त्याच्यात काहीतरी आरोग्याला धोका आहे.
0: आरोग्याला धोका नक्कीच आहे, म्हणजे प्लास्टिकचं एक जे डिकम्पोस्ट होण्यामध्ये मी जे म्हटलं केमिकल्स निघतात त्याच्याने कॅन्सर झालेला लक्षात आला आहे. प्लास्टिक मुळे फर्टिलिटी रेट खूप कमी झालेला आहे आणि त्याच्यावरती खूप मोठी रिसर्च चालू आहे सध्या.
1: अच्छा,
0: तर रिप्रोडक्शन हॉर्मोनल चेंजेस ह्याच्यामध्ये होणारे प्लास्टिकमुळे होणारे बदल ह्याच्यावरती सध्या बरंच संशोधन चालू आहे, ज्याच्यानी त्यांनी हे प्रूफ केलंय की फर्टिलिटी रेट किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस हे प्लास्टिकच्या जास्त यूजमुळे होतात आहेत, मायक्रोप्लास्टिक्स किंवा ह्याच्यामुळे होत आहेत. तर त्याच्यासाठी म्हणून तर नक्कीच, म्हणजे सगळे छोटे

0: बदल तुम्ही जर केले तर तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी ते चांगलंच असणार आहे.
1: नक्कीच. ग्लोबल वॉर्मिंग असा शब्द नेहमी उपयोगात येतो, तर नेमकं काय सांगता येईल त्याबद्दल, म्हणजे त्याचा आणि प्लास्टिकचा काही संबंध आहे का?
0: नक्कीच आहे. प्लास्टिक जेव्हा डिग्रेड होतं किंवा प्लास्टिकचं जे प्रॉडक्शन होतं, मुळात प्लास्टिक बनण्यापासून वापरण्यापासून त्याचं ते विघटन होण्यापर्यंतच्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठे ना कुठे ग्लोबल वॉर्मिंगचा संबंध आहेच आहे. म्हणजे बनताना ज्या फॅक्टरीजमध्ये बनतं त्याची मशीनरी जी चालते त्याच्यातून सुद्धा कार्बन बाहेर पडतं. ग्रीन हाऊस गॅसेस जे म्हणतात, जे विघटन जेव्हा प्लास्टिकचं होतं तेव्हा जे हे गॅसेस निर्माण होतात त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जे घटक आहेत त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग अजूनच वाढत चाललेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम तर आपण ऑलरेडीच बघतो आहोत.
1: म्हणूनच मला वाटतं प्लास्टिकचा वापर हा शक्यतो कमी केलेला जास्त चांगला राहील.
0: खूपच सध्यासाठी चांगला ऑप्शन आहे. आपल्या सगळ्यांच्याकडेच जुने कपडे असतात, तर आपण ते कपडे एखाद्या संस्थेला देऊ शकतो की जे पिशव्या तयार करून या भाजीवाल्यांच्याकडे देतात किंवा मिठाईवाल्यांच्याकडे देतात. इवन आपल्या शहरामध्ये सुद्धा अशा एखाद्या दुसऱ्या संस्था आहेत की जे तुमच्याकडनं कपडे घेऊन जातात जुने, त्याच्यापासून पिशव्या तयार करतात आणि ह्या लोकांना फुकट देतात की तुम्ही तुमचे भाजी फळं मिठाया ह्या सगळ्या सुती कपड्यांमध्ये कपड्याच्या बॅगमध्ये घालून द्या. शिवाय पेपर बॅग्स वगैरे आजकाल लोक वापरतात. पेपर बॅग पुन्हा मी म्हणेन की झाडं तोडून आपण पेपर बनवतो, त्याच्यातून पेपर बॅग बनवतो, हा काही फार चांगला ऑप्शन नाहीये. पेपरचाही वापर शक्य तेवढा कमी केला पाहिजे. तर पण तरी प्लास्टिकपेक्षा नक्कीच बरं आहे. तर अशा पेपर बॅग वगैरे पण आपण वापरू देऊ शकतो.
1: प्लास्टिक मुक्त भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी काय केलं पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: तेच जसं आपण बोललो की छोट्या छोट्या सवयी ज्या आहेत, कचरा कमी करणं, आपला कचरा आपली जबाबदारी हे खरंच अवलंबणं आणि कचऱ्याची प्रॉपर विल्हेवाट लावणं, प्लास्टिकचा कचरा वेगळा ठेवणं आणि तो इकडे तिकडे पसरणार नाही ह्याची काळजी घेणं हे महत्वाचं आहे. शिवाय प्रत्येक छोटी गोष्ट तुम्ही एकमेकांशी जेव्हा शेअर करता तेव्हा हा मेसेज दूरपर्यंत पोहोचतो. तर प्लास्टिक बाबत आता तुम्ही जे काय वाचाल ज्याचे पुढच्या पिढीला सांगणं, एखाद्या संस्थेच्या लोकांना सांगणं आणि त्याच्यातून जागरूकता करणं हे महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी नागरिकांनी पुढे यायला पाहिजे, कारण जेवढा प्लास्टिकचा कचरा जमा होतो त्या प्रमाणामध्ये त्याची जागरूकता केली जात नाहीये. तर हे आता सध्यासाठी खूपच महत्वाचं आहे. सध्यासाठी तरी आपल्याकडे रिसायकलिंग हा फार वायबल पर्याय नाही आहे. अजून रिसायकल नीट होत नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन नीट होत नाही, त्याच्याबद्दलची जागरूकता कमी आहे की कुठलं प्लास्टिक रिसायकल होऊ शकतं कुठलं नाही होऊ शकत. आणि म्हणजे प्लास्टिक नाही होऊ शकत रिसायकल त्याचं काय करायचं
1: हा प्रश्न सुटला नाही.
0: हा तो प्रश्न सुटला नाहीये. त्याच्यासाठी ज्या म्हणजे रिसायकलिंग प्लांट्स जे बनवावे लागतात ती खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते किंवा त्याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न जरी चालू असले तरी ते ज्या प्रमाणात प्लास्टिक वापरलं जातं त्याच्या मनाने खूपच कमी आहेत.
1: खर्ची काही आहे.
0: तर त्याच्यामुळे असं आहे की आणि ही विचार पद्धती चुकीची आहे की हे रिसायकल होणारं प्लास्टिक आहे म्हणून मी कितीही वापरलं तरी चालेल असं म्हणून पाण्याच्या बाटलीवरती लिहिलेलं असतं की रिसायकल होऊ शकतं. पण खरंच आपण जेव्हा पाण्याची बाटली कचऱ्यात टाकून देतो तेव्हा ती आपल्या कचऱ्यावाल्यांनी उचलल्यापासून ती खरंच जेव्हा ती एखाद्या लँडफिलमध्ये जाते तिथे जिथे कचरा साठवला जातो तिथे मग ते सेपरेट होते का, तो कचरा सेपरेट नीट केला जातो का की खरंच हे रिसायकलेबल आहे, पाण्याची बाटली त्या कचऱ्यातनं काढून वेगळी केली जाते का, तिथपासून ते ती रिसायकल प्लांटपर्यंत पोहोचून त्याचं खरंच चांगलं रिसायकलिंग होतं का. की पाण्याची बाटली तर रिसायकलिंग प्लांटमध्ये एक वेळ गेलीच असेल पण त्याचं टोपण कुठेतरी पडलंय ते कचऱ्यातच आहे आणि कुठल्या तरी जनावराच्या पोटात गेलंच आहे खाता खाता. ह्या सगळ्या गोष्टी अजूनही खूप बेसिक लेवलला चालू आहेत. तर त्याच्यामुळे सध्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे हाच एक वायबल पर्याय आहे. मी

0: नुकताच एक व्हिडिओ बघितला होता जेव्हा एक सेलिब्रिटी आहे त्यांच्या घरी दुसरी एक सेलिब्रिटी जेव्हा गेली होती तेव्हा त्या ज्या आहेत त्या अगदी प्लास्टिकचा वापर करत नाहीत आणि इको फ्रेंडली सगळ्या गोष्टी करतात. तर त्याच्यामुळे त्यांना गिफ्ट देताना या दुसऱ्या सेलिब्रिटीनी सुद्धा कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये त्यांना गिफ्ट दिला सगळ्या आणि असं सांगितलं की मी जाणीवपूर्वक तुमच्याकडे येताना कुठलीही गोष्ट प्लास्टिकमध्ये रॅप करून आणलेली नाहीये. तर अशी एका माणसाची जेव्हा जिद्द असते की मी माझ्या घरात प्लास्टिक येऊ देणार नाही तेव्हा दुसरा आपोआपच त्याला कोऑपरेट करतो की येतो की नाही तुमच्याकडे मी प्लास्टिक नेलेलं तुम्हाला चालणार नाही आवडणार नाही
1: तर म्हणजे मला गिफ्ट द्यायची असेल तर मी रॅप करून देणार नाही
0: देणार प्लास्टिक मध्ये रॅप करून नाही देणार मग मी कार्डबोर्डच्या बॉक्स मध्येच आणीन. आणि
1: डॉक्टर स्वाती आज तुम्ही इथे आलात आणि प्लास्टिकचा वापर कसा टाळला पाहिजे याबद्दल छान अशी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
1: प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, पाऊस बरसायला लागला की घरातून खमंग आणि खुसखुशीत पदार्थांची मागणी होत असते आणि खरंय संध्याकाळच्या वेळी पावसाळी वातावरणात मस्त खमंग काहीतरी खायला मिळालं तर घरातली मंडळी तर खुश होतेच पण आपल्याला सुद्धा तो खमंग पदार्थ चटकन तोंडात टाकावा असं वाटतं. तर मैत्रिणींनो, म्हणूनच ऐकूया आजची रेसिपी खमंग थालपीठ. काय म्हणताय, तयार आहात ना आजची रेसिपी बनवून बघायला? चला, त्यासाठी लागणारं साहित्य: भाजणीचं पीठ 2 वाट्या, अर्धी वीट, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेल्या ताज्या भाज्या, त्यात तुम्ही कोणतीही आवडती भाजी घेऊ शकता, आवडत असेल त्या भाज्या, उदाहरणार्थ टोमॅटो, कांद्याची पात, थोडेसे मटरचे तुकडे, असे काही पण, अशा कोणत्याही भाज्या फक्त छान बारीक चिरून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण मिरचीचा मिक्सरमधून बारीक केलेला ठेचा, हिंग, जिरं, ओवा, तीळ आणि थोडेसे पातळ पोहे. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल पातळ पोहे कशाला? तर आपली थालपीठं खुसखुशीत व्हावीत म्हणून थोडेसे पातळ पोहे पाण्यात भिजवून मग ते आपल्या पिठामध्ये मिक्स करावेत म्हणजे थालपीठं खुसखुशीत होतात. मैत्रिणींनो, भाजणी तर बऱ्याच वेळा घरात तयार असतेच पण नसेल तर ज्वारीचं पीठ, त्याच्या 1/4 गव्हाचं पीठ, 2 चमचा डाळीचं पीठ हे सगळं एकत्र करून थोडंसं भाजून घ्या. त्यानंतर त्याच गरम भांड्यात थोडासा ओवा, जिरं गरम करून रगडून घ्या. त्यानंतर त्यात भिजवलेले पोहे छान एकत्र करा. आता त्यात आवडीप्रमाणे हळद, तिखट, मीठ, ओवा, तीळ घाला. चांगलं एकत्र करा. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली भाजी, कोथिंबीर घालून पीठ चांगलं मळून घ्या. मळलेल्या पिठाचा गोळा फार घट्ट पण नको आणि फार सैल पण नसावा. आता छान पिठाचा गोळा तयार झाला आहे. आता छोटे छोटे गोळे करून तुमच्या पद्धतीनं पोळपाटावर छान थालपीठ थापून घ्या आणि तव्यावर थोडंसं तेल घालून खरपूस भाजून घ्या आणि त्या डिशमध्ये दाण्याची चटणी, दही किंवा लोणी, त्यासोबत एक थालपीठ, खमंग आणि खुसखुशीत पदार्थ तयार. मैत्रिणींनो, आता ऐकूया मंगला चौरे यांचं ललित पावसाला हाय प्लास्टिक पिशवीला बाय.
2: नमस्कार. आपण पाऊस आणि प्लास्टिक या विषयावर गप्पा करणार आहोत. पाऊस, पावसाला हाय प्लास्टिकला बाय. वैशाखाच्या तापलेल्या उन्हाने भेगाळलेल्या जमिनीवर धोधो पाऊस कोसळावा आणि धरणीमाय शांत गार होऊन मृदुगंध सगळीकडे पसरावा यासारखं सुख कोणतं असेल धरित्रीला. गेल्या काही महिन्यापूर्वीच तिने आपल्या पोटातील अंकुर वाढवून परिपक्व करून शेतकरी राजाच्या स्वाधीन केला आहे. स्वतःचं सर्वस्व पणाला लावून अंकुर वाढवला आणि माणसाच्या सुखासाठी, जगाच्या पोटासाठी, त्यांच्या आनंदासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांना बहाल केला. केवढा हा त्याग. आणि तेव्हापासून उघडी पडलेली ही धरणीमाय तापते आहे. अशा या तप्त धरणीवर पावसाचं कोसळणं किती आल्हाददायक असतं. ती एवढी खुश होते की तिच्या मातीच्या सुगंधाने सर्वांना वेड लागतं. सर्वांना तो सुगंध हवा हवासा वाटतो.

डोळे बंद करून प्रत्येक जण त्या सुगंधाचा गंध घेतो. वळवाच्या पावसाने धरणी शांत झाली, तसंच माणसाच्या मनाचंही आहे. जेव्हा चांगले विचार माणूस ऐकतो तेव्हा त्याचा आत्मा शांत होतो. चांगलं ऐकलं, वाचलं, पाहिलं, बोललं हे वळवाच्या पावसासारखेच आहे. मनात आनंदाचा पाऊस धोधो कोसळत असतो व आत्मा शांत होतो, चिंब भिजतो.

चांगल्या विचारानं पूजापाठ, लेखन, वाचन, प्रवास, पारायण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मन आनंदाने भिजण्यासाठी नक्की करा, जेणेकरून आत्म्याला समाधान मिळेल. चांगल्या आचार विचारात नेहमी मुसळधार पावसासारखं भिजावं. श्रावणातील रिमझिम आणि मुसळधार पाऊस दोन्हीतला भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. शरीरानं पावसात भिजणं व मनानं चांगल्या आचार विचारात भिजणं आत्म्याच्या आनंदासाठीच असतं.

तर मग भिजूया चिंब पावसात, जगूया आनंदानं चिंब पावसात. मन होई जेव्हा उदास उदास, मन होई जेव्हा उदास उदास, वाटे चिंब पावसात भिजावे, येई मग उल्हास उल्हास. अंग भिजले पावसाने, मन भिजले आनंदाने, ओले चिंब केले पावसाच्या सरीने. भीर भीर वारा पावसाच्या धारा, भीर भीर वारा पावसाच्या धारा, मनाचा भिजला नाजूक कोपरा. चिंब पावसाच्या धारेत मन भिजून गेले, धरित्री ही सुखावली एका पावसाने किती दिले. रखरखत्या उन्हात चिंब पावसानं भिजलो, गार गार वाऱ्यासोबत बेधुंद होऊन नाचलो. वैशाख वनव्यानंतर जेव्हा छान सरसर पाऊस पडतो, धरणी चिंब भिजते आणि या काळ्या भूमीवर जणू हिरवा शालू पांघरला असं वाटतं, तेव्हा या पावसाचं भूमीवर काय परिणाम झाले त्याचं वर्णन एक सखी असं करते. एक पाऊस सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, रिमझिम पावसाने मन हे भिजले ग, मन हे भिजले ग. पावसाच्या धारांनी अवनी ही सजली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग. इंद्रधनुष्याच्या या खेळामध्ये पशु पक्षी ही आनंदी होती ग, आणि गाती सप्तसुरांमधले हे सात स्वर गीत हे सुंदर. मधुर आळवीती गीत सरसर पावसाच्या धारांनी मन हे भिजले. ओसाड झालेली ही धरणी हिरवी गार झाली, सगळीच प्रियजन ही आनंदात भिजली. पावसाच्या सरसर धारांनी इरली छत्री बाहेर आली, सळसळ वाऱ्याच्या झुळकीत सरसर पावसाच्या धारेत सगळेच कसे चिंब भिजले, चिंब भिजले. आपण सध्या जे सर्रास प्लास्टिकचा वापर करतो त्याची विल्हेवाट लावताना मात्र काळजी घेत नाही. रस्त्यावर कुठेही प्लास्टिक फेकल्या जातात आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला पावसाळ्यात अधिक पाहायला मिळतात. नद्यांमध्ये प्लास्टिक साचते, परिणामी पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. गटारामध्ये प्लास्टिक जमा झाले तर त्याचे विघटन लवकर होत नाही आणि तर ते पर्यावरणासाठी अधिक सोयीचं होईल.

कधी कधी पावसाची संततधार चालू असते, अशा वेळी मुलांच्या शाळा बंद असतात आणि मग मुलं घरात बोर होतात, त्यांना करमत नाही, शाळेत जावंसं वाटतं आणि मग ही लहान मुलं खडसावून पावसाला विचारतात. पाऊस, पावसा पावसा थांबशील का, माझी विनंती तू ऐकशील का. पावसा पावसा थांबशील का, माझी विनंती तू ऐकशील का. नको पडू इतका, वाहून गेले माझे घर, घरातले सामान त्यात होते एक दप्तर. पावसा तुला कळत नाही का, पिकं सारी वाहून गेली, तुला दिसत नाही का. पाहिजे तर रात्री तू पडून घे, दिवसा मात्र तू विश्रांती घे. नदीला आला महापूर, झाडे घरे वाहून गेली, माणसं सारी घाबरली, मुलं तर रडत बसली.

पाऊस जसा हवा असतो तसं प्लास्टिक नको असतं, या संदर्भात एक लहानशी कविता, प्लास्टिक हटवा पर्यावरण वाचवा. अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का, अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का, प्लास्टिक वापरणं थांबवशील का. प्लास्टिक आणि पाऊस यांचं नातं जवळचं. पाऊस जीवदान देतो, प्लास्टिक जीव घेतो. प्लास्टिक पिशव्या बाटल्या नाल्यात तुम्ही फेकता, पावसात मग ते सगळं नाल्यात अडकून बसता. जागोजागी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते, मलेरिया डेंगू आजारांची लागण होते. मातीत पुरलेले प्लास्टिक पाणी जमिनीत जाण्यास रोखते, परिणामी जमिनीतील पाणी पातळी कमी होते. अरे माणसा ऐकशील का, बाजारात जाताना तेवढी कापडी पिशवी नेशील का, कापडी पिशवी नेशील का. चला आपण मिळून म्हणू, प्लास्टिक हटवा पर्यावरण वाचवा.

पाचोळा, पालापाचोळा म्हणजे झाडांचा पडलेला कचरा. कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज ओढणारा पालापाचोळा एकेकाळची हिरवळ असते. माणसाचंही तसंच असतं. तरुणपण म्हणजे हिरवळ आणि म्हातारपण म्हणजे पालापाचोळा. वाऱ्याबरोबर दूरवर ओढत जातो, त्याच्या ठिकाणी तो दिसतही नाही. इकडून तिकडे त्याची उचलबांगडी होत असते. तसंच माणसाचं म्हातारपणी होतं, या मुलाकडून त्या मुलाकडे, त्या मुलाकडून गावाकडे. पुन्हा पाचोळ्यासारखं फिरत राहणं. एखादा तब्येतीनं खूप बारीक असेल तर त्याला पाचोळा म्हणतात. वारा आला तर उडण्यासारखा. एखादा चांगला विचार किंवा चांगला माणूस पाचोळ्यासारखा उडत जातो, अस्तित्वहीन होतो. चांगली गोष्ट उडून जात असेल तर ती मुठीत पकडून ठेवा. पक्षी, माकडे, फुलपाखरू हे पाचोळ्यासारखे जीवन जगत असतात. काहीही साठवून ठेवायचे नाही. आजचा दिवस संपला, पुरे झालं, उद्याची भ्रांत नाही. माणूस मात्र 10 पिढ्यांना पुरेल एवढं कमवण्याच्या भानगडीत पडतो आणि त्यासाठी जीवाचं रान करतो. कमवा पण फक्त जेमतेम, एकाच पिढीसाठी, तीही फक्त आपलीच. कमवलेल्या धनासाठी मुलं भांडत बसतात. मुलांना योग्य शिक्षण देऊन पायावर उभं करावं, म्हणजे त्यांचाही पाचोळा होणार नाही आणि आपलाही. झाडाचा पाला तर पालापाचोळा होण्यात तर धन्यता मानतोच आणि नवीन निघणाऱ्या पालवीसाठी झाडावरची जागा रिकामी करून देतो. माणूस मात्र चांगली जागा असेल तर चिकटून बसतो मुंगळ्यासारखा. जीवनाचा पालापाचोळा होण्याआधीच योग्य ठिकाणी आपला मुक्काम हलवावा. झाडांचा हा खाली पडणारा पालापाचोळा आपण एकत्रित जमा करून एका खोल खड्ड्यात टाकले आणि त्यात जर पाणी टाकले किंवा पाऊस पडला तर त्याचे छान कंपोस्ट खत तयार होतं आणि पिकांसाठी व झाडांसाठी ते पौष्टिकही असतं. प्लास्टिकचं विघटन लवकर होत नाही म्हणून प्लास्टिकचा वापर करायचाच नाही आणि चांगले खत तयार करण्यासाठी

साठी या पाचोळ्याचा अशा पद्धतीने वापर केल्यास पर्यावरणास मदतच होईल. पालापाचोळा जाळल्यानंतर त्याचा खूप धूर होतो, तो हवेत पसरतो आणि ते पर्यावरणास हानिकारकच ठरतं. त्यासाठी हा पाला असा एकत्र करून त्यापासून कंपोस्ट खत तयार होतं ही संकल्पना आपण प्रत्यक्ष कार्य करून रुजवली पाहिजे. पावसाच्या पाण्याचा असाही उपयोग होईल. पाऊस, प्लास्टिक, कचरा, पर्यावरण, प्रदूषण या सगळ्या गोष्टींचा सातत्याने एकत्रित विचार झालाच पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही, वातावरण शुद्ध राहील आणि पावसाच्या पाण्याचा उपयोग पाणी बोरमध्ये साठवूनसुद्धा करून घेता येईल. असेच प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया. जगा आणि जगू द्या हे सर्वश्रुतच आहे. कोणाच्या आयुष्यात आपण लुडबुड करू नये. मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आपल्यामुळे कोणाच्या आयुष्याचं वाळवंट होणार नाही याची काळजी घेऊ. पण आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यात आपण बाग फुलवू शकलो तर उत्तमच आहे. प्रत्येकाचा जीवनाकडे आणि निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ज्याला जसे अनुभव येतील तसा तो व्यक्ती व्यक्त होतो. एका समुद्रात आजीचा मुलगा वाहून गेला. तिने वाळूवर लिहिले, समुद्र खुनी आहे. कोळी आले, त्यांना खूप मासे मिळाले. त्यांनी वाळूवर लिहिले, समुद्र अन्नदाता आहे. एक लहान मुलगा काठावर खेळत होता. लाट आली, त्यात त्याची चप्पल वाहून गेली. त्याने लिहिले, समुद्र चोर आहे. एका माणसाला समुद्र किनारी शिंपल्यात मोती सापडला. त्या मोत्यांमुळे त्याचं आयुष्य बदललं. त्यानं वाळूवर लिहिलं, समुद्र दानशूर आहे. तेवढ्यात एक मोठी लाट येते आणि सगळं मिटून जातं. याचा अर्थ असा की समुद्राला लोकांशी काही देणं घेणं नाही. आपल्यालाही समुद्र बनायचं असेल तर आपण आपलं चांगलं कार्य करत राहा. लोक काय म्हणतील तिकडे दुर्लक्ष करा. लोक स्वार्थ आहे तोपर्यंत आपलं म्हणतील. स्वार्थ संपला की बदनामी करतील. अशा वातावरणात जगणं अवघड असतं. म्हणून साधू संतांच्या, विचारवंतांच्या, सज्जनांच्या सहवासात राहूया. ते फक्त एवढंच सांगतील की जगा आणि जगू द्या. आयुष्य खच्चीकरण करणाऱ्या लोकांची संगत वेळीच सोडा. साथ आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत राहा. माणसाच्या हृदयात माणुसकी असेल तर तो नेहमी म्हणतो की मला मिळालेल्या दुःख इतरांना मिळू नये आणि मला मिळालेले सुख दुसऱ्यांना पण मिळावं. आधी जगाला मिळू दे, मग मला दे. ही झाली माणुसकी. पावसाचे थेंब लहान असले तरी त्या थेंबातून एका नदीचा जन्म होतो. तेव्हा इतरांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होऊया. जगा आणि जगू द्या. शृंगार. नर्तकीने नृत्यासाठी शृंगार केला तर ते नृत्य लक्षवेधी ठरतं. त्यामुळे नर्तकीला शृंगार करावाच लागतो. खरं तर ती तिच्या वेदनेचाही शृंगार या वरवरच्या शृंगारासोबत करत असते. पोटासाठी मनाची आत्महत्या करावी लागते. मनातून या नृत्याची, या शृंगाराची तिला इच्छा नसते, पण नशिबाची लखतर सावरण्यासाठी हा सारा शृंगार. माणूस स्वार्थी आहे हे सिद्ध झालंच आहे, पण त्याची नजर आणि त्याचं प्रेमसुद्धा स्वार्थी असतं. शब्दांची सुद्धा गंमतच असते बघा. साध्या साध्या शब्दांना शृंगारिक बनवलं तर त्यांची कविता बनते, गझल बनते, ओवी, भजन, कथा बनते. शृंगाराला तसंही खूप महत्त्व आहे. कोणताही कार्यक्रम शृंगारिक असेल तर तो श्रोत्यांना, प्रेक्षकांना अधिक आवडतो. वाणी, वागणूक, विचार हे आपल्याच कंपनीचे उत्पादन आहे. आपण त्याचा दर्जा किती उच्च ठरवायचा हे आपण ठरवायचं. त्याची किंमत ही तशी मिळेलच. उत्पादन साधंच, पण शृंगारिक बनवता आलं पाहिजे. सौभाग्यवतींना शृंगार करायला फार आवडतो. तसा स्त्रियांना शृंगार शोभूनही दिसतो, पण तो मर्यादितच असावा. भडक शृंगार

0: भडकच असतो. शृंगार रोजच नसावा, कधीतरी वेळप्रसंगी केलेला शृंगार शोभून दिसतो. जेव्हा असं वाटतं की सगळं संपून गेलं, तेव्हाच संधी असते काहीतरी नवीन करण्याची. सुरुवात शृंगाराला धरून करावी. सुंदर फुलं पाहिले की कोणाला वाटेल देवाला वाहावे, कोणाला वाटेल वेणीत माळावे, कोणाला वाटेल झाडावरच राहू द्यावे. हा शृंगार रसच आहे त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेला. शब्दांना शृंगाराची झालर लावली की ते शब्द अधिक सुंदर होतात. जाता जाता एक शेवटची कविता, पाऊस प्लास्टिक. बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, गार गार वारा बरसे जणू गारा, गार गार वारा बरसे जणू गारा. मैत्रीची ही बरसात जणू कोसळणारा पाऊस, कधी आबोला कधी रुसवा, कधी आबोला कधी रुसवा, जणू काही भीज पाऊस. चकाकते ते सोने नव्हे प्लास्टिकची चकाकी, भुलवी मनाला नको रे फसू मना या प्लास्टिकला, नको रे फसू मना या प्लास्टिकला. प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं, प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं, चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं, चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं. असा हा भिरभिर वारा मंद पावसाची चाहूल, असा हा भिरभिर वारा मंद पावसाची चाहूल. चिंब भिजलेल्या वाटा पाहून आठवे धगधगणारी चूल, आठवे धगधगणारी चूल. धन्यवाद.
1: मंगला चौरे यांचं ललित आपण ऐकलं. पावसाला हाय, प्लास्टिक पिशवीला बाय.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, पावसाळ्याची सुरुवात झालेली आपण अनुभवली, मन खुश झालं नाही का? अहो, निसर्ग खरंच आपल्याला फार छान रमवतो, त्याच्या लीला आपल्याला आकर्षित करतात. त्यासाठी मात्र आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवं. फार काही नाही बरं का, सकाळी उठल्यावर 10-15 मिनिटं जर आपण स्वतःसाठी दिली आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेत दिवसाची सुरुवात केली तर पूर्ण दिवस आनंदी जाणार यात शंकाच नाही. मैत्रिणींनो, फक्त 10-15 मिनिटं घरासमोरच्या गार्डनमध्ये घालवूया. मग ती गार्डन झाडं वेली यांची असो की बाल्कनीतील कुंड्यांची, त्यात उमललेल्या सुंदर फुलांना मन भरून बघा. कोणत्या झाडांना नवीन पालवी फुटली आहे ते बघा, फुलांची कळ्यांची संख्या मोजा. गच्चीमध्ये जाणं शक्य असेल तर पायऱ्या चढून गच्चीत जा. स्वच्छ आकाश डोळे भरून बघा. पक्षी आलेले असतील समोरच्या तारांवर, ते मनसोक्त अनुभवा. निसर्गाजवळ जाण्याचा प्रयत्न करा. उगवता सूर्य फार सुंदर दिसतो, उगवताना दिशा फाकतात ते सौंदर्य अद्भुत असतं.
2: गात गात पाय पुन्हा बरसात, माती मऊ काळी साय हुळ हुळ पावला.

खरंय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. दुपारचा 1 वाजतोय. आता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.

ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2500 वर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे. सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्याखेरीज बालोतरा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. पाचपदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलाचं लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल. गुजरातमध्ये CG सेमीकंडक्टर असेंबलिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या सेमीकंडक्टर अभियानातल्या पहिल्या 4 कारखान्यांपैकी एक गुजरातमध्ये सांगद इथं 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणार आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यानचा व्यापार गेल्या दशकभरात दुप्पट झाला असून विकसित भारत 2047 दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. पॅरिस इथं आयोजित भारत फ्रान्स व्यापार गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. शाश्वत, लवचिक आणि नाविन्यपूर्ण विकासाच्या पुढच्या टप्प्याला चालना देण्यासाठी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी सज्ज असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी जम्मू आणि काश्मीरमधून अमरनाथची यात्रा सुरू करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात्रेदरम्यान स्वच्छता राखणं, प्रशासनाच्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करणं, व्होकल फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याला प्राधान्य देणं, एक पेड मा के नाम अभियानाला चालना देणं आणि विकसित भारत दृष्टिकोनात योगदान देणं हे 5 संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यात्रेकरूंना केलं आहे. जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची भारताचा दौरा आटोपून मायदेशी परतल्या. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला. जपानी प्रधानमंत्र्यांनी आपल्या भारत भेटीदरम्यान नवी दिल्लीत झालेल्या 16 भारत जपान वार्षिक संमेलनात भाग घेतला. या भेटीत दोन्ही देशांनी परस्परांच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्वपूर्ण असलेल्या भागीदारीला आणखी दृढ करण्याच्या वचनबद्धतेवर भर दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, CAIT आणि CII यासारख्या अग्रगण्य उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा

0: खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल त्या म्हणाल्या,
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेगा.
0: मध्य प्रदेशातल्या काही गोरक्षक म्हणवणाऱ्या 7 हल्लेखोरांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या मिळाल्याच्या प्रकरणाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. गायीची कथित तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला काही गोरक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी सामूहिक हल्ला करून मारल्याप्रकरणी 2022 साली नर्मदापुरम जिल्ह्याच्या 17 न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती. निपक्षपाती न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांना अशा धमक्या मिळाल्यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य आणि निर्भयतेने न्यायदान करण्याच्या क्षमतेला बाधा येत असल्याचं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं. या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन होईल असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारा तयार करू असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्र खारं पाणी गोडं करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर या कालावधीत रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळवादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लेखी निवेदनाद्वारे दिली. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करायच्या सूचना दिल्या निवेदनात सांगितलं आहे. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. व्हेनेझुएलाला 24 जूनला बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येनं 2,500 टप्पा ओलांडला आहे. हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दुर्घटनेत 12,000 जण जखमी झाले असून 189 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सुमारे 10,000 नागरिक बेपत्ता असल्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग 4थ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील. ही मालिका ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. सध्या जागतिक कसोटी

क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर आहे. आयसीसी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव

0: क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर आहे. आयसीसी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल कॅलिफोर्निया झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2500 वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: लेकिन आगे तो आपने कुछ लिखा ही नहीं, सिर्फ इतनी सी शिकायत लिखिए तो कैसे शामिल हो सकती है. बहरहाल, एक श्रोता ने लिखा है कि इतने दिन से मौसम और बारिश के गीत बज रहे हैं, लेकिन आज का प्रोग्राम हमारे शहर के मौसम से मैच हुआ है. शुक्रिया आपका, शुक्रिया आप सभी का. सुनिए अब ये गीत और याद कीजिए अपनी कोई ख़ास बात. संगीतकार का नाम जरा बताइए और उन संगीतकार से जुड़ी हुई कोई खास बात भी बताइए. बारिश का मौसम और उन संगीतकार से जुड़ी हुई कोई बात है बताइएगा जरा विविध भारती के फेसबुक पेज पर जाकर. गीतकार कौन है ये भी बताइए. फिल्म है दुल्हन एक रात की,

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी निवारागृह 6 महिन्यात तयार करू यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत. त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारे पाणी पिण्यायोग्य करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबईकरांकडून 1,000 लिटर मागे 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4,665 दशलक्ष लिटर इतकी आहे. पण केवळ 4,100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलं. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले तर रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. जून महिन्यात किरकोळ वादातून 22 वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना रवींद्र फाटक यांनी मांडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी लेखी निवेदनात सांगितलं. सध्या दररोज 75 ते 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातल्या 177 रेल्वे स्थानकांवर 6,899 कॅमेरे कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळातून फलाटावर गस्त घालणं संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर 24 तास मदत डेस्क वैद्यकीय मदत खोल्या तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकात संशयित प्रवाशांच्या बॅगेची तपासणी तर टर्मिनसवर बॅग स्कॅनरद्वारे तपासणी होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी खाकीतील सखी अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुप असे उपक्रम राबवले जात आहेत. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात सांगितलं. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून

त्यापैकी 2777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत असंही उत्तरात नमूद आहे. विविध विद्युत कायद्यानुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आत्तापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्या म्हणाल्या. पुण्यात जून अखेर सुमारे 985,000 स्मार्ट मीटर लावलेली आहेत. त्यापैकी 1 जानेवारी ते 29 मे पर्यंत वीज बिल वाढीच्या 12,500 तक्रारी आल्या. यापैकी केवळ 4 तक्रारीत तथ्य आढळल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चौपट वाढ नोंदवली आहे. विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1 जूनपर्यंत तपासणीसाठी 13,474 अन्न नमुने प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचं असल्याचे स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असल्यानं महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज दुपारच्या स्थितीनुसार खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबाघाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. पावसाचं प्रमाण लक्षात घेत रायगड जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवादी विरोधी अभियानात पोलिसांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातल्या 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती घेऊन पोलीस निरीक्षक पद देण्यात आलं आहे. मुंबईतल्या पोलीस महासंचालक कार्यालयात आज झालेल्या एका समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमी

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. त्याखेरीज बालोत्रा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. या संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे.

0: आहे. सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 285 अंकांची वाढ झाली आणि तो 77,788 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 96 अंकांची वाढ नोंदवत 24,271 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सायंकालीन प्रसारणात मी दीपाली चुत्तर मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारण सभेला सुरुवात करणार आहोत मिक्स मसाला या कार्यक्रमानं. कार्यक्रमात सुरुवातीला रंजना शिंदे यांनी गायलेलं हरेंद्र जाधव यांचं गीत. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

श्रोतो, मिक्स मसाला या कार्यक्रमात सुरुवातीला रंजना शिंदे यांनी गायलेलं हरेंद्र जाधव यांचं गीतपण ऐकलं. संगीतकार होते मधुकर पाठक.

0: बेस्ट साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून चमचमीत मसाले चटपटीत लोणची खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये।
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
4: श्रोतो, मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे स्टाईल या चित्रपटातलं। हे गीत गायलं आहे सोनू निगम आणि रूपकुमार राठोड यांनी, संगीतकार आहेत नितीन रायकवार।

0: श्रोतो, हा स्वर होता सोनू निगम आणि रूपकुमार राठोड यांचा. संगीतकार होते नितीन रायकवार आणि हा चित्रपट होता स्टाईल.
1: श्रोते हो, यावेळच्या एक फिल्म या कार्यक्रमात जाणून घेऊयात व पु काळे यांच्या कथेवर आधारित एका अजरामर मराठी चित्रकृतीबद्दल.

0: मुंबईची चाळ संस्कृती आणि जागेच्या भीषण समस्येवर मार्मिक भाष्य करणारा तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत वाटणारा असा हा विषय. एकत्र कुटुंबातल्या प्रेमळ नातेसंबंधांचं वास्तव पण हळुवार चित्रण करणारा उत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट. यावेळचा चित्रपट आहे मुंबईचा जावई तेव्हा जरूर ऐका. एक फिल्म येत्या मंगळवारी 7 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण रात्री 9:30 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोतो, मिक्स मसाला कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सावित्री नाटकातलं हे नाट्यपद. स्वर आहे बाल गंधर्व यांचा, हे पद आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं आणि संगीतकार आहेत अनंत दामले.

श्रोतो, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे नाट्यपद होतं सावित्री या नाटकातलं. हा स्वर होता बाल गंधर्व यांचा आणि संगीतकार होते अनंत दामले. श्रोतो, एक निवेदन. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. आपण ऐकत आहात कार्यक्रम मिक्स मसाला. श्रोतो, कार्यक्रमात यानंतर स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर साणेकर यांचं गीत. संगीतकार आहेत अजय अतुल.

0: श्रोतो, स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर साणेकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी.
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बसमध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
2: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
2: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
2: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
0: श्रोते, कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत लई भारी या चित्रपटातलं हे गीत. गायलं आहे श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांनी. हे गीत आहे गुरु ठाकूर यांचं आणि संगीतकार आहेत अजय अतुल.

श्रोतो लई भारी या चित्रपटासाठी हा स्वर होता श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांचा. हे गीत होतं गुरु ठाकूर यांचं आणि संगीतकार होते अजय अतुल. आणि या गीताबरोबरच मिक्स मसाला हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोतो 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सायंकाळचे 5:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. आजचा विषय आहे आषाढ मासी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

युववाणी. मित्रांनो, तुम्ही कधी शांतपणे खिडकीजवळ बसून काळ्या ढगांकडे पाहिलंय का? कधी पावसाचा थेंब मातीवर पडताना त्यातून दरवळणारा सुगंध मनभर अनुभवलाय का? कधी एखाद्या संध्याकाळी पावसाच्या सरी खिडकीवर अलगद टपटपत असताना नकळत जुन्या आठवणींची पानं उलगडली आहेत का? जर या प्रश्नांचं उत्तर हो असेल तर तुम्ही आषाढ अनुभवला आहे. कारण आषाढ हा फक्त ऋतू नाही, तर तो एक अनुभव आहे, एक भावना आहे, एक आठवण आहे आणि जीवनाला नव्यानं स्पर्श करणारा निसर्गाचा हळवा श्वास आहे. वैशाख आणि ज्येष्ठाच्या कडक उन्हानं जेव्हा धरतीचा कणन कण तापून निघतो, जेव्हा वृक्षांची पानं कोमेजतात, जेव्हा पक्ष्यांचे स्वरही थकून जातात, जेव्हा शेतकऱ्याचे डोळे आकाशात आशेचा एक ढग शोधत असतात, तेव्हा क्षितिजाच्या एका टोकाला हळूहळू काळेभोर मेघ जमा होऊ लागतात. वारा बदलतो, आकाशाचा रंग बदलतो आणि निसर्गाच्या मनात जणू एखादं गुपित हसू उमलतं. पहिला थेंब जमिनीवर पडतो आणि त्या एका थेंबाबरोबर संपूर्ण सृष्टीच्या श्वासात बदल होतो. कोरड्या मातीच्या कुशीतून सुगंध जन्म घेतो. डोंगर हिरवी शाल पांघरू लागतात. नद्या नव्यानं गायला लागतात. मोर पिसारा फुलवून नाचू लागतात. आणि माणसाच्या मनातही काहीतरी हलकसं ओलसं जिवंत व्हायला लागतं. मित्रांनो, भारतीय संस्कृतीत ऋतूंना फक्त हवामानातला बदल मानलं गेलं नाही आहे, तर प्रत्येक ऋतूला एक व्यक्तिमत्व दिलं गेलं आहे. वसंत म्हणजे तारुण्य, ग्रीष्म म्हणजे संघर्ष आणि आषाढ म्हणजे आशेचा पुनर्जन्म. आषाढ हा त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातला विश्वास आहे जो कोरड्या मातीतही हिरव्या स्वप्नांची बीजं पेरतो. आषाढ हा त्या कवीच्या लेखणीतून उतरलेला शब्द आहे जो विरहाला गीतात आणि प्रतीक्षेला कवितेत रूपांतरित करतो. आषाढ हा त्या वारकऱ्याच्या पावलातला भक्तिभाव आहे जो पावसाच्या सरी अंगावर घेत विठ्ठलाच्या भेटीसाठी चालत राहतो. आणि आषाढ हा आपल्या प्रत्येकाच्या मनात दडलेला तो ओलावा आहे जो जगण्याला पुन्हा एकदा हिरवगार करतो. सो आजच्या कार्यक्रमात आपण आषाढ ऋतूचं निसर्गाशी असलेलं अतूट नातं, साहित्यिकांच्या लेखणीतून उमटलेला त्याचा भावविश्वातला प्रवास, शेतकऱ्यांच्या जीवनातलं त्याचं महत्त्व, वारकरी परंपरेतलं त्याचं आध्यात्मिक रूप आणि माणसाच्या मनावर उमटलेला त्याचा अविस्मरणीय ठसा याबद्दल बोलणार आहोत. चला तर मग मेघांच्या सावलीत, मातीच्या सुगंधात आणि शब्दांच्या ओल्या वाटेवरून अनुभवूया आषाढ ऋतू, निसर्ग, साहित्य आणि मनाचा ओलावा.

हॅलो, हाय, नमस्कार. 100° मेघालय FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. मी तुमची मैत्रीण कोमल पाटील घेऊन आली आहे मनातल्या विषयांना स्पर्श करणारा कार्यक्रम.

मित्रांनो, आषाढ आणि निसर्ग यांचं नातं हे फक्त पाऊस आणि जमीन यांच्यातलं नातं नाहीये, ते सृजन आणि जीवन यांच्यातलं नातं आहे, ते प्रतीक्षा आणि पूर्तता यांच्यातलं नातं आहे. उन्हाळ्याच्या प्रदीर्घ काळानंतर जेव्हा धरतीचा प्रत्येक कण तहानलेला असतो, तेव्हा आषाढाचे मेघ आकाशात जमा होऊ लागतात. त्या मेघांचं आगमन म्हणजे निसर्गाच्या हृदयात पुन्हा एकदा जीवनाचे स्पंदन सुरू होण्याची चाहूल. पहिला पाऊस पडतो आणि जणू संपूर्ण सृष्टी दीर्घ श्वास घेते. कोरड्या मातीच्या कुशीतून दरवळणारा सुगंध हा फक्त रासायनिक प्रक्रियेचा परिणाम नसतो, तो निसर्गानं व्यक्त केलेला आनंद असतो. जणू धरती माता आपल्या लेकरांच्या स्वागतासाठी सुगंधाची उधळण करत असते. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडताना एक नवं जीवन घेऊन येत असतो. ज्या झाडांची पानं उन्हानं करपली होती ती पुन्हा हिरवीगार होतात. ज्यावेळी कोमेजून गेल्या होत्या त्या पुन्हा फुलू लागतात. ज्या नद्या उन्हाळ्यात शांत झाल्या होत्या त्या पुन्हा खळखळू लागतात. डोंगर, दऱ्या, जंगलं, शेतं, नद्या, ओढे, तळी सगळीकडं एकच परिवर्तन दिसू लागतं. हिरवा रंग हा निसर्गाचा सगळ्यात आशावादी रंग मानला जातो आणि आषाढ म्हणजे या हिरव्या रंगाचा उत्सव. डोंगरांवर पसरलेली हिरवी चादर पाहताना असं वाटतं की निसर्गानं स्वतःच्या जखमा झाकण्यासाठी नवजीवनाची शाल पांघरली आहे. आषाढातला निसर्ग हा फक्त सुंदर दिसत नाही तर तो जिवंत वाटतो. पक्ष्यांच्या किलबिलाट

नवा उत्साह वाटतो. मोराच्या नृत्यात आनंद असतो आणि पावसाच्या सरींमध्ये संगीत असतं. खरं तर आषाढ हा निसर्गाचा सगळ्यात मोठा संगीत महोत्सव असतो. मेघांचा गडगडाट म्हणजे ढोल, पावसाचा नाद म्हणजे ताल, पानांची सळसळ म्हणजे साथ संगत आणि पक्ष्यांचे स्वर म्हणजे गाणं. आषाढ म्हणजे संपूर्ण पर्यावरणाच्या नवचैतन्याचा प्रारंभ. जेव्हा आषाढ बरसतो तेव्हा फक्त निसर्गच हिरवागार होत नाही,

आषाढ म्हणजे संपूर्ण पर्यावरणाच्या नवचैतन्याचा प्रारंभ. जेव्हा आषाढ बरसतो तेव्हा फक्त निसर्गच हिरवागार होत नाही, तर माणसाचं मनही नव्या स्वप्नांनी, नव्या उमेदीनं आणि नव्या विश्वासानं बहरून येतं. हेच आषाढ ऋतूचं निसर्गाशी असलेलं अतूट, जिवंत आणि चिरंतन नातं आहे.

आहे ज्यानं फक्त कवींना प्रेरणा दिली नाही तर त्यांच्या भावविश्वालाच एक नवीन दिशा दिली. आषाढ म्हणजे पाऊस, पाऊस म्हणजे ओलावा आणि ओलावा म्हणजे भावना. म्हणूनच जगातल्या जवळजवळ प्रत्येक साहित्य परंपरेत पावसाला विशेष स्थान प्राप्त झालेलं दिसतं. भारतीय साहित्याचा विचार केला तर आषाढाचं सगळ्यात प्रभावी आणि अजरामर चित्रण संस्कृत महाकवी कालिदास यांच्या मेघदूत या खंडकाव्यात आढळतं. विरहानं व्याकुळ झालेला यक्ष आपल्या प्रिय पत्नीला संदेश पाठवण्यासाठी मेघाची निवड करतो ही कल्पनाच किती विलक्षण आहे ना. कारण मेघ हा फक्त पाण्याचा साठा नाही, तो भावनांचा वाहक आहे, तो आठवणींचा दूत आहे, तो विरह आणि मिलन यांच्यामधला पूल आहे. कालिदासांच्या लेखणीतला आषाढ हा फक्त निसर्गाचा ऋतू नाही तर तो प्रेमाची भाषा बनतो. यक्षाचा विरह, त्याची आतुरता, त्याची प्रतीक्षा आणि त्याच्या मनातल्या प्रेमाचा अथांग सागर हे सगळं आषाढातल्या मेघांच्या माध्यमातून व्यक्त होतं. म्हणूनच भारतीय साहित्यात आषाढ हा विरह रसाचा सगळ्यात सुंदर असा प्रतीक मानला जातो. पण आषाढ हा फक्त विरहाचा नाही तर तो आशेचाही ऋतू आहे. मराठी साहित्यात आषाढ अनेक रूपांनी भेटतो. कधी तो शेतकऱ्याच्या डोळ्यातलं स्वप्न बनून येतो, कधी तो प्रेमिकाच्या मनातली आठवण बनून येतो, कधी तो भक्ताच्या ओठांवरचे अभंग बनून येतो, तर कधी बालपणातला निरागस आनंद बनून येतो. बालकवी यांच्या कवितांमध्ये निसर्ग जिवंत होतो. त्यांच्या शब्दातला पाऊस हा फक्त वर्णन नसतो तर तो अनुभव असतो. बाबा बोरकर यांच्या कवितांमध्ये पावसाचा नाद संगीत बनून अवतरतो. समुद्र, वारा, ढग आणि पाऊस यांच्या संगतीत त्यांनी निसर्गातल्या सौंदर्याचा शोध घेतला. कुसुमाग्रज यांच्या लेखणीतून आषाढ मानवी भावनांच्या जास्त जवळ येतो. त्यांच्या कवितांमध्ये निसर्ग आणि मन यांचं अद्भुत नातं दिसून येतं. लोकसाहित्यातही आषाढाचं विशेष स्थान आहे. ग्रामीण भागातल्या ओव्या, लोकगीतं, भलरी गीतं आणि पावसाळी गाणी यामध्ये आषाढ हा जणू घरचा माणूस बनून वावरतो. येरे येरे पावसा असं म्हणत बालमन पावसाला साथ घालतं. तर शेतकरी पावसाच्या आगमनाचं स्वागत गीतांमधून करतो. संत साहित्यामध्येही आषाढाचं वेगळं रूप दिसतं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल भक्तांच्या ओठांवर उमटणारे अभंग हे फक्त भक्तिगीते नसतात तर ते आषाढाच्या आध्यात्मिक रूपाचं दर्शन घडवतात. संत ज्ञानेश्वर, तुकाराम आणि नामदेव यांच्या अभंगांमधून भक्तीचा जो वर्षाव होतो तोही एका अर्थानं आषाढाच्या पावसा इतकाच जीवनदायी आहे. साहित्यिकांच्या लेखणीतला आषाढ हा फक्त ढग, पाऊस आणि हिरवळ यांचं वर्णन नाही तर तो मानवी मनाचा आरसा आहे. कारण प्रत्येकाच्या जीवनात एक आषाढ असतो. कुठेतरी एखादी प्रतीक्षा असते, कुठेतरी एखादी आठवण असते, कुठेतरी एखादा विरह असतो आणि कुठेतरी नव्या आशांचा अंकुरही असतो. याच भावना शब्दांमध्ये उतरतात आणि साहित्य जन्माला येतं. म्हणूनच साहित्यिकांच्या लेखणीतून उमटलेला आषाढ हा फक्त ऋतूंचा प्रवास नसून तो मानवी मनाच्या भावविश्वातून झालेला एक सुंदर, संवेदनशील आणि चिरंतन प्रवास आहे.

मित्रांनो, आषाढ म्हटलं की पाऊस, हिरवळ आणि निसर्ग हे सगळं आठवतच, पण महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात आषाढाचं अजून एक पवित्र रूप म्हणजे वारकरी संप्रदाय आणि आषाढी वारी। दरवर्षी आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीच्या वाटेवर निघतात। या प्रवासातनं श्रीमंत असतो ना गरीब।

ना मोठा असतो ना लहान, सगळ्यांची एकच ओळख असते, विठ्ठलाचा वारकरी। डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर पताका, हातात टाळ मृदंग, ओठांवर अभंग आणि हृदयात विठ्ठल। वारी म्हणजे समतेचा उत्सव। संत ज्ञानेश्वरांनी दिलेला ज्ञानाचा प्रकाश, तुकारामांनी दिलेली भक्तीची वाट आणि विठ्ठल नामाची अखंड गती, हे सगळं जास्त जिवंत झाल्यासारखं वाटतं। मित्रांनो, आज आपण आषाढ ऋतूचा प्रवास अनुभवला। निसर्गाच्या हिरव्यागार वाटांवरून, साहित्यिकांच्या भावविश्वातून, शेतकऱ्यांच्या आशांच्या शिवारातून आणि वारकऱ्यांच्या भक्तिमय पाऊल खुणातून। आषाढ हा फक्त वर्षातला एक महिना नाही, तो निसर्गाच्या पुनर्जन्माचा सोहळा आहे। तो कोरड्या धरतीच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू आहे। तो शेतकऱ्याच्या डोळ्यातला विश्वास आहे। तो कवीच्या लेखणीतून झरलेली भावना आहे। तो वारकऱ्याच्या ओठांवरचा अभंग आहे। आणि तो जीवनाकडं पुन्हा नव्या आशेनं पाहायला शिकवणारा ऋतू आहे। आषाढ आपल्याला शिकवतो, प्रतीक्षा व्यर्थ नसते, संघर्ष निष्फळ नसतो आणि प्रत्येक कोरडेपणाच्या पलीकडं एक हिरवाई आपली वाट पाहत असते। चला तर मग या आषाढात निसर्गावर प्रेम करूया, पर्यावरण जपूया, माणुसकी जपूया आणि आपल्या मनातल्या संवेदनांचा ओलावा कायम ठेवूया। कारण आषाढाचा पाऊस फक्त आकाशातून बरसत नाही, तर तो मातीवर बरसतो, शिवारावर बरसतो, अभंगावर बरसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो माणसाच्या मनावर बरसतो।

सो यात सुंदर अशा नोट्ससह आजच्या कार्यक्रमात आपण थांबूया इथंच. पण हो, तुम्हाला आजचा हा आषाढ मेघ कसा वाटला ते आम्हाला नक्की नक्की कळवा. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की भेट द्या. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया स्नेहांकित या आमच्या कार्यक्रमात पत्रांद्वारे किंवा ईमेलद्वारेही पाठवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे duty room ahilyanagar@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. मी तुमची मैत्रीण कोमल पाटील कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते. तोपर्यंत स्वस्थ रहा, मजेत रहा. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.

श्रोतेहो, युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी आत्ताच आपण ऐकलात. आजचा विषय होता आषाढ मासी. सूत्रसंचालन केलं होतं कोमल पाटील हिनं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोतेहो, संध्याकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ओके जानू या चित्रपटातलं हे गीत गायलं आहे ए आर अमीन यांनी आणि संगीतकार आहेत ए आर रहमान.

0: श्रोते ओके जानू या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं ए आर अमीन यांनी आणि संगीतकार होते ए आर रहमान.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
0: श्रोतो हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे मस्त या चित्रपटातलं. हा स्वर आहे सुखविंदर सिंग यांचा आणि संगीतकार आहेत संदीप चौटा. हे गीत आहे नितीन रायकवार यांचं.

0: श्रोते हो, संदीप चौटा यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं मस्त या चित्रपटातलं. गीतकार होते नितीन रायकवार आणि हे गीत गायलं होतं सुखविंदर सिंग यांनी.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
3: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
4: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
3: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
4: सर, हे एनपीएस संचय काय?
3: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस

0: सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत नक्षा या चित्रपटातलं हे गीत. गायला आहे कैलाश खेर, हिंदी आणि सुजानो डी मेलो यांनी. संगीतकार आहेत प्रीतम.

0: श्रोतो कैलाश खेर इंदी सुजानो डी मेलो यांनी गायलेलं हे गीत होतं नक्षा या चित्रपटातलं. गीतकार होते समीर आणि संगीतबद्ध केलं होतं प्रीतम यांनी.
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
2: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
2: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
2: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं सिद्धार्थ गरिमा यांचं गीत. संगीत आहे विकी प्रसाद यांचं आणि हा चित्रपट आहे टॉयलेट एक प्रेमकथा.

श्रोते हो, सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या युगल स्वरात हे गीत होतं टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटातलं. गीतकार होते सिद्धार्थ गरिमा आणि संगीतकार होते विकी प्रसाद. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत धडकन या चित्रपटातलं हे गीत. हा स्वर आहे अभिजीत यांचा, गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहेत नदीम श्रवण.

0: श्रोतो, अभिजीत यांच्या स्वरात हे गीत होतं धडकण या चित्रपटातलं. गीतकार होते समीर आणि संगीतकार होते नदीम श्रवण. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:30 वाजलेत.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
4: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
5: मार्गदर्शनपर विषय

0: शेष मालिका
1: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स
0: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
1: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
0: सकाळी 9:15 वाजता.
2: श्रोते हो, एक निवेदन. आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं.
3: श्रोते हो, यावेळच्या एक फिल्म या कार्यक्रमात जाणून घेऊयात व पु काळे यांच्या कथेवर आधारित एका अजरामर मराठी चित्रकृतीबद्दल.

0: मुंबईची चाळ संस्कृती आणि जागेच्या भीषण समस्येवर मार्मिक भाष्य करणारा, तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत वाटणारा असा हा विषय. एकत्र कुटुंबातल्या प्रेमळ नातेसंबंधांचं वास्तव पण हळुवार चित्रण करणारा उत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट. यावेळचा चित्रपट आहे मुंबईचा जावई. तेव्हा जरूर ऐका एक फिल्म येत्या मंगळवारी 7 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण रात्री 9:30 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
2: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
2: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर सावेडी 4140003
2: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
3: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
4: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
3: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेणार आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारण सभेत आपल्यासोबत मी दीपाली चुत्तर. श्रोतेहो, या रूपरेषेनंतर 6:40 ऐकूयात काही गझल. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर संध्याकाळी 7:30. यामध्ये सुरुवातीला बचत गटाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग याविषयी मुक्काम पोस्ट पळवे खुर्द तालुका पारनेर इथले प्रताप देशमुख यांची मुलाखत आणि यानंतर एकत्रित पद्धतीने यशस्वी उत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट भोकर तालुका श्रीरामपूर इथले सचिन जगताप यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. रात्री 7:15 लोकजागर या कार्यक्रमात महावितरणच्या माध्यमातून राबविले जाणारे विविध उपक्रम आणि योजनांविषयी अहिल्यानगर महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत. सुगम

0: संगीत 8:35 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड आज रात्री 9:00 रात्री 9:30 लोकनाट्य नमस्कार तिथे चमत्कार सादर करते शाहीर गणेश साळवे आणि सहकारी. रात्री 10:00 जुन्या हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रम रजनीगंधा. श्रोतो असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेऊयात उद्या शनिवार दिनांक 4 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. प्रसारण सभेला सुरुवात होईल नेहमीप्रमाणे 5:51 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. दिनविशेष 6:25 6:30 स्वामी विवेकानंद पुण्यतिथीनिमित्त चिंतन. लेखन प्राचार्य डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात हायड्रोपोनिक्स आणि ॲक्वापोनिक्स तंत्रज्ञान याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात लहान मुलांवरील शस्त्रक्रिया याविषयी तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक समीर दानी. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:45 प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी. 8:15 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. सुगम संगीत 8:20 8:40 नारी विश्व या कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या महिला मानद वन्यजीव रक्षक भारती शेवते यांची अंजली बडवे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 7:15. सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. उद्या यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे ही कार्यक्रम मालिका. यात श्रीयुत इंजिनियर अभय राजे यांची वर्षा बांगर यांनी घेतलेली मुलाखत. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 आणि 1:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. मिश्र संगीत आपण ऐकू शकाल 10:30 आणि 11:30. मराठी चित्रपट संगीत 11:00 आणि 6:00. 11:15 आपली गाणी. 12:15 लोकसंगीत. 12:12 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. 12:01 मालिका निरंतर स्वरलहरी मुंबई केंद्रावरून. सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. विषय आहे सिव्हिक सेन्स. सूत्रसंचालन केलंय श्रीरंग आष्टेकर यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात प्रभाकर काशीनाथ देशमुख आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड आपण ऐकू शकाल. 7:15 साप्ताहिक समालोचन मुंबई केंद्रावरून. श्रोतो संध्याकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. यात सुरुवातीला हिरवळीच्या खतांचं महत्त्व याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदुविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र प्रमुख डॉक्टर बापूसाहेब भाकरे यांची मुलाखत. आणि यानंतर नैसर्गिक शेती याविषयी मुक्काम पोस्ट घुलेवाडी तालुका संगमनेर इथले प्रगतशील शेतकरी सीताराम राऊत यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 8:35 सुगम संगीत. 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत. 10:00 रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. श्रोतो आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. संध्याकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत काही गझल थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड

0: सेंटरला भेट द्या.
1: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
0: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
1: फोन नंबर 0241-235-3515.
0: मोबाईल 960-44-988-36.
2: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भागचंद जुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.
3: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
4: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य

0: सुवर्ण संधी। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात। लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे। अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे। संपर्क 73 85 36 20 12।
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार, NPS संचय सोबत।
3: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत काही गझल। कार्यक्रमात सुरुवातीला जान निसार अख्तर यांची शब्दरचना आणि हा स्वर आहे हरिहरन यांचा।

हरिहरन यांनी गायलेली जा निसार अख्तर यांची गझल आपण ऐकलीत. श्रोतेहो, कार्यक्रमात आता यानंतर जगजीत सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली मिर्झा गालिब यांची गझल.

0: ख्वाहिश पे दम निकली बहुत निकली।
1: श्रोतो, जगजीत सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली मिर्झा गालिब यांची ही गझल आपण ऐकलीत। कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांनी गायलेली दिलीप ताहिर यांची गझल, संगीतबद्ध केली ललित सेन यांनी।

श्रोतेओ, अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांनी गायलेली दिलीप ताहिर यांची गझल आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती ललित सेन यांनी. आणि श्रोतेओ, काही गझल आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करीत आहोत सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी

0: मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारागृह तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याकरता प्रयत्न करावेत, जेणेकरून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी सुटणार नाहीत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि संनियंत्रण समितीची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. ॲट्रॉसिटीचे गुन्हे ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नोंदले जातात तिथं जलदगती न्यायालय उभारावी, गृहविभागाच्या मार्वल संस्थेच्या माध्यमातून या कायद्यात दोषसिद्धी न होण्याची कारणं शोधून त्यावर उपाय योजावेत, कार्यपद्धतीत बदल करावेत, साक्षीदारांचं संरक्षण करावं इत्यादी सूचना त्यांनी केल्या. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 1-4-5-6-6 या हेल्पलाईनवर आलेल्या 282 तक्रारी 1 जूनपूर्वी निकाली काढल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी दिली. बैठकीला खासदार हेमंत सावराही उपस्थित होते. सुमारे 25,000 वारकऱ्यांचा समावेश असलेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आज सिन्नर शहरात दाखल झाली. यावेळी आषाढी वारी चरण सेवा या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह 22 वैद्यकीय महाविद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना विविध आरोग्य सेवा पुरवल्या, त्याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. दातली गावचे शिवाजी संतू चांदोरे म्हणाले,
1: आज या आयुर्वेदिक विद्यालयामध्ये जे संपूर्ण भक्तांची पाय वगैरे दुखतात किंवा कुठल्याही प्रकारच्या आजाराबद्दलची उपचार सेवा चालू आहे आणि इतकी सेवा अतिशय कळकळीनं आणि अतिशय आपुलकीने केली जाते.
0: शेगाव इथली संत शिरोमणी गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातल्या दिग्रस कऱ्हाळे इथून औंढा नागनाथकडे रवाना झाली. हिंगोली जिल्ह्यात या पालखीचा 3 दिवस मुक्काम असतो. आज शेवटचा मुक्काम औंढा तालुक्यात जवळा बाजार इथे असून त्यानंतर पालखी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10,00,000 रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले, त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे, त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथे कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलदगतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करुळ घाटात दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसा

0: पावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबद नदीपात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यात नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथे पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातली सर्व व्यवस्थापनांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मे महिन्यात घेण्यात आलेल्या CA फाउंडेशन परीक्षेत नाशिकच्या साक्षी जैन हिनं घवघवीत यश संपादन करत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिनं 92.75% गुण मिळवले आहेत. यंदा नाशिक शहरातून एकूण 987 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 53 सेकंद होत आहेत. ऐकूयात काही संदेश.
3: कुछ पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
4: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
5: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
6: के हम खो गए प्यार की रागिनी में.
4: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी.

आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: भटक्या कुत्र्या

0: श्रोते हो, संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे आजचं विधिमंडळ समालोचन या कार्यक्रमाची. यामध्ये सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रत्येक महापालिकेत स्वतंत्र समिती. मंत्री उदय सामंत. शाळेच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्सना बंदी. मंत्री नरहरी झिरवाळ. हाफकिनचे कोणत्याही पद्धतीने खासगीकरण नाही. मंत्री झिरवाळ. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभा 2 वेळा तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यातील सर्व शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी रोखण्यासाठी राज्य सरकारनं विशेष नियोजन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी एक स्वतंत्र आणि अधिकारप्राप्त समिती स्थापन करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अर्जुन खोतकर यांनी मोकाट कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला. भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तरीही नगरपालिका आणि महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खोतकर यांनी केला. तसंच मुंबईतल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मालाड, मुलुंड आणि माहूल येथे पुढच्या 6 महिन्यात अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र सुरू केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी सभागृहात दिलं. मुंबई महापालिकेनं भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करावा या आमदार

0: आमदार मुरजी पटेल यांच्या मागणीवर मंत्री सामंत यांनी हे आश्वासन दिलं. राज्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत केली. तसंच शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात फ्लेवर पानांच्या नावाखाली होणारी अंमली पदार्थांची विक्री आणि फ्लेवर मिल्कच्या नावाखाली भेसळीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. त्यासाठी सध्या विशेष तपास मोहीम सुरू असल्याचंही मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते. स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाढून मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून शाळा महाविद्यालय परिसरात विक्री होत असल्याचा मुद्दा पाचपुते यांनी मांडला. त्यावर मंत्री झिरवाळ यांनी शाळेच्या आवारात ही पेये विकली जात असल्याची कबुली दिली आणि 500 मीटरच्या आत अंमली पदार्थांसह सर्व प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे आता शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल. मुंबईत मनोरी इथं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 200 दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर 1000 लिटर मागे मुंबईकरांकडून 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी यासंदर्भात अबू आझमी यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. 135 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या हाफकिन बायोफार्मा संस्थेचं कोणतंही खासगीकरण केलं जाणार नाही, तसंच संस्थेची इंचभरही जागा कोणाला विकली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली. संस्थेतील गैरव्यवहारांची साफसफाई करण्यासाठी आणि संस्थेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी हाफकिनचा पदभार FDA चे विद्यमान आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे सोपवण्याची घोषणाही त्यांनी सभागृहात केली. हाफकिन संस्थेची दुरावस्था, प्रलंबित निधीवर आणि संभाव्य खासगीकरण आदी मुद्द्यांवर सभागृहात घमासान चर्चा झाली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असंही झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. शासकीय कर्मचाऱ्यांची बदली, कर्मचाऱ्यांचा शासकीय गोपनीय अहवालांच्या नस्तीचा योग्य प्रकारे जलद गतीने निपटारा आदींबाबत शिफारशी करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्याचं आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मांडलेल्या अशासकीय विधेयकावर बोलताना मंत्री शेलार यांनी हे आश्वासन दिलं. दरम्यान सकाळच्या विशेष सत्रात मुंबईच्या महत्वाच्या प्रस्तावावरील चर्चेचं कामकाज घेण्यात आलं, मात्र या चर्चेवेळी संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावर अत्यंत महत्वाची चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातकळकर यांनी आक्षेप घेतला. मुंबईत मुसळधार पाऊस असताना उपनगरातून 2-2 तास प्रवास करून सर्व आमदार वेळेत सभागृहात पोहोचले आहेत असं असताना संबंधित खात्याचे मंत्री मात्र गायब आहेत. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसे चालणार असा प्रश्न करत भाजपा आमदारांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढता गदारोळ पाहून तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य चेतन तुपे यांनी चर्चा ऐकायला आणि नोंद घ्यायला जर अधिकारीच नसतील तर बोलण्यात काय अर्थ असा प्रश्न करत अधिकाऱ्यांच्या या मुजोर कारभाराचा निषेध म्हणून तुपे यांनी सभागृहात भाषण न करण्याचा निर्णय जाहीर केला. समालोचन लिहीपर्यंत सभागृहात अशासकीय विधेयकांचं कामकाज सुरू होतं.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा अंतिम निर्णय केंद्राच्या मंजुरीनंतरच, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. ESI रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर, आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजनेला गती देणार.

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही. वर्ध्यातील महिला आणि नवजात शिशू रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आलियाबाद येथील जमीन शासनाने निश्चित करून तिचा ताबाही घेतला होता. मात्र संबंधित जागा वनक्षेत्रात येत असल्याचं निदर्शनास आल्यानं हे प्रकरण केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केला. मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं की वनविभागाच्या मंजुरीनंतरच या जागेबाबतचा अंतिम निर्णय होणार असून तोपर्यंत जागा बदलण्याचा किंवा अन्य पर्यायाचा विचार करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतल्यानंतर आणि अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. ते म्हणाले की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 500 खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय असल्यानं हे महाविद्यालय अमरावती शहर किंवा परिसरातून अन्यत्र हलविणे शक्य नाही. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि शिक्षण व्यवस्था लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. प्राध्यापक, कंत्राटी कर्मचारी तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं. राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्य मनीषा कायंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. मंत्री आंबेडकर म्हणाले की ESI रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून कामगारांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी शासन कटिबद्ध आहे. एक्स-रे मशीनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ESI रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्टची कमतरता असली तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध MBBS डॉक्टरांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक असल्यास सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता. मंत्री तटकरे म्हणाल्या की पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नगर परिषदांसह राज्यातील इतर शहरांमध्येही ही योजना विस्तारण्याचा शासनाचा मानस आहे. 2024 प्रायोगिक तत्वावर पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूर या 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गुलाबी ई रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत 130 गुलाबी ई रिक्षांचं वितरण करण्यात आलं असून त्या यशस्वीपणे सुरू आहेत. या योजनेत ई रिक्षाच्या खर्चापैकी 20% अनुदान शासनाकडून, 70% बँक कर्जाद्वारे आणि 10% लाभार्थींचा सहभाग ठेवण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयाचं 50% बांधकाम पूर्ण होताच आवश्यक पदमान्यता देण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करण्यात येईल. तसंच रुग्णालयाच्या उर्वरित कामांचा नियमित आढावा घेऊन ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सदस्य संजय भेंडे यांनी वर्धा जिल्ह्यातल्या 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री आंबेडकर बोलत होते. मंत्री आंबेडकर म्हणाले की वर्धा जिल्ह्यातल्या रुग्णालयात 42 पदे मंजूर असून 19 पदे भरण्यात आली आहेत, तर कंत्राटी पद्धतीनं भरायची 57 पदे मंजूर असून 52 पदे भरली आहेत. सध्या 40 खाटांचं रुग्णालय सुरू करता येऊ शकतं, त्यामुळे रुग्णालय सुरू होण्यास प्रशासकीय अडथळे येणार नाहीत. बांधकाम, उपकरणे, मनुष्यबळ आणि इतर प्रक्रिया यांचा समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र बैठका घेण्यात येत असून लोकप्रतिनिधींनाही त्यात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वर्धा, उल्हासनगर, अकोला, वाशिम, यवतमाळ, जळगाव आदी जिल्ह्यात रखडलेली रुग्णालय लवकर सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असल्याचं मंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या
महाबळेश्वर

0: वाडी इथल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यातील कथित कर्ज गैरव्यवहाराचे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची 7 दिवसात सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात येतील असं राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. राज्यमंत्री भोयर म्हणाले, या प्रकरणात मृत व्यक्तींच्या नावाने कर्ज मंजूर करण्यात आल्याचं तसंच बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप पोलिसांकडून अपेक्षित कारवाई झालेली नाही, त्यामुळे पोलिसांनी 7 दिवसांच्या चौकशी पूर्ण करून संबंधित दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट निर्देश देण्यात येतील. या प्रकरणात सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, बँकेचे व्यवस्थापन तसंच संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. सहाय्यक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
1: आत्ताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: श्रोते हो आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
3: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे,
2: पण या चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला.
4: श्रोतेहो, काही व्यक्तिमत्वच उत्साहानी भारलेली असतात, त्यामुळं वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाही.
5: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्या बरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
4: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात दर महिन्याच्या 2र्या आणि 4थ्या शनिवारी सकाळी 8:40
5: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
4: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
3: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे,
2: पण या चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला. श्रोतेहो आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7:30 प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 12 आषाढ शके 1948 म्हणजेच 3 जुलै 2026. आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी अंकुश जोशी आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात हवामानाचा अंदाज. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार येत्या 24 तासात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच काही तुरळक ठिकाणी जोराचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज.

शेतकरी बंधू भगिनींनो, बीज प्रक्रिया ही पेरणीपूर्वी करण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. बीज प्रक्रियेमुळं बियाणांची उगवण चांगली होते, तसंच रोपावस्थेत असताना पिकावरती किडींचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव होत नाही, त्यामुळं पिकाची सुरुवातीच्या अवस्थेत जोमदार वाढ होते. तसंच सुरुवातीच्या 1 ते 2 फवारण्यासुद्धा बीज प्रक्रियेमुळं आपल्या टळू शकतात. त्यामुळं बीज प्रक्रिया ही एक महत्त्वाचा भाग आहे जी आपण पेरणीपूर्वी करणं अत्यावश्यक आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या मुलाखतींकडं.

शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या युग हे सहकाराचं आहे. सहकाराच्या माध्यमातून आपल्या गावाच्या, आपल्या आसपासच्या शेतकरी बांधवांच्या मदतीनं आपण एक गट तयार करून त्याच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग किंवा आपला शेती व्यवसाय अधिक सुलभरित्या करू शकतो. गटाचे अनेक फायदे आपल्याला होऊ शकतात. भांडवल उभारणी असेल, विक्री व्यवस्थापन असेल, तज्ज्ञ मार्गदर्शन असेल किंवा अनेक बाबतीतही गटाच्या माध्यमातून आपण उपाय करू शकतो. अशाच प्रकारचा गटाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग याविषयीचा अनुभव आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत. मुलाखत आहे मुक्काम पोस्ट पळवे खुर्द, तालुका पारनेर इथले प्रगतिशील शेतकरी प्रताप देशमुख यांची. मुलाखत घेतली आहे अंकुश जोशी यांनी. ऐकूयात.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. देशमुख साहेब नमस्कार, स्वागत आहे आपलं आजच्या किसान वाणी कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार सर.
0: देशमुख साहेब, सुरुवातीला आपलं हार्दिक अभिनंदन. आपण एक यशस्वी गट, शेतीचा गट आपण चालवता आहात, त्याच्याद्वारे आपण आपल्या सगळ्या सभासदांना उपयोगी असे प्रकल्प आपण राबवता आहात. आपण गटशेतीच्या माध्यमातून एकत्र यावं, आपल्या शेती समस्या सोडवाव्यात, अशा विचारांपर्यंत आपण कसे आलात, कसे या विचारांकडे आकर्षित झालात?
1: सर, 2011 कृषी खात्याच्या नियमती किंवा शेतकरी गट असेल तर बांधावरती खत द्यावं या माध्यमातून आम्ही एक शेतकरी गट स्थापन केला 20 लोकांचा.
0: बर,
1: एक 6 महिन्यानंतर तो रजिस्ट्रेशन झाला. ते झाल्यानंतर आमच्याकडे कृषी सहाय्यक मदन मॅडम, कविता मदन मॅडम म्हणून, म्हणे बरडा धान्य अंतर्गत एक अर्ज द्या आम्हाला, तुम्हाला 50% सबसिडीवर डाळ देऊ आम्ही.
0: बर,
1: आम्ही 11-12 तो एक अर्ज दिला. त्याच्यानंतर 14-15 महाराष्ट्र राज्यात धान्य ग्रेडिंग प्रोसेसिंग जे मशिनरी होते ते आम्हाला त्यापैकी 3.5 लाखाचे मशीन आम्हाला भेटलं 100% अनुदानावर.
0: बर,
1: तर त्याच्यात क्लिनिंग, ग्रेडिंग आणि डिस्टोनिंग असे प्रकारचे 3 मशिनरी आहेत. त्याच्यात धान्य साफ केलं जातं, खडे वेगळे केले जातात आणि ग्रेडिंग प्रतवारी केली जाते.
0: म्हणजे क्लिनिंग, ग्रेडिंग आणि डिस्टोनिंग अशा तिन्ही प्रकारच्या प्रक्रिया त्याच्यामध्ये पूर्ण होतात. आणि मग क्षमता किती ह्या प्लांटची?
1: ह्या प्लांटची क्षमता साधारण दिवसाला 11-12 क्विंटल आहे.
0: वा, म्हणजे जवळजवळ 1 टनापर्यंत आपल्याकडे रोज त्या मालाचा आपल्याकडे प्रतवारी होऊ शकते, साफसफाई होऊ शकते. नक्कीच. आता बघा, 3.5 लाखाचा जो आपल्याला प्लांट आहे हा आपल्या गटाला किती पर्यंत पडला? मग याच्यासाठी आपली गुंतवणूक किती पडली?
1: आपली गुंतवणूक फक्त शेड बांधायला आम्हाला 1 लाख रुपये खर्च होता.
0: बर बर, बाकी सगळ्या मशिनरी शेती प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला शासनाच्या वतीने मिळाली.
1: दुसरी गोष्ट, मी 15-16 50% अनुदानावर गटाकरताच एक डाळ मिल घेतली.
0: बर,
1: कृषी माध्यमाच्या.
0: वा, बर.
1: मग आता आमच्याकडे ती डाळीच पण आहे.
0: बर,
1: याच पण आहे.
0: नक्कीच. म्हणजे आता तुमच्याकडे म्हणजे दोन्ही प्रक्रिया उद्योग मोठ्या चांगल्या पद्धतीने चालणारे असे ग्रामीण भागातले गरजेचे गरज असलेली, ज्याचं ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक गरज आहे, असे दोन्ही उद्योग आपण आपल्याकडे आहेत. प्रतवारी उद्योग पण आहे आणि त्याच्याबरोबर आता आपण डाळमिल सुद्धा रन करताय त्याच्याबरोबर. नक्कीच. डाळमिलची किती क्षमता आहे? मग
1: डाळमिलची क्षमता साधारण दिवसाला 3 क्विंटलपर्यंत आहे.
0: बरोबर, त्याच्या स्टेज वाईज काम चालतं त्याचं, त्याच्यानुसार सरासरी तुमच्याकडे रोज 2-3 क्विंटल डाळ तयार होती त्याची. नक्कीच. हे दोन्ही व्यवसाय आपण चालवता आहात. मग आपल्याकडे आता गटामध्ये किती सभासद आहेत?

0: सभासदांना गटशेतीच्या माध्यमातून एकत्र येऊन हे प्रकल्प उभं करण्यासाठी म्हणून किती आपली सभासद फी आपण आकारता, गट कसा आपण चालवता?
1: सभासद फी आम्ही दरमहा 100 रुपये आकारतो.
0: बर,
1: 20 शेतकऱ्यांचा गट आहे, दरमहा 100 रुपये आम्ही आकारतो.
0: 20 जणांचा गट आहे आणि 100 रुपये प्रति व्यक्ती असे तुम्ही त्याच्यामध्ये आकारता. आता याच्यामध्ये तुम्ही आता गटशेतीच्या माध्यमातून तुम्ही गटामध्ये प्रक्रिया उद्योगसुद्धा चालवता आहात, मग आता याच्यातून मग ह्या प्रकल्पाला लागणारी मनुष्यशक्ती आपण कशी, हे प्रकल्प कसे रन करता? गटातल्या काही शेतकरी बांधवांना याच्यातून रोजगार निर्मितीचं साधन पण हे बनलंय का?
1: हो, हे गटातले दोघजण कुणी पण चालवतात, त्या पद्धतीने त्यांना त्यांचा लाभांश दिला जातो. साधारण धान्य ग्रेडिंग करायचं जर असेल तर किलोमाग 80 पैसे.
0: बर,
1: 80 पैसे त्यांना ते त्यांच्या कामाचं दिले जाते.
0: बर,
1: आणि आम्ही 1 किलो धान्य साफ करायचं आम्ही 125 रुपये घेत असतो
0: शेतकऱ्यांचं.
1: अशा पद्धतीने चालते.
0: नक्कीच. आणि म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा आता ह्याच्यातून जो आता 125 रुपयामध्ये त्यांचं धान्य स्वच्छ होत आहे, त्याचं ग्रेडिंग होत आहे, त्याचं पॉलिशिंग म्हणजे व्यवस्थितपणा होत आहे, त्यातले खडे निघून जात आहेत, म्हणजे त्याचं मूल्यवर्धन होत आहे, त्याची किंमत वाढतीये. तुमच्याकडे जे शेतकरी बांधव धान्य स्वच्छ करून घेतात, सेवा पुरवून घेतात, तर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत या उद्योगाविषयी तुमच्या गटात?
1: त्यांना तर असा अनुभव आलाय की याच्यातून आपण जर नेलं ना धान्य स्वच्छ करून मार्केटमध्ये, कमीत कमी क्विंटल माग आपले 400 रुपये वाटतात त्यांचे.
0: वा, म्हणजे 3 ते 4 रुपये कमीत कमी 4 रुपये त्यांचे प्रति किलो मागे भाव वाढतोय त्यांचा
1: फक्त.
0: म्हणजे 125 रुपयाच्या खर्चामध्ये 4 रुपये त्यांचा भाव त्याच्यामध्ये वाढतोय निश्चितच. नक्कीच, म्हणजे स्वागतार्ह बाब आहे. आपल्या आसपासच्या शेतकरी बांधवांना सुद्धा, जे गटाचे सदस्य नाही आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा तो गट ते प्रतवारी यंत्र मदत करत आहे, त्याचबरोबर त्यांच्या मालाला सुद्धा भाव त्याच्यामुळे चांगला मिळतोय आणि गटाला सुद्धा एक त्याच्यातून एक रोजगार मिळालेला आहे, एक स्वयंपूर्ण गट असा बनलेला आहे.
1: सर, दुसरी असं आहे की आमच्या बरोबर महाराष्ट्रात शासनाने त्यावेळेस 150 आपलं चालू आहे. त्यावेळेस राम शिंदे पालकमंत्री असताना आम्हाला 25,000 बक्षीस पण दिलं त्यांनी.
0: वा, म्हणजे उत्कृष्ट तुम्ही गट चालवता याच्यासाठी प्रोत्साहनपर म्हणून तुम्हाला 25,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा शासनाच्या वतीने देण्यात आलेलं आहे. नक्कीच नक्कीच. आपण जो दाळमिलचा प्रकल्प आपण चालवता, आता दाळमिलचा प्रकल्प खरंच ग्रामीण भागाची एक गरज आहे. ग्रामीण भागामध्ये कडधान्य असतात, त्याच्यापासून जर आधुनिक पद्धतीने डाळी बनल्या तर त्या डाळींना भावसुद्धा चांगला असतो, त्यांची एक गुणवत्तासुद्धा असती, त्या अनपॉलिश डाळी असतात, त्यांची चवसुद्धा चांगली असती आणि एक नैसर्गिक चव त्या डाळींना प्राप्त झालेली असती. तर मग आता तुम्ही हा जो दाळमिलचा प्रकल्प उभारता, मग तुम्ही याच्यातून काही कडधान्य विकत घेऊन ते तयार करून अशा पद्धतीने काही विक्रीचे प्रयत्न करता का, फक्त शेतकऱ्यांना पण प्रोसेसिंग प्लांट म्हणून आपण फक्त हा चालवता?
1: आता सध्या तरी प्रोसेस प्लांट म्हणून चालवतो आम्ही.
0: बर,
1: आणि डाळीचं तर 12 महिने चालू आहे आमचं. पुण्यावरनं बरेचसे लोगाव विमाननगर इकडचे बरेचसे शेतकरी डाळी करून नेतात इथं.
0: वा, जे काही शेतकरी असे पण आता असतात की जे आपल्याकडच्या प्लांटमध्ये आपल्याकडून प्रोसेस करून घेतात आणि शहरांमध्ये विक्रीचे प्रयत्न करतात, त्याच्यातून त्यांना जास्तीत जास्त परतावा मिळण्यासाठीचे प्रयत्न करतात, असे काही शेतकरी बांधव आहेत का, आपल्या गटाचे सदस्य आहेत का, किंवा बाहेरचे बाकी शेतकरी आहेत का?
1: हो आहेत ना, बाहेरचे गटातले नाही आम्ही, सध्या गटातून प्रोसेसिंगच आम्ही करतो.
0: बर,
1: बाहेरचे शेतकरी आहेत, चंदननगर लोगाव इकडे शेतकरी आहेत ना, इथं धान्य घेऊन येतात, डाळी करून घेतात आणि तिथे ते मार्केटिंग करतात.
0: नक्कीच, आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत मग?
1: ते म्हटले आमच्याकडे इतकं हे ना, त्यांना डाळी पुरत नाही.
0: नक्कीच,
1: खरेदी करून तयार केलेली.
0: नक्की, शहरातला वर्ग जो आहे हा हेल्थ कॉन्शियस आहे आता आणि त्याच्यामुळे त्यांना अशा नैसर्गिक डाळी, ज्या अनपॉलिश डाळी आहे ज्याच्यामध्ये रसायनांचा वापर नाही आहे, त्याच्यामुळे निश्चितच मागणी अशा डाळींना शहरामध्ये आहे, त्याच्यामुळे जास्तच नफा सुद्धा त्या शेतकरी बांधवांना कमवता येतोय. जे शेतकरी बांधव अशा प्रक्रिया उद्योगांकडे येऊ इच्छितात, ज्यांना असं वाटतं की करावं आपण हे एकत्र यावं, तर अशा शेतकरी बांधवांना तुमचा अनुभव काय सांगाल, तुम्ही कसं सांगाल?
1: सांगू, त्याच्यात विश्वास हा फार मोठा. ज्यावेळेस आपण गट स्थापन करतो त्यावेळेस एकमेकावर विश्वास ठेवणे आहे खूप मोठी बाब आहे त्याच्यात, तर ते चालू शकत नाही. त्यामुळे ते केलेलं
0: खरं आहे.

0: सहकारामध्ये विश्वास हा एकमेकाचा सांभाळला पाहिजे, त्याचबरोबर गटासाठी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. गट आपला एकत्र राहायला पाहिजे, एकरूप राहायला पाहिजे, याच्यासाठी जर प्रयत्न केले तर निश्चितच याचे अधिकाधिक फायदे आपल्याला याच्यातून घेता येणार आहेत. अजून काय काय आपण गटशेतीच्या माध्यमातून आपल्या सदस्यांसाठी, गटाच्या सदस्यांसाठीचे फायदे आपण मिळवलेत?
1: फायदे काय आता याच्यातनच आम्ही काय होतो, 2 वर्ष मिळून एक आम्ही त्याच्यात त्याचा हिशेब केला जातो आणि मग 22 लोकांना त्याचा काय लाभांश असतो दिला जातो.
0: वा, अंदाजे किती लाभांश आपण शेतकरी बांधव आपण याच्यातून मिळवतो, म्हणजे त्यांनाही ते एक प्रोत्साहन पर आकर्षक असं काही वाटू शकेल?
1: साधारण वर्षाला एका शेतकऱ्याला 20-25 हजार पर्यंत येतात.
0: वा,
1: एक लाभांश एक सभासदाला.
0: वा, म्हणजे निश्चितच खूपच स्वागतार्ह बाब आहे. 20 जणांचा आपला गट आहे आणि प्रत्येक जण 20-20, 25-25 हजारापर्यंत दरवर्षी लाभांश या उद्योगाच्या माध्यमातून मिळवतो आहे. आणि त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये तयार होणाऱ्या मालाचं ग्रेडिंग आणि व्हॅल्यू ॲडिशन त्याच्याबरोबर करतो आहे. त्याचबरोबर इतर शेत

0: वा, म्हणजे निश्चितच खूपच स्वागत आहे बाब आहे. 20 जणांचा आपला गट आहे आणि प्रत्येक जण 20 20 25 25 हजारापर्यंत दरवर्षी लाभांश या उद्योगाच्या माध्यमातून मिळवतो आहे. आणि त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये तयार होणाऱ्या मालाचं ग्रेडिंग आणि व्हॅल्यू ॲडिशन त्याच्याबरोबर करतो आहे. त्याचबरोबर इतर शेतकरी बांधवांना सुद्धा मदत करणारा असा हा प्रकल्प आपण खूपच यशस्वीरित्या चालवलेला आहे. शेतकरी बंधूंनो, प्रतापराव देशमुख यांचा दूरध्वनी क्रमांक सांगतो, जेणेकरून तुम्हाला याविषयीच्या अधिकच्या मार्गदर्शनासाठी त्यांना संपर्क करता येईल. 94-23-06-17-32. पुन्हा एकदा 94-23-06-17-32. देशमुख साहेब आज वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल अशा गटशेतीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाविषयी आपण जे माहिती सांगितली, आपला अनुभव सांगितला, त्यासाठी आकाशवाणी केंद्र आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
1: थँक्यू सर, आभारी आहोत तुमचे.

शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण गटाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग याविषयीचा अनुभव ऐकलात. मुलाखत होती मुक्काम पोस्ट पळवे खुर्द तालुका पारनेर इथले प्रगतिशील शेतकरी प्रताप देशमुख यांची. मुलाखत घेतली होती अंकुश जोशी यांनी. ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली होती. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर आस्वाद घेऊयात एका गीताचा.

अशाच पद्धतीचा अजून एक अनुभव आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत. मुलाखत आहे एकत्रित पद्धतीनं यशस्वी उत्पादन याविषयी. मुलाखत आहे मुक्काम पोस्ट भोकर तालुका श्रीरामपूर इथले प्रगतिशील शेतकरी सचिन जगताप यांची. मुलाखत घेतली आहे संतोष मते यांनी. ऐकूयात.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सचिन सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आपण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये काम करत असताना इतरांनीही चांगली शेती केली पाहिजे आणि त्या शेतीतून त्यांनीही चांगलं उत्पन्न मिळवलं पाहिजे अशा पद्धतीची एक भावना काही शेतकरी बंधू भगिनींची असते. आणि त्यातलेच एक शेतकरी आहेत सचिन जगताप. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतीमध्ये विविध प्रयोग राबवत असतानाच इतर शेतकऱ्यांना सुद्धा कशा पद्धतीनं फायदा करून देता येईल हा विचार केला आणि त्या पद्धतीचं काम त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये आणि त्यासोबतच स्वतःच्या मित्रांच्या शेतामध्ये केलं. तर टरबूज लागवड त्यांनी एकत्रित पद्धतीने केलेली याविषयी आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ही एकत्रित पद्धतीनं टरबूज लागवड तुम्ही यावर्षी केली आहे, तर किती एकर क्षेत्रामध्ये किती लोकांनी तुमच्या माध्यमातून टरबूजाची लागवड केली आणि हा विषय तुम्हाला कसा सुचला?
1: आम्ही 6 वर्षापासून टरबूज खरबूजची शेती करत आहोत. त्याच्यात उत्पन्न बऱ्यापैकी चांगलं असल्या कारणाने मला असं वाटलं की बाबा आमच्या मित्रांनी पण करावा ही शेती आणि त्यातून 2 पैसे मिळावं सगळ्यांना. म्हणून मग मी माझ्या डोक्यात कल्पना आली की बाबा सगळ्यांना मिळून आपण ही टरबुजाची शेती करावा. मग आम्ही एकत्र बसून वाण निवडला. वाण निवडून मग आम्ही रोपांची ऑर्डर दिली.
0: अच्छा.
1: आणि मग 2,30,000 रोप आणले होते आम्ही गावात.
0: बर.
1: आणि साधारण 18-20 लोक आहेत आम्ही ग्रुप मध्ये. त्यांनी सगळ्यांनी मिळून टरबूज लावलेला शेतात आणि उत्पन्न पण चांगलं मिळालं आणि सगळ्यांनी एकोप्याने काम करून मग सगळ्यांचे काही प्रॉब्लेम्स होते ते सगळे आम्ही सॉल्व्ह करून सगळ्यांनी एकत्र बसून सॉल्व्ह करून मग हे केलं, त्याच्यावर निवारण केलं.
0: वा वा, खूपच छान. मला हे सांगा की जेव्हा तुमची ही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आली की आपण सगळे मिळून एकत्रितरित्या टरबुजाची लागवड करू, त्यावेळी तुम्ही टरबुजाची लागवड केली, 2,25,000 रोप तुम्ही गावामध्ये आणली, 18-19 शेतकऱ्यांना तुम्ही सोबत घेतलं, यामध्ये या सगळ्या कामामध्ये तुम्ही कशा पद्धतीने योगदान दिलं? म्हणजे रोपाची बुकिंग तुम्ही केली, मार्केटिंगच्या बाबतीत तुम्ही काम केलं, कीड रोग व्यवस्थापनाच्या बाबतीत काम केलं, आणखी पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत काम केलं, तुम्ही कशा पद्धतीने रोल निभावला त्याच्यामध्ये?
1: आम्ही एकतर सगळ्यांच्या रानाचे किती क्षेत्र लागवडीस लायक आहे त्या हिशोबाने आम्ही रोपाचं कॅल्क्युलेशन करून मी नर्सरीवाल्यांना ऑर्डर दिली. ऑर्डर प्रमाणे आम्हाला रोप आले. रोप उत्कृष्ट दर्जाचे होते आणि त्याच्यानंतर रोग वगैरे असल्या कारणाने एक 6 वर्षाचा थोडासा अनुभव आणि श्रीराम कंपनीचे दिनकर यादव यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. त्याच्यात मॅक्स कंपनीचे विशाल डहाके हे साहेब होते, त्यांनी पण आम्हाला भरपूर त्यांचं योगदान दिलं. आणि मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून आमचे व्यापारी आता प्रत्येक वर्षी लावत असल्या कारणाने आम्ही व्यापाऱ्यांशी संपर्कात पहिल्यापासून होतो. आम्ही आमच्या गावातून जवळजवळ 800 टन माल विकलेला आहे. 800-800 टन.
0: बर. आता खूप जास्त टरबुजाची लागवड केल्यामुळे आणि खूप मोठ्या क्षेत्रावर लागवड झाल्या कारणानं एक 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर स्थानिक मार्केटला जर तो माल नेला तर भाव पडू शकतो आणि जर तो बाहेर दिला गेला तर त्याचे चांगले पैसे होऊ शकतात, चांगला भाव मिळू शकतो. आणि त्या दृष्टीनं तुम्ही दुसरी गोष्ट निवडली की बाहेरचे व्यापारी जे आहेत त्यांना बोलावलं आणि त्यांना बोलावून माल जागेवर त्यांना विक्री करून दिली शेतकऱ्यांचा.
1: बरोबर आहे. काय झालं मध्यंतरी आमचा ग्रुप असल्या कारणाने एक आम्ही ठरवलं की आम्ही मार्केटमध्ये व्यापारी भरपूर यायला लागले. त्यावेळेस मालाचा शॉर्टेज थोडासा होता. मग आम्ही एक ठरवलं की आम्ही 9 रुपयाच्या वरच माल विकणार आहे. म्हणून प्रत्येक व्यापारी कुणाकडे जरी गेला तरी तो 9 पुढेच भाव सांगायचा, जेणेकरून व्यापाऱ्यांना पण त्यांचे भाव थोडेसे वाढवावे लागले. 4

शेतकरी बंधू भगिनींनो, एकीचं महत्त्व आपण लहानपणीपासून ऐकत आलेलो आहोत. आपला शेती व्यवसाय हा सुद्धा आधुनिक बदलांना आता येऊ घातलेला आहे, आणि या आधुनिक बदलांचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर एकीचं बळ आणि एकत्र येणं हे महत्त्वाचं आहे.

0: करण्याचा आम्हाला ते निश्चितपणे फायदा झाला. इतर आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये ज्या 8.5 रुपये भाव चालू होता तो आम्हाला 9.25-9.5 रेंज मध्ये आम्हाला भाव भेटला. आणि रमजान ईद तोंडावर असल्या कारणाने मालाला उठाव पण चांगला होता आणि आम्हाला ते त्याचा फायदा निश्चितपणाने झाला.
1: बहुत खूप. आणि ते हेच करण्यामध्ये म्हणजे एक स्वार्थातून परमार्थ तुमच्या माध्यमातून साधला गेला की आपल्या स्वतःची शेती करता करता या सगळ्या शेतकऱ्यांसाठी स्वतः योगदान देता आलं आणि ते योगदान देत असताना त्या शेतकऱ्यांचा फायदा करून देता आला हा एक आनंद तुम्हाला स्वतःला आहे खर तर.
0: निश्चित निश्चित. कारण की जोपर्यंत आपण आपलं सगळ्यांबरोबर शेअर करत नाही आपले मत वगैरे किंवा आपलं उत्पन्न वगैरे तोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी 2 पैसे आले पाहिजे माझ्या मनापासून इच्छा आहे आणि आम्ही त्याच्यात काम पुढं पण करत राहणार आहे. अजून कुणी अजून बरेच जण इच्छुक आहे यावर्षी. आता कलिंगडामध्ये मिरची लावलेली, मिरची मध्ये परत पपई त्याच बेडवर 3 पिकं घेतो आहोत. आता मिरची चालू झालेली आमची आणि कलिंगड संपलेलं आहे, मिरची चालू झाली. मिरचीचं उत्पन्न पण चांगलं आहे. आता थोडेसे भाव पडल्या कारणाने थोडस हे पण मग भाव वाढतीलच. आता उन्हाळा आहे
1: बरोबर,
0: मिरचीत पण पैसे होतील आणि मग मिरची संपल्यावर पपई चालू होईल आमची.
1: वा वा, म्हणजे एकाच क्षेत्रावर 3 पिकांचं नियोजन तुम्ही केलं. पहिल्यांदा टरबूज, त्यानंतर मिरची आणि त्यानंतर पपई. म्हणजे एक पुढचे 7-8 महिने म्हणजे जरा त्या पिकाची लागवड केली तेव्हापासूनचा विचार जर केला तर ते क्षेत्र जे आहे ते वर्षभरासाठी पॅक झालंय आणि त्याच्यातून 3 पिकांचं वेगळ्या वेगळ्या पिकांचं उत्पन्न चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळणार आहे.
0: बरोबर बरोबर.
1: खूपच चांगल्या पद्धतीने नियोजन तुम्ही केलं. आता भविष्यात काय तुमच्या डोक्यामध्ये आणखी काय संकल्पना आहेत?
0: आता भविष्यात अजून गावातून भरपूर आपले बेरोजगार मुलं आहेत, त्यांना एकत्र करून व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन लोकांचं आपण थोडस मार्गदर्शन देऊन थोडस सुजलाम सुफलाम करायचा विचार आहे गावात.
1: वा वा वा, एकंदरीतच खूप चांगल्या पद्धतीचा विचार हा तुमचा आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते पावलं उचलतायत आणि ती यशस्वी झालेले. एकंदरीतच आपण आता बघायला गेलो तुम्ही ज्या पद्धतीनं काम करत आहात तर या पद्धतीनं काम करत असताना तुम्हाला त्यामध्ये यावर्षी ह्या सगळ्या पिकं करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. कारण बऱ्याच वेळेस होतं असं की आपण एक चांगल्या भावनेनं करत राहतो पण जर का शेतकऱ्यांना भाव वगैरे मिळाला नाही तरी ते सुद्धा तुम्हाला दोष द्यायला तयार राहू शकतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा विचार करून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्या स्वतःची आणि इतरांची शेती यशस्वी करून दाखवलेली आहे. तुमचा मोबाईल क्रमांक जो आहे तो आपण शेतकरी बांधवांना सांगूया जेणेकरून त्यांनाही काही प्रश्न पडले असतील तर ते तुम्हाला विचारू शकतील. 75-88-54-17-33 असा सचिन जगताप यांचा नंबर आहे. एक संघटन शेतकरी बांधवांचं केलं आणि त्या माध्यमातून एकत्रित पद्धतीनं टरबुजाची लागवड केली, त्यासोबतच त्याच टरबुजामध्ये मिरचीची लागवड केली आहे, त्याच टरबुजामध्ये पपईची लागवड केली आणि अशा पद्धतीचे दोन्ही तिन्ही पिकं आपल्याला त्या क्षेत्रातून घेण्यासंदर्भातलं मार्गदर्शन केलं. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळालं आणि अशा पद्धतीचं योगदान देणारं हे व्यक्तिमत्व आहे सचिन जगताप. सचिन सर, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहमदनगर केंद्राच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद.

शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण एकत्रित पद्धतीनं यशस्वी उत्पादन याविषयीचा अनुभव ऐकलात. मुलाखत होती मुक्काम पोस्ट भोकर तालुका श्रीरामपूर इथले प्रगतिशील शेतकरी सचिन जगताप यांची. मुलाखत घेतली होती संतोष मते यांनी. ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली होती. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. जाता जाता एक आठवण उद्याच्या शेतीविषयक कार्यक्रमांची.

उद्या सकाळी 6:40 प्रसारित होणाऱ्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकणार आहोत हायड्रोपॉनिक्स आणि ॲक्वापॉनिक्स तंत्रज्ञान याविषयीची माहिती.

मुलाखत असणार आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर बापूसाहेब भाकरे यांची. तसंच नैसर्गिक शेती याविषयीचा अनुभव ऐकू शकणार आहोत मुक्काम पोस्ट घुलेवाडी तालुका संगमनेर इथले प्रगतिशील शेतकरी सीताराम राऊत यांच्याकडून. तर शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर मी अंकुश जोशी आजच्या पुरता आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

तसंच उद्या संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये उद्या आपण मुलाखत ऐकू शकणार आहोत हिरवळीच्या खतांचं महत्त्व याविषयी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम ऐकलात. आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बडोळे.
1: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
2: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत
1: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ. यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही.
3: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.

0: शेतकरी बांधवांना शेती, दुग्ध विकास, पशुसंवर्धन, शासनाच्या विविध योजना
1: अशा अनेक विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देणारा, अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर।
1: शेतकरी बांधवांना हवा हवासा आणि माहितीपूर्ण असा प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर।
1: श्रोते हो, या आणि अशा विविध कार्यक्रमांचे प्रायोजक बना आणि अगदी कमी खर्चात आपल्या सेवा उत्पादनाची जाहिरात गावागावात लोकांपर्यंत पोहोचवा।
0: त्यासाठी संपर्क करा जाहिरात विभाग, आकाशवाणी, फोन 242-76-20 आणि 242-32।

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8 वाजलेत.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल
4: हसला. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
7: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
6: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
8: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
7: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
8: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
9: काय झालं?
10: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
9: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
10: हो ना,
9: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
10: कुठे भेटतील त्या?
9: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
10: आणि फोन नंबर
9: 93 72 99 29.

0: 36
1: 92 99 29 36
0: देशपांडे हॉस्पिटल आणि गुड न्यूज IVF प्रस्तुत मोफत वंध्यत्व निवारण आणि IVF शिबिर.
2: या शिबिरात मोफत कन्सल्टेशन, सवलतीच्या दरात सर्व तपासण्या, तसंच IVF वर 20% सूट असेल.
0: शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी फर्टिलिटी तज्ञ डॉक्टर प्रीती देशपांडे यांचा 35 वर्षांचा विश्वास आणि अनुभव.
2: शिबिर दिनांक 5 जुलै रोजी, स्थळ झेनिथ क्लिनिक माय सिनेमा समोर, पाइपलाइन रोड, सावेडी, अहिल्यानगर.
0: फोन 78 23 82 48 37.
3: श्रोते हो, यावेळच्या एक फिल्म या कार्यक्रमात जाणून घेऊयात व पु काळे यांच्या कथेवर आधारित एका अजरामर मराठी चित्रकृतीबद्दल.

0: मुंबईची चाळ संस्कृती आणि जागेच्या भीषण समस्येवर मार्मिक भाष्य करणारा, तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत वाटणारा असा हा विषय. एकत्र कुटुंबातल्या प्रेमळ नातेसंबंधांचं वास्तव पण हळुवार चित्रण करणारा उत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट. यावेळचा चित्रपट आहे मुंबईचा जावई. तेव्हा जरूर ऐका एक फिल्म येत्या मंगळवारी 7 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण रात्री 9:30 आकाश.
1: मैत्रिणींनो, अवश्य ऐका कार्यक्रम नारी विश्व दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सकाळी 8:40
2: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व.
3: श्रोते हो, यानंतर 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट। पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम। महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा। आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित। कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार असून ते इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार आहेत। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्वेकडच्या देशांसाठीचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। 6 ते 8 जुलै दरम्यान प्रधानमंत्री इंडोनेशियात जाणार असून ते जकार्ताला भेट देतील। इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील। त्यानंतर प्रधानमंत्री योग्यकर्ता या ऐतिहासिक वारसा शहरात प्रंबानन मंदिर संकुलाला भेट देतील। तिथं भारताच्या सहकार्यानं वारसा संरक्षण आणि संवर्धनाचं काम सुरू होणार आहे। दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 8 ते 10 जुलै या काळात मोदी ऑस्ट्रेलियात जाणार असून तिथं ते भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील। तिसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री 10 आणि 11 जुलैला न्यूझीलंडमध्ये जाणार आहेत। न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लग्झॉन यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील। गेल्या 40 वर्षात भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे। पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील ही भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं। पाकिस्ताननं सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणं कायमचं थांबवलं पाहिजे असं ते म्हणाले। तिस्ता पाणी वाटपाविषयी भारताचा दृष्टिकोन यापूर्वीच बांगलादेशला कळवला असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं

0: दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्ट पेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, CAIT आणि CII यासारख्या उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ घाटात आज दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबंद नदी पात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यातून नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातल्या सर्व व्यवस्थापनाचा सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं हा पाऊस येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या

0: काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज सकाळी कॅनडामध्ये व्हॅन्कुव्हर इथं झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्वित्झर्लंडनं अल्जेरियाचा 2-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. टोरांटोमध्ये झालेल्या सामन्यात पोर्तुगालनं क्रोएशियाचा 2-1 असा पराभव केला. आज रात्री अमेरिकेत अर्लिंग्टन इथं ऑस्ट्रेलियाची गाठ इजिप्तशी, मायामी इथं अर्जेंटिनाची गाठ काबो व्हर्डेशी, तर कन्सास इथं कोलंबियाची गाठ घानाशी पडणार आहे. देशानं वर्षभरात $1 ट्रिलियन निर्यात उद्दिष्ट ठेवलं असून यंदाच्या पहिल्या तिमाहीत त्यापैकी 15% निर्यात पूर्ण झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत व्यापार मंडळाच्या बैठकीत ही माहिती दिली. त्यादृष्टीनं निर्यातीत वाढ करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या निर्णयाचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होईल याची सरकार काळजी घेईल, असं ते म्हणाले. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या आंदोलनाचं नाव राम रक्षा आंदोलन असं असून ज्यांनी राम मंदिरात चोरी केली आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या दरात आज घसरण झाली आणि त्यानं $71 प्रतिबॅरलचा टप्पा गाठला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो प्रसारणात आपलं पुन्हा स्वागत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. रात्रीचे 8:15 प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकजागरण.

0: श्रोतो, आजच्या लोकजागर या कार्यक्रमात महावितरणच्या माध्यमातून राबविले जाणारे विविध उपक्रम आणि योजनांविषयी अहिल्यानगर महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो, नमस्कार. आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, वीज ही आपल्या घरामध्ये वापरली जाणारी दैनंदिन गरजेची गोष्ट आहे. आपण पाहतो की आपल्या घरामध्ये आता स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत, किंवा विजेचा वापर आपण कशा पद्धतीनं केला पाहिजे, किंवा पावसाळ्याचे दिवस आहेत तर काय सुरक्षितता आपण घेतली पाहिजे, काय काळजी आपण घेतली पाहिजे. शेतकरी बांधवांनी ग्रामीण भागामध्ये सौर पंप असतील किंवा त्याचा वापर असेल किंवा त्याच्यासाठी ज्या काही आपल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या कशा पद्धतीने आहेत, याविषयी आज आपण बोलणार आहोत. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या अहिल्यानगर महावितरणचे प्रमुख अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवारसाहेब आलेले आहेत. तर पवारसाहेब, आपलं

0: आजच्या लोकजागर कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या ज्या काही महत्वाकांक्षी ज्या योजना आहेत, विशेषतः सोलर सूर्यघराच्या बाबतीत किंवा मोफत विजेच्या बाबतीमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, तर ही नेमकी योजना काय आहे, याच्यामुळे काय ग्राहकांना कशा पद्धतीने फायदा होतो आहे?
1: सर्वप्रथम आपण प्रधानमंत्री मुफ्त योजना ज्याला आम्ही म्हणतो त्याचं पूर्ण नाव आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना. या योजनेमध्ये घरगुती ग्राहकांसाठी रुपये 30,000 प्रति किलोवॅटप्रमाणे 2 किलोवॅटपर्यंत सबसिडी दिली जाते आणि त्यापुढील 1 किलोवॅटसाठी 18,000 रुपये अशी एकूण 3 किलोवॅटला 78,000 रुपयाची सबसिडी ही ग्राहकांना दिली जाते. आणि जर समजा एखाद्या ग्राहकाला त्यापेक्षाही जास्तीचं गरज असेल तर ते पूर्ण रक्कम भरून त्यांना घ्यावं लागतं, परंतु 78,000 रुपये हे निश्चित सबसिडी त्या ग्राहकांना दिली जाते.
0: मग याच्यासाठी पात्रता वगैरे काही आहे का की कशा पद्धतीने याचा ऍप्लिकेशन करू शकतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी?
1: यामध्ये पात्रतेचे वेगळे निकष काहीही नाही आहेत. त्या ग्राहकाचं वापर हा घरगुती असावा हेच एक निकष आहे. त्या निकषात बसणाऱ्या घरगुती ग्राहकांनी नॅशनल पोर्टलवर ते अर्ज करायचा आहे, तो अर्ज ऑटोमॅटिकली आमच्याकडे येतो आणि त्याची प्रोसेस ही पुढे चालवली जाते.
0: आता आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर भौगोलिकदृष्ट्या अहिल्यानगर खूप मोठा जिल्हा आहे आणि अनेक योजनांचं जी काही अंमलबजावणी आहे ती महावितरणच्या माध्यमातून होतीये. तर याच्यामध्ये स्मार्ट स्कीम नावाचं एक नवीन योजना आपल्याकडे आली आहे, तर ती योजना नेमकी काय आहे, कोणासाठी आहे, याच्यासाठी पात्रतेचे निकष कशा पद्धतीने ठरवण्यात आलेत आणि एखाद्याला त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी कशा पद्धतीने घेतला पाहिजे?
1: तर ही योजना म्हणजेच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचाच एक भाग आहे. त्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना लागू करण्यात आलेली आहे. याचं पूर्ण नाव स्मार्ट जरी दिसत असेल तर ते शॉर्ट फॉर्म मध्ये आहे, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप योजना असं या योजनेचं नाव आहे. त्याचं शॉर्ट फॉर्म स्मार्ट असं केलेलं आहे. यामध्ये ज्या ग्राहकांचा घरगुती ग्राहकांचा मंथली म्हणजे महिन्याचा वीज वापर हा 100 युनिट किंवा त्यापेक्षा कमी आहे असे सर्व ग्राहक यामध्ये पात्र आहेत आणि त्यासाठी विशेष जी सबसिडी राज्य शासनामार्फत आणि केंद्र शासनामार्फत ही जी आपण आधी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सांगितलेली सबसिडी त्या व्यतिरिक्त राज्य शासनाने पण त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि त्यानुसार जे ग्राहक दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांना केवळ 2,500 रुपये भरायचे 1 किलोवॅटसाठी, कारण 100 युनिटचा वापर आहे म्हणजे त्यांना 1 किलोवॅट सफिशियंट सोलर लागतं. त्या हिशोबाने ते केलेलं आहे, त्यांनी केवळ 2,500 रुपये भरायचे आहेत. आणि तेच जर का ग्राहक SC किंवा ST शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब्स या कॅटेगरीत असतील तर त्यांना 5,000 रुपये आहे आणि सर्वसाधारण त्या व्यतिरिक्त सर्वसाधारण ग्राहकांना 10,000 रुपये. म्हणजे जे पूर्वी खूप पैसे लागायचे किंवा जास्ती रक्कम आपल्याला मोजावी लागायची, साधारणतः 50 ते 60 हजार रुपये पर किलोवॅट असे दर होते, तर त्या दराचा विचार केला तर तो आता अतिशय म्हणजे 2,500 रुपयामध्ये नथिंग.
0: बरोबर.
1: आणि कुठल्याही BPL ग्राहकाला हे जर लावलं 1 किलोवॅट तर त्याचा 100 युनिटच्या आतला वापर हा शून्यावर येतो आणि मुफ्तच त्याला मिळतं.
0: आणि सौर ऊर्जेच्या माध्यमातून एक चांगली क्लीन एनर्जी आपण जी म्हणतो
1: क्लीन एनर्जी मिळते आणि त्यांना म्हणजे वीज बिलातून मुक्तता मिळते, रिलायबिलिटी राहते आणि पर्यावरण पूरक एक वीज निर्मिती होते, कार्बनचं उत्सर्जन आहे ते थांबतं. सर्व दृष्टीनं एक नॅशनल GDP मध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना पण त्याची भर पडण्यात मदत होते.
0: नक्कीच नक्कीच. खरं तर पवारसाहेब सध्या आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपण बऱ्याचदा ऐकतो वाचतो की पावसाळ्यामध्ये काही दुर्घटना घडतात किंवा वीज आता ही जीवनावश्यक घटक आहे आणि प्रत्येकानं शेतामध्ये काम करताना किंवा घरी वापर करताना काही सुरक्षिततेच्या काही काळजीच्या काही उपाययोजना किंवा काही दक्षता घेणं गरजेचं असतं. तर तुम्ही अहिल्यानगरच्या महावितरणचे प्रमुख म्हणून आमच्या जे काही श्रोते आहेत आजची मुलाखत ऐकताय त्यांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने आपण उपाययोजना केल्या पाहिजेत?
1: आपण बरोबर बोललात, जसं वीज जीवनावश्यक घटक आहे तसंच त्या विजेच्या संदर्भात थोडासा जरी निष्काळजीपणा केला तर ते दुःख देऊन जातं.
0: बरोबर.
1: आणि सुरक्षेचे नियम जर पाळले गेले नाही तर शॉर्ट सर्किट होणं किंवा विजेचा धक्का बसून दुर्घटना घडणं अशा प्रकारचे घटना घडू शकतात. त्यामुळं महावितरणतर्फे मी सर्वांना आवाहन करतो की आपण पावसाळ्याचे दिवस असो किंवा इतर वेळेलाही कधीही ओल्या हाताने आपल्या घरातले स्विच किंवा प्लग किंवा इतर विद्युत उपकरणे हाताळायचे नाही आहे. नेहमी ते स्वच्छ आणि कोरड्या हातानेच ते स्विचेस वगैरे वापरावे. खराब झालेले त्वरित

0: उपकरणं बदलून घ्यावीत. तसेच घरामध्ये MCB ELCB असे सुरक्षेचे जे उपकरणं आहेत, ज्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होतो किंवा अर्थिंग होतं त्यावेळेला हे आपोआप विद्युत पुरवठा खंडित करण्याचं काम करतात हे. आणि घरातील उपकरणं जी आहेत ती जरा अशी ISI मार्क किंवा 5-स्टार रेटिंग वगैरे अशा पद्धतीचे असावी, जेणेकरून सुरक्षितता ही केली जातील. आणि खास करून शेतकरी बांधवांना माझी एक नम्र विनंती राहील आणि सूचना पण राहील की पावसाळ्यात आपण शेतात वगैरे जात असतो किंवा इतर ठिकाणी जात असतो त्यावेळेला लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारा किंवा तुटलेल्या तारापासून लांब राहायला पाहिजे. आणि अशा परिस्थितीत कुठे आढळलं तर सर्वांना परत एकदा विनंती राहील की आपण जवळच्या नजीकच्या आमच्या MSEB अधिकारी किंवा कार्यालयापर्यंत ही गोष्ट कळवावी, जेणेकरून होणारे अपघात आपल्याला टाळता येतील.
1: नक्की श्रोते, खूप मोलाचा सल्ला खरं तर पवार साहेबांनी आपल्याला दिलेला आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक दुर्घटना याच्यातून घडतात, परंतु काही उपाययोजना आपण जर केल्या, काही दक्षता आपण घेतली तर ह्याची काही दुर्घटना किंवा असे काही प्रसंग असतात त्याच्यापासून आपण वाचू शकतो. पवारसाहेब, सध्या स्मार्ट मीटर्स हे ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात बसवले गेलेले आहेत, त्याची सध्याची सद्यस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीने त्याचा फायदा ग्राहकांना होऊ शकतो?
0: आपण स्मार्ट मीटर हे साधारणपणे अहिल्यानगर जिल्ह्यात आणि शहरात मिळून 50% लावलेले आहेत. तर हे लावण्यामागचे मुख्य कारण असं आहे की हे मीटर लावल्यामुळं आपल्याला अचूक बिलिंग करता येईल, मानवी हस्तक्षेप टाळता येईल आणि आपल्याला जो रिअल टाईम डाटा म्हणतो आपण, आता समजा तुमच्या घरात काय वापर चालू आहे हे तुम्हाला इथं बसून कळू शकतं किंवा त्याचे नोटिफिकेशन आपल्या मेसेजद्वारे मोबाईलवर येतील. तसेच टाईम ऑफ द डे नावाचा एक त्यामध्ये प्रकार आहे की सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या दरम्यान जर आपण वापर केला म्हणजे घरगुती ग्राहकांनी, तर त्यांना 80 पैशाची प्रति युनिट अशी सवलत आहे. म्हणजे आपण वीज वापरून सुद्धा फायदा मिळवू शकतो. एखादं उपकरण जे आपण रात्रीच्या वेळेला चालवण्याने 80 पैसे किंवा त्याच्यावर जास्त देणार असतो, तेच जर का आपण घरगुती जर विचार केला, समजा वॉशिंग मशीन लावायची आहे पण आपण 9 ते 5 लावलो तर 80 पैशाचा त्याच्यामध्ये बेनिफिट घेऊ.
1: बरोबर.
0: आणि नाहीतर आपण इतर वेळेला केव्हाही बटन दाबतो आणि ते वापरायचं बघतो, तर त्यामध्ये हे सर्वात मोठी बचत किंवा ते ग्राहकांना मिळणारा फायदा आहे. तसेच यावर वापरायचे ह्याचं नियंत्रण मिळवू शकतो, आपला लोड किती चाललाय, आपण किती वापरलं पाहिजे. तुम्हाला तसे मेसेजेस किंवा अलर्ट येतील की आता तुमचा वापर अनावश्यकरित्या वाढतोय किंवा ॲबनॉर्मल वाढ होतोय. अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये फीचर्स आहेत आणि ते अतिशय छान चांगले मीटर्स आहेत, करेक्ट आहेत. त्यामध्ये ग्राहकांना माझी विनंती आहे की तसं कुठल्याही प्रकारचं गैरसमज करून घेऊ नये. त्या मीटरचं डेमोसुद्धा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत, जर कोणाला शंका असेल तर आपण त्यांना सिरीजमध्ये मीटर लावून ते मीटर योग्य असल्याचं दाखवून देत असतो.
1: खरं तर तुम्ही आता स्मार्ट मीटरच्या वापराबद्दल सांगितलं, पण बऱ्याचशा ग्राहकांमध्ये किंवा लोकांमध्ये एक गैरसमज असा आहे की जुनं मीटर आणि नवीन जे स्मार्ट मीटर आहे तर याच्यामध्ये लावल्यामुळे काही बिलामध्ये तफावत येते किंवा बिल जास्त वाढते, तर असं काही आहे का
0: त्याच्यात? नाही नाही, हे मीटर हे पूर्वीच्याच मीटरसारखे आहेत, ॲक्युरेट आहेत. जर कोणाला शंका वाटत असेल तर परत एकदा आपण त्यांना त्यांच्या सोयीनुसार ते डेमो लावून ते मीटर दोन्ही मीटर एकाच वेळेला लावून दोन्ही मीटरमध्ये काय तफावत आहे हे दाखवून देऊ शकतो. या मीटरमध्ये कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नये अशी मी महावितरणतर्फे विनंती करतो.
1: नक्की. आपल्या अहिल्यानगर शहराचा विचार केला तर अहिल्यानगर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात सध्या होतोय, सावेडी उपनगर असेल याची वाढ मोठ्या प्रमाणात, नागरीकरण वाढतंय, तर अखंडित वीज पुरवठा या उपनगरांना किंवा वाढलेल्या लोकसंख्येला व्हावा या दृष्टीनं महावितरण कशा पद्धतीने प्रयत्न करत आहे?
0: यासाठी आपण 2-3 प्रकारे प्रयत्न करतोय की एक जे एक्झिस्टिंग आमचं नेटवर्क आहे त्याची देखभाल दुरुस्ती ही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही केलेली आहे. पावसाळ्यापूर्व ज्याला आम्ही मान्सून प्री मान्सून मेंटेनन्स म्हणतो ते सर्व 33 KV आणि 11 KV मेंटेनन्स पूर्ण करण्यात आलेलं आहे. सप्लाय रिलायबिलिटीसाठी आम्ही 33 KV रिंग फिडिंगची योजना आम्ही यावर्षी राबवतोय. त्यामध्ये आम्ही कुठल्याही सबस्टेशनला कधीही फॉल्ट झाला, 33 KV बंद झाली तर दुसऱ्या सबस्टेशनवरून त्याला सप्लाय देऊन ते सबस्टेशन चालू करता यावं, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये ते सप्लाय रिस्टोअर करण्याची आम्ही सोय केलेली आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जसं आपण म्हणालात की सावेडी उपनगर वाढतंय किंवा लोड वाढतोय, त्यासाठी शहराकरता आम्ही नवीन 2 उपकेंद्र निर्माण करतो 33x11 प्रत्येकी 10 MVA कॅपॅसिटीचे. एक सावेडी उपनगरात आहे, त्याची जागा आम्हाला महानगरपालिकेकडून ताब्यात मिळालेली आहे. सारसनगर येथेही एक आम्ही 10 MVA नवीन उपकेंद्र करतोय.

0: टक्क्याची ही जागा आम्हाला मिळालेली आहे आणि सारसनगर उपकेंद्राचं जवळजवळ 90% काम पूर्ण झालेलं आहे. त्यासाठी येणाऱ्या 33 KV लाईनचं थोडंसं काम बाकी आहे. ते येत्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही हे सबस्टेशन चालू करून शहराच्या नवीन येणाऱ्या विजेची मागणी तसेच जी एक्झिस्टिंग लोक होती ग्राहक होती त्यांना सुद्धा एकदम दर्जेदार आणि चांगल्या प्रतीचं विद्युत पुरवठा आम्ही करू. यासाठी अहिल्यानगर शहर म्हणजे इथून पुढं ज्या काही ब्रेकडाऊनमुळं वेळ वाया जायचा तो कमीत कमी राहील याची मी एक आपल्याला खात्री देतो.
1: आपल्याकडे ग्रामीण भागातल्या शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही एक महत्वाकांक्षी योजना चालू करण्यात आलेली होती आणि सौर पंपांचा वापर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात व्हावा या दृष्टीनं प्रयत्न केलेले आहेत. तर त्याची सध्याची स्थिती काय आणि ही योजना कशा पद्धतीने शेतकरी बांधवांना फायदा देते आहे?
0: यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर मागेल त्याला सोलर कृषी पंप योजना अशी एक योजना आहे, ती शेतकऱ्यांसाठी कृषी पंप योजना म्हणजे पंप देण्याची योजना आहे. या अंतर्गत आपण कुसुंबी योजना म्हणून पूर्वी त्याचं नाव होतं, त्यामध्ये 24,021 पंप आपण लावलेले आहेत आणि मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये 48,160 असे एकूण 72,181 पंप आपण जिल्ह्यामध्ये लावलेले आहेत. आज तारखेला एकूण अर्ज 80,756 आले होते, त्यापैकी आपण जवळपास 48,160 पंप हे मागेल त्याला सोलरमध्ये लावलेले आहेत आणि जे काही उरलेले 32,000 हे आहेत तर त्यांनाही पंप देण्याचं काम प्रगतीपथावर आहे. आणि दुसरा जो विषय आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, या योजनेअंतर्गत आपण जवळपास 41 सबस्टेशनमध्ये त्याच्या जवळपासच्या एरियामध्ये आपण सोलर प्लांट लावलेले आहेत. त्या प्लांटचा असा फायदा होतो की म्हणजे जी वीज तयार होते ही लोकल तिथल्याच शेतकऱ्यांसाठी वापरली जाते, त्यामुळे त्याच्यामध्ये होणारी जी वितरण हानी आहे ती अत्यंत कमी असते आणि दिवसाच सप्लाय मिळण्यासाठी त्याला आपण वापर करत असतो. म्हणून अशा ठिकाणी जे जिथं आम्ही हे काम केलेलं आहे अशा 23 उपकेंद्रांमध्ये आम्ही शेतीपंपाला दिवसा वीज देतो, म्हणजे शेतकऱ्यांना रात्रीच्या लाईटसाठी अवलंबून राहण्याची गरज नाही आहे. तसे त्या अंतर्गत एकूण जिल्ह्यामध्ये 330 MW विद्युत निर्मिती आज तारखेला आपण करतो आहोत आणि एकूण 675 MW करण्याचा येत्या काळामध्ये आमचा प्रयत्न आहे.
1: नक्कीच शेतकरी बांधवांना दिवसा वीज मिळणं ही खूप गरजेची गोष्ट आहे, कारण रात्री आपण पाहतो की बऱ्याचदा काही दुर्घटना घडतात आणि त्याच्यामुळे शेतकरी कुटुंब जे आहे ते कोलमडू शकतं. परंतु सौर पंप असतील किंवा सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून दिवसा जर वीज मिळत असेल तर त्यांचं काम जास्त सोपं होऊ शकतं. खरं तर वीज ही आपल्या दैनंदिन वापरातली गोष्ट आहे आणि काटकसरीने त्याचा वापरही केला पाहिजे. तर ह्याच्या काही वेगवेगळ्या योजना आहेत किंवा विजेचा वापर आहे ह्याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय आवाहन कराल?
0: की मी श्रोत्यांना आणि आमच्या सन्मान्य ग्राहकांना परत एकदा विनंती करेन की सोलर रूफटॉप योजनेचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्या स्वतःचं वीज बिलही कमी होईल आणि क्लीन एनर्जीमध्ये राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपण एक हातभार लावू. दुसरं सोलर पंप घेऊन सुद्धा आपण आता जी विजेची गरज होती ती कमी करणार आहोत. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेच्या संदर्भात मी जे काही गोष्टी सांगितल्या तर त्या सर्वांनी पाळाव्या. आपला जिल्हा मोठा आहे पण दुर्दैवी गोष्ट अशी आहे की म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विद्युत अपघात होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आपलं नाव आहे, आपण 2 नंबरला आहोत. आउटसाइडर्स किंवा आमच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त होणाऱ्या जे काही ऍक्सिडेंट्स आहेत याचंही प्रमाण फार मोठं आहे. तर हे टाळण्यासाठी सर्वांनी सुरक्षितता आणि काळजी घेतली तर हे कदाचित कमी करण्याचं आपल्याला यश येईल आणि अपघात टाळले तर आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणखी सुधारणा करू शकू अशी माझी एक विनंती राहील.
1: नक्की श्रोते, खूप महत्त्वाची माहिती पवार साहेबांनी आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून दिलेली आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय आपण काळजी घेतली पाहिजे यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं ज्या काही वेगळ्या योजना आपल्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत त्याचा योग्य पद्धतीनं आपण कसा लाभ घेतला पाहिजे किंवा त्याची सबसिडी कशी आहे, त्याच्यासाठी अर्ज कसं करायचं आहे किंवा आपल्या अहिल्यानगर शहराचा विस्तार ज्या पद्धतीनं होतोय त्याच्यासाठी महावितरणच्या माध्यमातून काय प्रयत्न केले जातात या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती पवारसाहेब यांनी आज आपल्या लोकजागर कार्यक्रमासाठी दिली. तर पवारसाहेब, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना एवढी महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच आपण महावितरणच्या माध्यमातून राबविले जाणारे विविध उपक्रम आणि योजनांविषयी अहिल्यानगर महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हा कार्यक्रम होता लोकजागर.

0: श्रोतेहो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
1: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
0: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
1: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
0: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.

0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
1: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
0: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.

श्रोतो, आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:35 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत. संगीतकार आहेत दशरथ पुजारी.

श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रमेश अणावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते दशरथ पुजारी. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता हा स्वर आहे पंडित वसंतराव देशपांडे यांचा. वा रा कांत यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी.

श्रोतेहो, पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं वा रा कांत यांचं गीत पण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर 9:15 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आपली आवड कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आपल्यासोबत मी आहे दीपाली चुत्तर. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत संत तुकाराम यांची रचना. हा स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि हे गीत संगीतबद्ध केलं आहे श्रीनिवास खळे यांनी. या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत शहाली बाबा रेडिओ श्रोता संघ पिंपरी शहाली नेवासा इथून, भाऊसाहेब नवथर, अक्षय चंदन, जयकुमार चंदन, हरीश शेठ, सलीम शेख, रुचिता चंदन आणि रंजना चंदन. याच गीतासाठी पसंती कळवली आहे श्री रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे तहसील वसमत जिल्हा हिंगोली इथून टेलर रामचंद्र धोंडीबा इंगोले, सुनील जबडे, नामदेवराव शिंदे पाटील, चांदू बलखंडे आणि मास्टर विलास शिंदे पाटील. तसंच अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली इथूनच दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू आणि समस्त ठोके परिवार. छत्रपती शाहूनगर हिंगोली इथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिकू, रमाबाई सुरेंद्र, मयुरी सुरभी, मंजुषा आणि गौतम इंगोले. तसंच माटेश्वर रेडिओ श्रोता संघ नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, शुभम बालाजी बोबडे, सुवर्णा वेणुताई, वैष्णवी बोबडे आणि नावकीकर मारोतराव भुसारे. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे संत तुकाराम यांची रचना असलेलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोतो, आपली आवड कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलीत संत तुकाराम महाराज यांची ही रचना. हा स्वर होता लता मंगेशकर यांचा.

आणि गीताला संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. कार्यक्रमात यानंतर पसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैज नबी शेख, शाकेर इस्लाम अभिषेक, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमरन शेख, सानिया शकील पठान, बिस्मिलाबी, गदर शेख आणि निलोफर शेख. तसंच तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी अयूब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद, तसंच माहिरा सय्यद. गांधी चौक रोपड पंजाब इथून हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक आणि मिका बिरक. तसंच महादेव घाट अमलेश्वर इथून डोमन ठाकूर, सुमन, मिथिलेश, तारणी, सूरज, सुजला, ज्योती आणि रेयांश ठाकूर आणि समस्त ठाकूर परिवार. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे सांगते ऐका या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीतकार आहेत राम कदम.

श्रोत्यो, हा स्वर होता आशा भोसले आणि सहकारी यांचा. गीतकार होते ग. दी. माडगुळकर, संगीतकार होते राम कदम आणि हा चित्रपट होता सांगते ऐका.

कार्यक्रमात यानंतर टाइमपास चित्रपटातलं हे गीत गायलं आहे केतकी माटेगावकर आणि स्वप्नील बांदोडकर यांनी. गीत आहे गुरु ठाकूर यांचं. गीताला संगीत दिलंय चिनार महेश यांनी. या गीतासाठी पसंती कळवली आहे शनिवार पेठ बीड इथून पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ वल्लभ, श्रावणी आणि प्रथमेश कुलथे यांनी. तसंच बेर्डी इथून हुकुम करमरकर, सुनीता, हार्दिक, प्राची, तनू आणि समस्त करमरकर परिवार. मुक्काम पोस्ट बोराळा तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका आणि गजानन घायाळ यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं टाइमपास या चित्रपटातलं हे गीत.

0: श्रोते हो, टाइमपास या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. हा स्वर होता केतकी माटेगावकर आणि स्वप्नील बांदोडकर यांचा. गीतकार होते गुरु ठाकूर आणि संगीतकार चिनार महेश. यानंतर आपली पसंती कळविणारे श्रोते आहेत साई रेडिओ श्रोता संघ देवगड फाटा तालुका नेवासा इथून, दत्तात्रय चिंधे, दीपक, संदीप, साई, स्वरा, भावी, आदेश, गीतांजली, कोमल व जनाबाई चिंधे आणि समस्त चिंधे परिवार. तसंच फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजितकुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना व गबरू पैलवान थोरात, दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर इथून संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन. याच गीतासाठी पसंती कळवली आहे माळीवेस बीड इथून किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना शीतल, अभिजित उबाळे आणि बाळराजे सचिन उबाळे. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे सोंगाड्या या चित्रपटातलं कृष्णा कल्ले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार आहेत राम कदम.
1: बिब घ्या बिब शिक.

0: त्याच्या पॅन्टवर माझा भरोसा नाही, मला कंसात नवरा नको ग बाई, बिब घ्या बिब शिक.
1: श्रोते, हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार होते राम कदम आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं हे गीत होतं सोंगाड्या या चित्रपटातलं. श्रोते, आपली आवड कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत ना धो महानोर यांचं गीत. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर. हे गीत गायलं आहे सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांनी आणि हा चित्रपट आहे सर्जा. गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद इथून श्री सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, कुमारी संचिता वायाळ, कुमार प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख, करडा रिसोड इथून सानवी देशमुख आणि सर्वत देशमुख, समस्त राजे जाधव देशमुख आणि वायाळ परिवार. तसंच याच गीतासाठी पसंती कळविली आहे आशा रेडिओ श्रोता संघ मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र इथून अभिजित गव्हाणकर, श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबई इथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता आणि अर्जुन गव्हाणकर, आकार हाईट्स बहादुरा नागपूर इथून वैशाली शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर आणि कुमारी ध्वनी गव्हाणकर. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं सर्जा या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं सर्जा या चित्रपटातलं. गीतकार होते ना धो महानोर आणि संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि या गीताबरोबरच आपली आवड कार्यक्रमात आता आपण थांबणार आहोत. मी दीपाली चुत्तर आपली रजा घेते.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. प्रसारित करीत आहोत लोकनाट्य नमस्कार तिथे चमत्कार. सादर करते आहेत शाहीर गणेश साळवे आणि सहकारी.

0: आई मना पोरगा हो दे वंशाला दिवा दे तुझ्या पदरात पूर्ण हौशी टाकेल
1: वर्गा होईल पर बोलल्या प्रमाणे नवसाला काना डोळा करायचं नाही नाही तर देवी विधवा करी माझी जत्रा करायची मंगळवार शुक्रवार करायचा रात्री मंदिरात तिच्या सहवासात घालवावी असा रिवाज आहे
0: आता कागदाचा तुकडा काढून जा तुला देवीच्या पदरा
1: काढू देची सोडलं पोरीसनी अगं काय काळजी करू नको जावा अरे माड्या पस्तीस वर्षाच्या काळात राजा 1,00,000 स्त्रिया देवाशी वाहिल्या त्यांचं काय झालं नाही तर आपलं काय होणार आहे
2: ते बी खरंच

0: एखाद्या बाईने पोराचा नवस केला आणि तिला पोरगी झाली तर तिला देवीला सोडून देतात. देवी तिच्या दंडावर मंदिराचा शिक्का चाबून कोरला जातो.
1: अरे हाय की नाही
0: होय ना.
1: अरे देवाची लगीन झालेल्या देवदाची जोगा मागून पोट भरतात. वया ताली रे आली कच्चीचा फायदा मोठारी लोक घेतात.
0: हे मात्र खरं बर का. पण पांढऱ्या पिवळ्या दमक भंडाऱ्यात आयुष्य बुडवणाऱ्या देवदासीला हे लोक भोगदासी बनवतात.
1: म्हणत कायदे समजे बुकाचा अडकले.
0: अरे कायद्याचं काय घेऊन जाण बसला. पण हे चमत्कारी बुवा अजून इतिहासात जमा झाले नाही म्हटलं.
1: बुडो माग होईल पर हरिण बाबाच्या गजानन महाराज अंगात येतो. डोक्याला फडक बांध शिर्डीचा साई बाबा आणि पावा वाजू लागला का श्री कृष्ण.
0: अरे हा पण तू जातो लहान बाबा नाही का. दहा शेकड्याने भक्ताचे रूप नारा तू स्वतःच्या अंगावर घेतो दूर फेकतो.
1: काय येतो. अरे जणू काकड्यांच्या त्या तुला बाबावाजी म्हणतात ना याची बायका बघ आली.
0: अरे वय तर कृष्णाचा अवतारच तो.
1: अवतार तू तर रांदे आपल्याला दरबारात जायला पाहिजे.
0: मग येळ कशा पाहिजे.
2: मी स्वामी सुखदास महाराजांचा परम भक्त या राज्याचा प्रधानमंत्री. अजून शिपायांचा दरबारात पत्ता नाही. अरे स्वामी विवेकानंदांचा अवतार म्हणतात मला शिपाई. काय म्हणतात राज्यातील लोक माझ्याविषयी चांगलं का वाईट.
0: अगं वाईट म्हणायची कंचाची ताप नाही बघा पडदा. अहो चांगलंच म्हणता की. पण तुमच्या त्या लहानपणाच्या सिद्धीपायी समजा डॉक्टरचे धंदे बसले पडतात.
2: बसायलाच पाहिजे. अरे नुसती तपासायची फी 60 रुपये. या महागाईच्या काळात त्यांचा नियम धाब्यावर बसवतोच बघा.
1: नाही प्रधानजी त्यांचा नियम तुम्ही धाब्यावर बसव.
2: अरे मार्केटमध्ये येण्याआधीच आम्हाला औषधी कळतात.
1: कोणती बायावरती.
0: बायावरती नाही मग काय तुझ्यावरती. अरे एका बाईची जाऊ परदानजी कर चष्म्याचा नंबर विचारायला गेली.
1: म्हणजे स्वामी सुखदास महाराजांकडे असं म्हणा ना बाई नाही सुधरा चल ना नक्की जावडली असणार.
2: शिपाई आज तुपणा बंद करा. अरे मूर्खांनो संगीत कला चालवणाऱ्या तरुणी राधिका म्हणून आमची सेवा करतात. शरीरानं आम्ही जरी इथं असलो तरी काही क्षणात इंग्लंड अमेरिका वगैरे वगैरे देश फिरून येतो तेव्हा आमच्या बद्दल कोण काय म्हणणार.
0: कोण. अहो श्याम नावाचा माणूस म्हणतो. विवेकानंदासारख्या थोर माणसाचं नाव बदनाम करून बुवाबाजीच्या नावाखाली स्त्रियांना श्रीवस्त केलं जात. अरे आजांना खऱ्याने काय चांगलं झाडूनही मारायला पाहिजे.
2: खामोश. संस्कृती रक्षक भगिनी असं कशापाई करतील. जोवर पेशंट येणार तोवर आम्ही धंदा चालूच ठेवणार.
1: महाराज तुम्ही चालू आणि कुशल ठेवा. बर तुमच्या हाताखाली यालाही वाढवाय म्हणून ठेवून घ्या.
0: अरे नको नको नको माझ्या वाणितिनीच्या बायकूला मी एकटाच आहे. अरे हा रजनीच्या तंबूतला उंट आणि स्त्रियांना फसवणारा कोणती माणूस आहे हा.
2: खंडू शिपाई.
0: म्या नाही पाहिजांजी असं श्याम म्हणतो.
1: स्वामी विद्यानंदांचे शिष्य अखिलेश्वर महाराज दरबारात पधारे हे.
0: प्रधानजी गिरीपुंजे बाबांनी राजनातिकला सोडलं नाही वाटतं.
2: अहो यांनी वाटत रंगात आला असेल महाराज. अहो महाराज बजरंग बलीचा अवतार तो आज गुरुवार दरबार भरलेला आहे. ही बघा आलीच.
3: महाराजांच्या चरणी वंदन असो.
0: स्वामी विद्यानंदाचा आशीर्वाद आशीर्वाद असो.
3: महाराज पोट दुखत होत
0: बर
3: म्हणून बाबांनी मला दिव्या खाया दिल्या. म्हणले का जात होय.
1: वाटापाय कर मग राहिली का मग 4 दिवस खाड्या लावा महाराजीच. अरे बायकांना सुटला का देऊ.
0: अरे चिंदेच्या कशा पाय बिचारीच्या पोटावर पाय देतो. हा तुझ्याकडून धागा ताईत घेतला असता म्हणजे बर.
3: तसं काय नाही महाराज. रात्री लई वाईट सपान पडलं. गिरीपुंजा बाबाने 10-12 तिच्या कपाळावर मारल्या. मला बरं वाटलं पण लई कडक व्रत धरायला सांगितलं.
0: असं कुठलं व्रत आमच्या राजनर्तिकाला फरमावलं.
3: गुरुवारच्या दिवशी अंगाला साबू लावायचे नाही कपडे पण धुवायचे नाही. पण एवढी काळजी कशा पाळी. मी तुमची करमणूक करते ना.
0: अरे वा वा प्रधानजी. अहो काय पाहता नाच गाण्याला सुरुवात करा.

चलते नव नव तेते उधळत आला गंध आहो कळे उमलते नव नव तेते उधळत आला गंध लुटाही

0: पास। अरे काय बघता तिकडं, माना सन्मानानं बाईची रवानगी करा प्रधान जी। भक्ताला लादी लावण्याचं खास तंत्र म्हणजे मराठीबाज इंग्रजी। व्हॉट इज टुडे सब्जेक्ट, आजचा विषय कोणता?
1: महाराज, दोन हे मूल निर्माण करतो तोच दोन हात काम करण्यासाठी आणि खाण्यासाठी देतो।
0: व्हॉट डू यू वॉन्ट टू से? तुम्हाला काय म्हणायचंय ते आम्ही स्वामी विद्यानंदाच्या आध्यात्मिक शक्तीने ओळखलं। कुटुंब नियोजन देवाच्या इच्छेविरुद्ध आहे।
1: म्हणजे महाराज तुम्हाला देवाज्ञा झाली म्हणा की?
0: गाढवा गाढवा देवाज्ञा नाही। अरे माझ्या गुरुनं 12 वर्ष तप केलं तेव्हा मला विद्या प्राप्त झाल्या, त्यामुळं कुणाच्याही मनातलं अचूक कळतं, माणसाचं भूत भविष्य सुद्धा।
1: म्हणून महाराज तुमचं वय 55 वर्षाचं पण वाटत नाही हो?
2: वाटेल कस, जस बाळच आलं या तवाच तर मिसेस किरकिरे पती सोडून विद्यानंदांच्या रथी झाल्या।
1: शिपाई महाराजांबद्दल भलत असेल तर बोलू नको।
2: मी कशा पायी बोलू, तुम्हीच म्हणला नव्हता का स्वामी स्त्रियांना ब्लॅकमेल करतो म्हणून?
0: प्रधानजी व्हॉट आय एम हिअरिंग, काय ऐकतोय मी? स्वामी सुखदास भक्ताच्या दोनों असे वाच्य और स्वामी विद्यानंद सूक्ष्म देहाने हिमालयात जातो, माहित आहे ना?
1: होय महाराज।
0: मग अहो इंदोर जवळचा बाबा फुलातून मूर्ती काढतो, एखादी सती माय उकळत्या तेलातून हाताने भजी काढते, मंतरलेलं पाणी वाटेल ते रोग दूर करतो। अहो इतकंच नाही तर देवळीचा बाबा पाण्यात बोट घालून पाणी गोड करतो।
1: पण महाराज चमत्कार करणारे लोक एक नंबरचे बदमाश असतात।
2: खामोश,
1: अहो म्यान आहे असं श्याम म्हणतो प्रधानजी।
0: पांडू पांडू हवलदार
2: बोला महाराज।
0: त्याला महाराजांच्या शक्तीची कल्पना नसावी। अरे टू माय प्लेस एव्हरीबडी इज हॅपी, आमच्या आशीर्वादानं अरे राज्यात आबादी आबाद आहे।
1: अहो जाऊ द्या महाराज, याला काय सांगता, अहो तो स्वतःला

0: अनुजी महाराज समजतो. जाऊ द्या, तुमच्या आमच्या पेक्षा लहान आहे. जाऊ द्या, लहान आहे. प्रधानजी, आजपासून दरबारातली देव देवतांची फोटो काढून त्या जागी असतील नसतील सर्व बाबांची फोटो लावून रोजची पूजा अर्चा करा.
1: जशी आपली आज्ञा महाराज. शिपाई
2: लावून टाकतो
0: जीवनपणी.
1: आन सेवकाला रोज ताज्या फुलांचा हार घालायला सांगा.
0: आणि प्रधानजी तुम्हासनी.
1: अरे गाढवा आमासी नाही फोटोला.
0: तेच म्हणतो, जाल खंडू ये आपला दांडू. महाराजांचा जे जयकार असो.
3: ये सेवक, ये आपली कामगिरी शिपायांनी सांगितलीच असत.
0: होय महाराज, म्हणून तर फुलांच्या बनवून आणले. तू बघा, सत्यदेव बाबाच्या पाया पडून तीर्थ पितो. माझ्या पोराला पास करून टाकते.
3: अरे वा वा सेवक.
1: अरे वा सेवक, बाबावर तुझी एवढी श्रद्धा.
0: होय तर परदानजी, तुमच्या आईची आणि बायची तुझी.
1: काय म्हणतो?
0: खरं तेच सांगतो. मी माझ्या डोळ्यांनी त्यांच्या माथ्यातून येताना पाहिलं. अव तुमच्या त्या बायचं अपेंडिसायटिसचं ऑपरेशन सत्यदेव बाबाने चालता बोलता पटवून हात फिरून करून टाकलं.
3: अरे वा वा, चमत्कारच म्हणायचा.
0: हे काहीच नाही, त्यांचं निसर्गावर सुधिक नियंत्रण आहे.
1: असं हे तुझे सत्यदेव बाबा आहेत तरी कोण?
0: कोण नाही मोठे, धनगर जोडप्याच्या पोटी अडकुटी महाराजांच्या कृपा प्रसादानं पुत्र जन्म झाला. तेच सत्यदेव बाबा. तब्बल 12 महिन्यानं आईच्या पोटात होते.
1: 12 वर्षापर्यंत बाबा रडले नाहीत का बोंबलले नाही?
3: मग मग काय झालं?
0: झालं नाही महाराज, होणार आहे.
1: अरे कुणाला होणार आहे?
0: माझ्या बायकूला.
3: बायकूला?
0: होय, बाबानं बन नारळातून केस नख काढून छान दाखवलं उन्हाऱ्या पोरीच आणि म्हणला अभिनेत्री तनुजा सारखीच होईल.
1: अरे बस चांगलं का वाईट, मोठमोठे प्रोड्युसर तुझ्या घरी येतील.
0: कशाला? शूटिंग करायला. काय परदानजी, मंत्रशक्तीच्या भीतीपायी बायका फसल्यात. अहो विदर्भात बलात्काराच्या केस खाली एका नामदेव बाबाला पकडलं म्हणत्यात.
3: काय म्हणतो प्रधानजी, घडल्या प्रकाराची चौकशी व्हायला पाहिजे बरं का?
0: इतकंच नाही महाराज, दिल्लीला सदाचारी साईबाबानं नवकी पद्धत शोधली. प्रत्येक बायला पापी म्हणून छान प्रयोग करायचा. पाण्याच्या भांड्यातला कापसाचा बोळा पिळून हातावर ठेवायचा आणि 7 मिनिटांनी पेटवायचा. पाप सिद्ध होत.
1: ही मात्र त्यांच्या ताकदीची कमाल म्हणायची महाराज.
0: अहो कमाल कसली, कापसाच्या बोळ्यात फॉस्फरसचा बारीक तुकडा ठेवला का पेट घेतो. ही गारुड्या परीस हात चाल की कालच श्यामनं करून छान दाखवली.
3: श्याम श्याम श्याम प्रधानजी.
1: बोला महाराज.
3: हा श्याम आहे तरी कोण? अहो चांगल्या चुंगल्या बाबांची आबरू विषयावर सांगतोय, त्याला दरबारात हजर करा.
1: बरे महाराज, येतो आम्ही.
4: जय नवनाथ बाबा, आपल्या आशीर्वादानं पोरग व्हायचं भाग्य मिळालं. मी भाग्यवान झाली.
1: हे भाग्यवान सती सायत्री महिने. अग कुणासनी म्हणतेस ग?
4: अगो भैया, कार भरी आला. मला लई बरं वाटलं बघा. तुमच्या विना चार्जेस करमलंच नाही बघा.
1: अग करणार काय, लई काम होत. महाराज म्हणलं ओव्हर टाइम करा तर मग करावं लागलं चार्जेस.
4: असू दे असू दे, पण मी देवासारखं नवनाथ बाबा आलं मला अजिबात भीती वाटली नाही बघा.
1: अरे म्हणजे तो साला मुक्कामी होता तर?
4: होई तर, मी बाबाची लई सेवा केली. तवा म्हणला चिंता मत करू, देवी तुम पर प्रसन्न है, पेट में बच्ची है, लेकिन देवी माने उसे लड़का कर दिया.
1: लड़का कर दिया? अगर तो एक नंबर चा लाबड लहानगान, त्याच्यावर तुझी एवढी श्रद्धा. अरे रे रे रे, ह्या गावंडळपणा बाई लय चांगल्या चुंगल्या बाया फसतात बघ.
4: पण मी त्यातली नाही बघा. त्याच्या दिवशी वारा अंगात आलो, नवा मुलातून शंकराची मूर्ती बी काढली, दहा पैशाचं नाणं बी काढलं. ते काय खोटं आहे?
1: हा हा खोटं आहे. त्याचा रंगीलपणा तुम्हा बायकांना काय ठाव. अगं 15 दिवस दरबार भरतो आणि 15 दिवस भक्ताच्या घरी मुक्कामाल जातो. हे समद श्यामनी सांगितलं की?
4: अगो भैया तो श्याम बाबा त्याच्या विषयी विचारित होता. म्हणला मी ओळखत नाही, पण आजकाल तिचकट बोलला.
1: त्याला त्याला तुमच्यासारखे परसाद समजतात. अगं गुरुस्वामीजी, महात्मा आनंद, बाबा भगवान, ऋषी महाऋषी, एवढ्या पदवीपैकी एखादी पदवी स्वतः स्वतःला चिटकवली आणि भगवी कपली चळवली तर 2-4 मासे गळायला लागतात. मग काय, तुझ्या नाकाच्या झेंड्यासारखी ही लाईन.
4: स्वराच्या मनात चालणं तसं झालं या तुमचं. समजा दरबार येणार नाही ह्याच्या पायी.
1: अगं म्हणूनच सांगतो, जेव्हा स्वतःवर बारी येते ना महिने, तेव्हा डोळे खार कान उघडतात. त्याच दिवस त्यांनी काय काय केलं असेल कुणास ठाऊ. अगं हे बुवाबाज दलाल राजात लईच पसरले, त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे.
4: मग वाटी मर्दवानी पुढं आणि करा. पण
1: आता करतो, कुणाच्या बाळाला घाबरतो काय. अगं शेकडो बाबांना त्यांची जागा दाखवूनच देतो.
4: तरी बी काय होणार नाही, आजची
1: गेलं त्याचं नको तुकडं व्हायला. म्हणून सांगतो, व्यंकटनाथ महाराज, हजरत बाबा करामत आली यांच्या समद्या करामती त्यांनी हाणून पाडल्या.

0: तर अगं बाबाच्या अंगात काय येतं, पोरगं बी बरं होतं, गडमऊ गावापाशी अष्टभुजा देवीची मूर्ती काय निघते, जिता साप तोंडातून काय काढता, हा समजा थोटणपणा आहे.
1: अरे दरबारात ती हे झाली महाराजांनी बोललं
2: तुमचं मैत्र पडा गळ्यात आणि हिंडा मार्यात
1: मयातच झालं या वहिनी काय चाललंय काय
2: नेहमी तर तू जिंद म्हणत त्याला कोण रडत
1: असू द्या पर वहिनी ऐकलंय म्या अंधश्रद्धेला भीक नका घालू म्हटलं.
0: अरे तेच म्हणतो मी उभाबाजी करणाऱ्याला श्यामनी नुसतं भांडवून सोडलं. राजस्थान आणि कलकत्त्याचा सुरदास महाराज, अकोल्याची ती परी अम्मा आणि नांदुऱ्याला मुक्कामाला आलेली भिलाईची ती मा नाही का आनंदी माता, अशा कितरी बाबा देवांची लपडी त्याला येशीला टांगून धुळीला मिळून दिली.
1: वहिनी हे मात्र खरंय बरं का वहिनी, दिवसभर पुरुष आपल्या व्यापारात दंग असतात आणि तिथे हे बाबा बरोबर संधी साधन बरं का.
2: तुम्ही तर लहानजी महाराज आता ती तुम्हाला काय करताय
1: पण आता डोक्यात प्रकाश पडला अहो बोलता बोलता आमच्या समोर चमत्कार मी करू शकत दाखवला
2: असं म्हणताय भाऊजी.
1: वय तर अहो तुमच्या त्या नवनाथ बाबाकडं वर्षातील वर्षांना सुनांना धाडलं जात मग काय वेगवेगळ्या बाबांच्या भजी लागतात त्या.
2: अहो बया हे तर लई मंगळ आहे म्हणजे स्त्री तशी लागते तिच्या कडीसारखं पण म्या म्हणते त्यांनी मला जर आणलं तर ते माणसाच्या कुटुंबाचं परेशान नुकसान करतील ना का.
0: तरी तसंच म्हणून रामाची सीता कोण होती. अगं आता आमचा बुवा बाजीला कडाडू निरोध आहे काय का रे पांडू.
1: बरोबर आहे चला आपण भांडू.
2: अहो या भांडणाच्या प्रचाराला तुमच्या महाराजांजवळ मोटर मागा.
0: अगं या महागाईच्या काळात आणि पेट्रोल टंचाई नाही का
2: पाणी टाकून चालवा ना. अहो तुमच्या त्या सत्यदेव बाबाचा हात खंडा ना चौकाला पटवा.
0: आता काय पटवायचं आणि काय हटवायचं ते तू सांगायला नको पण नवनाथ बाबाला या घरात प्रवेश नाही. जातो आम्ही आम्हाला श्यामला शोधायचंय.
1: चला
0: नमस्कार बाई खंडूची पायच येत का घर.
2: काय दुसरं आहे पण तुम्ही कोण.
0: मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा संघटक श्यामराव म्हणतात मला.
2: बाजीराव म्हणाय पाहिजे होतं काय आमच्या नवरबाच्या डोक्यात तुम्हीच फूल घातलं ना का.
0: नाही हो मी पटवून सांगितलं हवे तुम्ही भूती ना आणि मूर्ती निर्माण करणं उद्बत्ती आपाप फिरवणं अग्निविना यज्ञ पेटवणं पाण्याचं प्रसादाचं रूपांतर करणं ही आजच्याला की साफ फसवगिरी आहे.
2: साहेब तुम्ही आमच्या डोक्यात परकाच पाडला बघा.
0: शब्बास बाई तुम्हीच आता बो बाईला फसणाऱ्या स्त्रियांना वाचू शकाल.
2: साऱ्या बायकांचा मोर्चा राजदरबारात आणते का नाही बघा.
0: वा शब्बास बरं तर येतो आम्ही.
2: जावा काळजी करू नका सा.
3: बुवा बाजी बंद करा बुवा बाजी बंद करा बुवा बाजी बंद करा.
4: प्रधान जी ओ बाहेर का आरडाओर चालू आहे.
1: महाराज
0: बोल शिपाई बोल.
1: लोक लय चिडले म्हणतात बुवा बाजी बंद करा बुवा बाजी बंद करा.
0: म्हणजे बुवा बाजी एक फसवेगिरी आहे काय. आफ्टर ऑल वी आर बिकेम ए पोलीस. आम्ही मूर्ख ठरलो तेव्हा प्रधान जी
1: आज्ञा महाराज.
0: राज्यात ताबडतोब दौंडी पिटवा और प्रजेला सांगा बुवा बाजीला बळी पडू नका. राज्यात जेवढे बाबा असतील त्या सर्वांना अटक करून कडे लोट करा. दरबारातली सर्व फोटो जाळून टाका और त्या जागी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले टिळक आगरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज महात्मा गांधी यांची फोटो लावून लोकांपुढे नवा आदर्श ठेवा. जा लागा आपल्या कामाला.
1: काय

श्रोतो हो, आत्ताच आपण शाहीर गणेश साळवे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं नमस्कार तिथे चमत्कार हे लोकनाट्य ऐकलत. 101 MHz FM बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातनं आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतो हो, रात्रीचे 10 वाजलेत आणि ही वेळ आहे रजनीगंधा या कार्यक्रमाची. चला तर श्रोतो हो, आनंद घेऊया जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा. सुरुवातीचं हे गीत आहे काजल या चित्रपटातलं. मोहम्मद रफी यांचा स्वर, संगीतकार आहेत रवी आणि ही गीतरचना आहे साहिर लुधियानवी यांची.

श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमात सुरुवातीचं हे गीत होतं काजल या चित्रपटातलं. हा स्वर होता मोहम्मद रफी यांचा, संगीतकार होते रवी आणि ही गीतरचना होती साहिर लुधियानवी यांची.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोतो, कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांनी गायलेलं शकील बदायुनी यांचं गीत। संगीतकार आहेत रवी आणि हा चित्रपट आहे दो बदन।

श्रोते हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. गीतकार होते शकील बदायूनी, संगीतकार रवी आणि हा चित्रपट होता दो बदन. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरात शैलेंद्र यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि हा चित्रपट आहे ससुराल.

0: श्रोतेहो, हे गीत होतं ससुराल या चित्रपटातलं. स्वर होता मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा. गीतकार होते शैलेंद्र आणि संगीतकार शंकर जयकिशन.
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
2: आलो आलो आलो.
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा. आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
3: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत रामप्रसाद चिवडा.
4: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा रामप्रसाद चिवडा, चितळे रोड अहिल्यानगर.

श्रोत्यो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत गायलं आहे मोहम्मद रफी यांनी. गीतकार आहेत शकील बदायुनी आणि संगीत आहे नौशाद यांचं. आणि हा चित्रपट आहे दुलारी.

दुलारी या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. गीत होतं शकील बदायुनी यांचं आणि संगीतबद्ध केलं नौशाद यांनी. श्रोत्यो, कार्यक्रमात यानंतर आझाद या चित्रपटासाठी हा स्वर आहे लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांचा. गीतकार आहेत राजेंद्र कृष्ण आणि संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

श्रोत्या आझाद या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी. गीतकार होते राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार सी रामचंद्र. श्रोते हो आपण आनंद घेत आहात जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा आणि कार्यक्रम सुरू आहे रजनीगंधा. कार्यक्रमात यानंतर कटी पतंग या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत राहुल देवबर्मन.

मुकेश यांनी गायलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. संगीतकार होते राहुल देव बर्मन आणि हा चित्रपट होता कटी पतंग. कार्यक्रमात यानंतर पेईंग गेस्ट या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत सचिन देव बर्मन.

हे गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं, गायलं होतं किशोर कुमार यांनी, संगीतबद्ध केलं एस डी बर्मन यांनी, आणि हा चित्रपट होता पेईंग गेस्ट. श्रोते, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर झुक गया आसमा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

श्रोते हो, हे गीत होतं झुक गया आसमा या चित्रपटातलं. हा स्वर होता लता मंगेशकर यांचा. गीतकार होते हसरत जयपुरी आणि संगीतकार शंकर जयकिशन. कार्यक्रमात यानंतर ये रात फिरना आएगी या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं, ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं, एस एच बिहारी यांचं गीत.

श्रोते हो, हे होतं एस एच बिहारी यांचं गीत. संगीतबद्ध केलं ओ पी नय्यर यांनी. हा स्वर होता आशा भोसले यांचा आणि चित्रपट होता ये रात फिर ना आएगी. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या युगल स्वरातलं गुलशन बावरा यांचं गीत. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन आणि हा चित्रपट आहे कसमे वादे.

संगम या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं मुकेश, लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी. गीत होतं शैलेंद्र यांचं आणि संगीतकार होते शंकर जयकिशन. श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक नजर या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

एक नजर या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी. गीतकार होते मजरूह सुलतानपुरी आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोतो, रजनीगंधा कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत उपकार या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय कल्याणजी आनंदजी यांनी. हा स्वर आहे मन्ना डे यांचा.

श्रोतेहो, हा स्वर होता मन्ना डे यांचा, गीत होतं इंदिवर यांचं, आणि संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. चित्रपट होता उपकार. आणि या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला हिंदी बातमीपत्र.